नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनी लहरींवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र। सकाळचे 5:56 होत आहेत। आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही सुरुवात करत आहोत। आमच्या आजच्या प्रसारणामध्ये आमच्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत। श्रोते हो, आज आहे गुरुवार। भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ शके 1948, 28 मे 2026। आजच्या प्रसारणाची सुरुवात करत आहोत सनईच्या मंगलसुरांच्या साथीनं।

सनई वादन आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो, हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: आपल्या रम्य सकाळी आपल्या सोबत आहे सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्झ या ध्वनिलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 6:05 आणि 17 सेकंद झाले आहेत. सुप्रभात साताराअंतर्गत आमच्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. प्रसारित करीत आहोत चिंतन. याचं लेखन आहे ॲडव्होकेट विद्यागौरी ठुसे यांचं. ऐकूया चिंतन.
1: श्रीराम समर्थ. नमस्कार श्रोतेहो, आजपर्यंतच्या चिंतन प्रवाहात आपण ज्या संत कवयित्री अथवा स्त्री संतांच्या रचनांचा अभ्यास केला त्याच मालिकेत अजून एक नाव आपल्या सर्वांना सुपरिचित आहे, ते म्हणजे संत श्री बहिणाबाई. बहिणाबाई या नावाने आपल्याला बहिणाबाई चौधरी सुद्धा त्यांच्या उत्तम काव्यरचनांसाठी परिचित आहेतच. पण आज आणि उद्याच्या चिंतनात आपण ज्या बहिणाबाई यांच्याविषयी चिंतन करणार आहोत त्या श्री तुकोबांच्या समकालीन असून त्यांना संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचाच अनुग्रह प्राप्त आहे. संशोधक अभ्यासकांच्या मते बहिणाबाई यांचा जन्म 1550 सुमारास झाला असावा, तर शके 1622 मध्ये त्या समाधीस्थ झाल्या. वेरूळच्या पश्चिमेला असलेलं देवगाव हे त्यांचं माहेर. या देवगावातल्या ग्रामले

0: लेखक आऊजी कुलकर्णी व त्यांच्या धर्मपत्नी जानकीबाई यांच्या पोटी बहिणाबाईंचा जन्म झाला. पुढे शिवपूर किंवा शिऊर येथील एक ज्ञानवंत ज्योतिषी रत्नाकर पाठक यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पुढे काही कारणांनी मूळ गाव सोडून अन्य गावी वस्ती करायला जाताना त्यांचा सपरिवार 5 दिवस पंढरीत मुक्काम होता. त्या प्रसंगाचं वर्णन करताना श्री बहिणाबाई म्हणतात, भीमा चंद्रभागा पुंडलिक भक्त वेणुनादी मुक्त प्राणी मात्र, पद्मालयी स्नान देवाचे दर्शन नाम संकीर्तन आई केले, राही रखुमाबाई सत्यभामा सर्व देखिले पूर्वद्वार युक्त, महाद्वारातून करिता प्रवेश वाटले मनास महासौख्य, पांडुरंग मूर्ती देखोनी पवित्र संतोषले नेत्र इंद्रियेसी, केली प्रदक्षिणा महाहर्षयुक्त चित्त हे विरक्त करुनिया, वाटे मन माझी रहावे येथेची परी प्राक्तनाची दशा नाही, जीव जावो परी पंढरीचे स्थळ न सोडावे जळ ऐसे वाटे, बहेणी म्हणे पंचरात्री पंढरीस केला आम्ही वास पुण्ययोगे. पंढरीनाथाच्या दर्शनाचा सुखसोहळा संपू नये आणि आपण देवाजवळच पंढरीत नित्य राहावं ही तीव्र इच्छा बहिणाबाईंना झाली. पण प्रारब्धाच्या गतीनुसार फक्त 5 दिवसच पंढरीची वस्ती झाली. पुढे करवीर क्षेत्री अर्थात कोल्हापुरास बहिणाबाईंच्या परिवाराची वस्ती असताना त्यांनी गायींचं पालन अर्थात गोसेवा सुरू केली होती. त्या स्वतः अत्यंत आवडीनी गोसेवा करत. त्या गायीला जे वासरू झालं त्यावर तर बहिणाबाईंचा फार जीव असे. साहजिकच त्या वासराला सुद्धा माते समान बहिणाबाईंचा लळा लागला होता. त्या जिथं जिथं जात ते वासरू त्यांच्या बरोबर जात असे. एकदा करवीर क्षेत्री श्री समर्थ पंचायतनापैकी समर्थ शिष्य श्री जयराम स्वामी वडगावकरांची कीर्तन सुरू होती. या कीर्तनाला उपस्थित राहण्याची बहिणाबाईंची सुद्धा तीव्र इच्छा होती. पण त्या जेव्हा कीर्तनात जात तेव्हा त्यांच्या बरोबर हे वासरू सुद्धा कीर्तनात उभं राहून जागचं न हलता कीर्तन ऐकत असे. अगदी जनावरांच्या स्वभाव धर्माप्रमाणे ते नैसर्गिक विधी सुद्धा कीर्तन समयी करत नसे. आणखी मौज म्हणजे माणसांप्रमाणे मन लावून कीर्तन ऐकून ते संपल्यावर जमिनीवर डोकं टेकून देवाला आणि कीर्तनकार बुवांना नमस्कार करत असे. हे पाहून बहुतांश लोक त्यांना हसत, काही नाव ठेवीत आणि म्हणूनच जयराम स्वामींच्या कीर्तनात बहिणाबाईला व या वासराला बसायला काही लोक बंदी घालू लागले. तेव्हा अत्यंत वाईट वाटून त्या रडू लागल्या. ही सगळी गडबड स्वामींच्या कानावर गेली. तेव्हा लोक स्वामींना म्हणाले, ते सांगताना बहिणाबाई म्हणतायत, म्हणती एक मुली हिरंभटा घरी ते आली श्री हरी कीर्तनासी, तिज सवे वत्स एक असे त्यासी सांगते तयासी हिंडविते, ते वत्स बाहेरी घातले अडचणी त्या लागी ते सुनी रडत असे. हे ऐकताच जयराम स्वामींचं कोमल अंतःकरण द्रवलं आणि त्यांनी वत्सासह बहिणाबाईंना कीर्तनात बसायची तात्काळ परवानगी दिली. त्या म्हणतात, साक्ष अंतरीचा तो स्वामी जयराम वत्स अंतर्याम ओळखले, म्हणे आणा त्यासी वत्सासी अंतरी काय नाही हरी आत्मवेत्ता, कथे लागी होतो जीव कासावीस पशु की तयास म्हणू नये. या पुढे काय झालं हे आता आपण उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत जय जय रामकृष्ण.
1: आपण ऐकत होतात चिंतन हे सदर. याचं लेखन होतं ऍडव्होकेट विद्यागौरी ठुसे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:11:15 झालेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना. श्रोतेहो, आपण आपल्या दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या स्मरणानं करतो. मन शांत आणि पवित्र ठेवण्यासाठी स्तोत्रांची परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. ऐकूया SK ओझा यांच्या स्वरात संत तुलसीदास यांचं स्तोत्र.

एस के ओझा यांच्या स्वरात श्रोतेहो आपण ऐकलं संत तुलसीदास यांचं स्तोत्र. श्रोतेहो, रात्र संपून पहाट सुरू होते आणि सृष्टीत नवचैतन्याची चाहूल लागते. अशा या प्रसन्न शांत आणि पवित्र क्षणी देवाला जागं करण्यासाठी आपल्या परंपरेत भूपाळी गाण्याची पद्धत आहे. ही भूपाळी केवळ देवालाच जागं करत नाही तर आपल्या मनालाही जागं करते, नव्या दिवसाची सुंदर सुरुवात करून देते. ऐकूया भूपाळी रचनाशाहीर परशुराम यांची, स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात श्रोतेहो आपण ऐकलीत शाहीर परशुराम यांची भूपाळी. श्रोतेहो, अंधार कितीही गडद असला तरी एक छोटीशी ज्योत आपल्याला प्रकाश देतच असते आणि जेव्हा अशा लाखो ज्योती एकत्र उजळतात तेव्हा आसमंत प्रकाशानं न्हाऊन निघतो. भक्तीचंही असंच असतं. मनातली एक श्रद्धेची भावना आपलं संपूर्ण जीवन उजळवून टाकते. ऐकूया प्रवीण दवणे यांची भक्तिरचना अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात.

प्रवीण दवणे यांची भक्तिरचना श्रोतेहो आपण ऐकलीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. श्रोतेहो, भक्ती म्हणजे मनाला शांतता देणारी आणि माणसा माणसात प्रेम करणारी निर्माण करणारी शक्ती. प्रार्थना आपल्याला सत्य, प्रेम आणि एकात्मतेचा सुंदर संदेश देते. मनातला अहंकार दूर करून सर्वांना एकत्र आणण्याची ताकद प्रार्थनामध्ये आहे. ऐकूया पी सावळाराम यांची रचना आशा भोसले यांच्या स्वरात.

पी सावळाराम यांची भक्तिरचना श्रोतेहो आपण ऐकलीत आशा भोसले यांच्या स्वरात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत आणि आनंद घेत आहात प्रभात वंदना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचा. श्रोतेहो, ईश्वराच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेलं मन, त्याच्या भेटीसाठी आसुसलेले डोळे, या भावना शब्दात व्यक्त करणं कठीण असतं. अशीच एक हिंदी भक्तिरचना संत सूर्यदास यांची, जी आपल्याला भक्तीतील विरह आणि प्रेमाची जाणीव करून देते. ऐकूया MS सुब्बालक्ष्मी यांच्या स्वरात.

एम एस सुब्बलक्ष्मी यांच्या स्वरात श्रोतेहो आपण ऐकलीत संत सूरदास यांची हिंदी भक्ती रचना. श्रोतेहो, आपली मातृभूमी ही संतांची, वीरांची. या भूमीनं अनेक बलवंत, शूर आणि धैर्यवान पुत्र घडवले. त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वाभिमानानं उभे आहोत, मुक्त श्वास घेत आहोत. पंढरीनाथ सोनवणी यांची देशभक्तीपर रचना आता आपण ऐकणार आहोत, जी देशप्रेमाची ज्योत आपल्या मनामध्ये पेटवते आणि आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देते. ऐकूया सुनंदा सोहनी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात

0: पंढरीनाथ सोनवणे यांची देशभक्तीपर रचना श्रोते आपण ऐकलीत. सुनंदा सोहनी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात या रचनेबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:35 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषी विषयक माहिती देणारं सदर कृषीवाणी. शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्ते
1: मॅडम. आपण बघतोय की खरीप हंगामाची पूर्वतयारीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करता येईल. कालच्या भागात आपण बघितलं की जमिनीची जी सुपीकता आहे ती कशी वाढवता येईल, काय प्रयत्न करायला लागतील. आता त्यामध्ये तुम्ही म्हणला होता की मूलस्थानी जलसंधारण पण होणं गरजेचं आहे की आपल्याला या खरीप हंगामामध्ये उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर हे मूलस्थानी जलसंधारण म्हणजे काय आणि ते कसं केलं पाहिजे?
2: हा, मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचं पाणी शेतात जिथं पडेल तिथंच मुरवणं, यालाच आपण मूलस्थानी जलसंधारण असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात पाणी अडवा, पाणी जिरवा, ह्या पंक्तीप्रमाणेच आपल्या जे शेतात पडणारं पाणी आहे ते शेतीच्या बांधाच्या बाहेर न जाऊ देता शेतातच जिरवायचं, जेणेकरून जास्त त्या पाण्याचा वापर पीक वाढीसाठी उपलब्ध होईल आणि ज्यावेळी आपल्याला कमी पावसाचे दिवस असतील त्यावेळी त्याचा परिणाम आपल्या पिकांना जाणवणार नाही.
1: बरोबर.
2: कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीवर पडणाऱ्या पावसाचा जर तुम्ही प्रत्येक थेंब थेंब मुरवला तर जमिनीत ओलावा आहे तो दीर्घकाळपर्यंत आपल्याला टिकून ठेवता येतो आणि पीक उत्पादनात याचा आपल्याला फायदाच होतो.
1: बरं.
2: मूलस्थानी जलसंधारण करताना आपल्याला जमिनीचं सपाटीकरण करणं, समतल मशागत व पेरणी आंतरपीक पद्धती केल्या पाहिजेत. जैविक बांध आहेत, जलसंधारणाच्या सरी आहेत, ठराविक ओळींनंतर सरी, त्याच्यानंतर सरीवरंबा पद्धत, बंदिस्त सरी, रुंद वाफा सरी आणि बंदिस्त बांध या सगळ्यांचा आपल्याला समावेश करता येतो. उताराला आडवी मशागत करायची नेहमी, नांगरणी, वखरणी, पेरणी असेल, कोळपणी असेल, हे सगळं आडवं केलं की जास्तीत जास्त पाणी हे तुमचं आहे त्या ठिकाणी मुरलं जातं. त्याचबरोबर समतल मशागत आहे की काय करायचं, आपल्याला पेरणी करताना आंतर मशागत किंवा मशागत करताना समपातळी रेषेत करायचं आहे. म्हणजे जिथं वार्षिक पर्जन्यमान 600 ते 900 मिलीमीटर आहे तर तिथं आपल्याला या मशागत पद्धतीचा वापर हा अतिशय उत्कृष्ट करता येतो.
1: बर.
2: बंदिस्त बांध हे एक आहेत, याच्या

0: तिकडे एक पाणी मुरण्याचं प्रमाण भरपूर आहे, म्हणजे जमिनीला तुमच्या फारसा उतार नाही किंवा क्षेत्रफळ कमी आहे, तर यावेळी तुम्ही काय करू शकता, परिघावर बांध घालून चौकोनी वाफे करून मूल स्थानी जलसंधारण तुम्ही तिथं करू शकता. जैविक बांध आहे याच्यामध्ये तुम्ही गिरीपुष्प आहे, सुबाबूळ आहे, खस आहे किंवा झुडूप वर्गीय इतर कुठलीही वनस्पती, चराऊ गवत यांचा वापर करून बांध तुम्ही तिथं करू शकता. त्याचबरोबर जलसंधारण सरी आहेत, तर ते काय, आंतरबांध क्षेत्रात मूलस्थानी जलसंधारणाकरता पेरणीपूर्वी उन्हाळ्यातील मशागतीचं काम ज्यावेळी तुमची पूर्ण होतील, तर जमिनीच्या उताराप्रमाणे 5 ते 10 मीटरच्या अंतरावर तुम्ही उताराला आडवी जलसंधारण सरी तिथं काढली पाहिजे.
1: बरं,
0: त्याच्यामुळे काय होतं, 2 सरांच्या मध्ये ते पाणी साठवलं जातं आणि ते जमिनीत आहे त्या ठिकाणी मुरलं जातं. त्याचबरोबर वाफे पद्धत एक आपण म्हटलं होतं, तर पाऊस येण्यापूर्वी मोकळ्या शेतातच 10 बाय 10 मीटरचे तुम्ही बंदिस्त वाफे तयार करून घ्यायचे. याच्यामुळे काय होतं, पावसाचं पाणी, पुढे येणाऱ्या पावसाचं पाणी जिरवून मूलस्थानी जलसंधारण होतं, बरोबर. आणि हे पाणी जे तुम्ही साठवता ते पुढे तुम्हाला रब्बी ज्वारी, हरभरा, गहू यासारख्या कोरडवाहू पिकांना हे पाण्याचा उपयोग होतो. नंतर आपण म्हटलं की उभ्या पिकात ठराविक ओळींनंतर सरी, म्हणजे काय, पेरणी झाल्यानंतर 30 ते 40 दिवसांनी आंतरमशागतीची कामं तुमची पूर्ण होतात आणि उभ्या असलेल्या पिकात तुम्ही काय करायचंय, 2, 4 किंवा 6 ओळींनंतर कोळप्याच्या सहाय्यानं तुम्हाला सरी काढून घ्यायची. 2 सरीच्या दरम्यान क्षेत्रातलं पाणी काय होतं, त्या सरींमध्ये साठून राहतं आणि जमिनीत मुरलं जातं. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या सरींचा उपयोग हा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला होतो. तर हे अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही शेततळी, म्हणजे एकूण पावसाच्या 20 ते 40% एवढं पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरूनच वाहून जातं, तर ते काय करायचंय, पाणलोट क्षेत्राच्या खोलगट भागात शेततळ खोदून त्याच्यामधून वाहून जाणारं जे पाणी आहे ते तुम्हाला साठवण्याकरता शेततळ्याचा वापर हा चांगला होऊ शकतो. आणि मूलस्थानी जलसंधारणाचे महत्वाचे फायदे आहेत, म्हणजे हे पाणी जास्त दिवस पीक वाढीसाठी तुम्हाला उपलब्ध होतं, जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढते आणि 2 पावसामध्ये जास्त जर अंतर पडलं किंवा जमिनीतला ओलावा हा पीक वाढीला मदत करतो आणि त्यावेळी जमिनीची धूप थांबते आणि पिकाला पाण्याची कमतरता न भासल्यामुळे उत्पादनात वाढ होते.
1: नक्की सर, म्हणजे या सगळ्या उपायांमुळे आपल्याला मूलस्थानी जलसंधारण करता येऊ शकतं.
0: अगदी बरोबर आहे.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: आपण ऐकत होतात कृषीवाणी, हे कृषी विषयक माहिती देणारं सदर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हाच कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल आज संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या आमच्या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. 6:40 आणि 7 सेकंद झालेत. आता जाणून घेणार आहोत आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात माहिती रूपरेषेमध्ये. आज सकाळी 6:50 परिसर या सदरात किरकसाल तालुका माणच्या जैवविविधता पुनर्निर्माणाविषयी याचं लेखन आहे चिन्मय सावंत यांचं. 6:55 ऐकूया दिनविशेष. संकलन आहे सचिन प्रभणे यांचं. 7 वाजता सुविचार आपण ऐकू शकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सात वाजून 40 मिनिटांनी कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर, 7:45 अनुरूप विवाह संस्था हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपल्याला ऐकता येतील. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल आज सकाळी 7:50. सकाळी 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज सकाळी 8:15 ओळख बाजारपेठेची आणि 8:25 आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील. सकाळी 8:30 मराठीतील बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम तर 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.

आज आहे गुरुवार, तेव्हा आज सकाळी 9:30 अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात माझी गोसेवा याविषयी हरेश्वर वसंतराव तांबोळी यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन आहे अजय गिजरे यांचं. जरूर ऐका आज सकाळी 9:30 अमृत कलश हा ज्येष्ठांसाठीचा कार्यक्रम. सकाळी 10:00 वेदांत हॉस्पिटल, 10:05 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 10:15 पूना गाडगीळ अँड सन्स, 10:20 जितेंद्र घोडके सराफ पुणे हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल आज सकाळी 10:30, तर काही लोकगीतं आपल्याला ऐकता येतील 11 ते 11:30 या वेळेत. 11:30 पुन्हा एकदा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो प्रसारित केला जाईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 3:00 प्रादेशिक बातम्या आपल्याला ऐकता येतील. सायंकाळी 5:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आणि 5:30 युवक केंद्रित कार्यक्रम युववाणी आपल्याला ऐकता येईल. संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 कला विशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 किसानवाणी हा आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा. याचं लेखन आहे अवॉर्ड संस्था साताराच्या सचिव निलिमा कदम यांचं. यामध्ये सहभागी आहेत सुप्रिया मोरे, श्रेया गोलीबडेकर आणि निलिमा कदम. त्याचबरोबर कृषीवाणीमध्ये हिमगौरी डेरे, सहाय्यक कृषी अधिकारी कोरेगाव यांचं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयीचं मार्गदर्शन. रात्री 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे.

0: श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: आदेशवर ज्वेलर्स सुवर्ण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
2: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73-87-88-12-79, 73-87-88-12-79.
3: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
2: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
4: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
5: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा.
4: खरंच?
5: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
4: आणि पारंपरिक कोर्सेस?
5: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
6: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू।
3: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा। 72-94-94-64-64।
2: बुकिंग सुरू।
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू। NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट।
3: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
3: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97-66-86-37।
0: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा। 90-21-28-45-70।
3: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून।
0: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग।
1: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा। फोन 91-68-227-325।
0: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
4: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
5: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज।
0: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
5: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज।
0: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
5: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार।
6: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। श्रोतेहो, आता ऐकूया परिसर हे सदर, याचं लेखन आहे चिन्मय सावंत यांचं।
7: नमस्कार श्रोतेहो, किरकसल कुकडवाड संवर्धन राखीव क्षेत्र हा प्रलंबित प्रस्ताव केवळ कागदावरचा ढोबळ आराखडा नसून तो भौगोलिक आणि सामाजिक वास्तवावर आधारित अत्यंत सखोल आणि शास्त्रशुद्ध असा प्रकल्प आहे। या प्रस्तावांतर्गत समाविष्ट असलेले एकूण 23 गावांच्या भौगोलिक रचनेचे आणि लोकसंख्येच्या आकडेवारीचे सविस्तर विश्लेषण केल्यास या संपूर्ण परिसंस्थेचे आणि मानवी सहजीवनाचे एक अत्यंत स्पष्ट, व्यापक आणि वास्तवदर्शी चित्र आपल्यासमोर उभे राहते। निसर्ग संवर्धनाचे कोणतेही धोरण यशस्वी करण्यासाठी त्या भागातील लोकसंख्या आणि उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्ती याचा अचूक मेळ घालणे अत्यंत आवश्यक असते। याच शास्त्रीय दृष्टिकोनातून ही आकडेवारी अतिशय बोलकी आणि मार्गदर्शक ठरते। या संवर्धन प्रकल्पात समाविष्ट असलेल्या 23 गावांच्या एकत्रित भौगोलिक क्षेत्राचा अत्यंत बारकाईने अभ्यास केल्यास असे दिसून येते की या संपूर्ण परिसराचे एकूण क्षेत्रफळ तब्बल 335.61 चौरस किलोमीटर इतके विस्तीर्ण भरते।

0: या मोठ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये एकूण 42,666 इतकी लोकसंख्या आणि सुमारे 9,353 कुटुंबे पिढ्यानपिढ्या वास्तव्यास करत आहेत. ही आकडेवारी आपल्यालाही स्पष्टपणे सांगते की हा केवळ निर्मनुष्य असा जंगलाचा भाग नसून येथे निसर्ग आणि मानव याचे अत्यंत दाट आणि गुंतागुंतीचे सहजीवन अस्तित्वात आहे. त्यामुळे संवर्धनाचे कोणतेही पाऊल उचलताना या हजारो कुटुंबाच्या उपजीविकेचा आणि त्यांच्या पारंपरिक अधिकारावर विचार करणे अत्यंत अनिवार्य ठरते. या संपूर्ण 335.61 चौरस किलोमीटर परिसरातील अधिकृत सरकारी वनक्षेत्राचा विचार केल्यास येथे सरासरी वनक्षेत्र 16.76% इतके आढळून येते. सातारा जिल्ह्यातील मान आणि खटाव सारख्या अत्यंत कमी पावसाच्या आणि कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्यांचा विचार करता जवळपास 16.5% वनक्षेत्र टिकून असणे ही खरोखरच एक अत्यंत जमेची आणि सकारात्मक बाब मानली जाते. हे वनक्षेत्र प्रामुख्याने मानवी वस्त्यांपासून दूर आणि विशेषतः डोंगराळ व खडकाळ भागांवर वसलेले आहे, ज्यामुळे ते शेतीच्या अतिक्रमणापासून बऱ्याच अंशी सुरक्षित राहिले आहे. गावाच्या पातळीवर विचार केला तर वनक्षेत्राचे सविस्तर विश्लेषण केल्यास काही अतिशय रंजक आणि महत्वपूर्ण बाबी समोर येतात. या 23 गावांपैकी काही गावांना निसर्गाने खऱ्या अर्थाने मोठे वरदान लाभले आहे. यामध्ये कुकुडवाड गटातील पुकळेवाडी या गावाची स्थिती सर्वाधिक आशादायक आहे. पुकळेवाडी गावाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी तब्बल 50.56% म्हणजे जवळपास निम्मी जमीन ही अधिकृत वनक्षेत्राने व्यापलेली आहे. त्या खालोखात गारुडी गावात 40.70% आणि आगासवाडी गावात 47.90% इतके मोठे आणि सलग वनक्षेत्र अस्तित्वात आहे. ही गावे खऱ्या अर्थाने या संवर्धन प्रकल्पाचा कोर झोन किंवा या परिसंस्थेची फुफ्फुसे आहेत. लांडगा आणि तरसांसारख्या वन्यजीवांसाठी ही गावे अत्यंत सुरक्षित आणि मोठे आश्रयस्थान पुरवतात. या उलट परिस्थिती काही गावांमध्ये पाहायला मिळते. उदाहरणार्थ पिंगळी खुर्द या गावात केवळ 1.53% आणि तडवळे या गावात 2.2% इतकेच वनक्षेत्र शिल्लक आहे. या सखोल आकडेवारीवरून हे अत्यंत स्पष्ट होते की या लँडस्केपमधील काही गावांमध्ये आजही नैसर्गिक जंगलांचे आणि मुक्त नैसर्गिक परिसंस्थेचे मोठे आच्छादन शाबूत आहेत आणि टिकून आहेत. या शिल्लक राहिलेल्या नैसर्गिक वारशाचे तातडीने जतन होणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात ही उर्वरित जंगलेही नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.
1: किरकसाल तालुका माणच्या जैवविविधता पुनर्निर्माणाविषयीची माहिती श्रोते आपण ऐकलीत परिसर या सदरात. याचं लेखन होतं चिन्मय सावंत यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:55 झालेत. प्रसारित करतोय दिनविशेष. संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं. ऐकूया दिनविशेष.
2: श्रोत्या नमस्कार. आज आहे 28 मे. भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी, लेखक, क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 चा. भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी या चळवळीचे ते प्रणेते होते. एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, महाकवी, समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला. स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान दिलं. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणं, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह धरला.

उद्योगपती किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म 28 मे 1903 चा. शेंगा फोडण्याच्या यंत्रापासून ते ऊसाचा रस काढण्याच्या

0: चरकापर्यंतची यंत्र, साखर निर्मिती यंत्र, लेथ मशीन्स ते ऑइल इंजिन्स, इस्पितळातल्या विशिष्ट फर्निचरपासून ते हॉटेल उद्योगातल्या आवश्यक उपकरणांपर्यंत आणि बेअरिंग्सपासून ते फोर्जिंग उत्पादनापर्यंत अशा सर्व क्षेत्रात उत्पादनांना शंतनुरावांचा स्पर्श झाला आणि त्या त्या क्षेत्राचं त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं कल्याणच झालं. त्यांनी उद्योग विकास साधत महाराष्ट्राचं नाव जगाच्या नकाशावर ठळक केलं. पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन अर्थात पीएलओची स्थापना झाली 28 मे 1964 रोजी. ऑस्ट्रेलियन संगीतकार आणि व्हायोलिन वादक लिओपोल्ड मोझार्ट यांचं निधन झालं 28 मे 1787 रोजी. प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचं निधन झालं 28 मे 1961 रोजी. बळवंत दामोदर उर्फ कित्तेवाले निजामपूरकर यांचं निधन झालं 28 मे 1982 रोजी. भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते बी विठ्ठलाचारी यांचं निधन झालं 28 मे 1999 रोजी. लेखक तसंच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ मधुकर आष्टीकर यांचं निधन झालं 28 मे 1998 रोजी. आष्टीकर हे साहित्य क्षेत्रातले ज्येष्ठ लेखक, नाटककार, निबंध संग्रह लेखक म्हणून सुपरिचित होते. साहित्याव्यतिरिक्त नट, दिग्दर्शक, चित्रपट कथालेखक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सहजता हा त्यांच्या साहित्याचा विशेष होय. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आपण ऐकलं. संकलन होतं सचिन प्रभणे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. आता ऐकणार आहोत आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार, जिद्द असेल तर आपोआप मार्ग सापडतोच. आजचा सुविचार पुन्हा एकदा, जिद्द असेल तर आपोआप मार्ग सापडतोच. सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: श्रोते हो, आपण ऐकताय आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनी लहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ऍपवर.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं।

0: होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68-006.
4: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
3: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
4: आणि कपडे?
3: अगं बाई, तू राहिलेस की हो.
4: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
3: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
4: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
3: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये. अहो चला, झालं सगळं घेऊन.
5: तू पुढे हो, मी आलो.
3: आता काय शोधताय?
5: अग, आपल्या बबड्यासाठी खाऊ.
3: खाऊ?
5: हो, राजपुरोहितची अंजीर ड्रायफ्रूट बर्फी, बदाम, काजू, पिस्ते, अक्रोड, खजूर आणि अंजीर युक्त. आणि एवढे सगळे ड्रायफ्रूट असून सुद्धा एकदम मऊ, दात नसले तरी खाता येईल अशी.
3: हीच ना अंजीर ड्रायफ्रूट बर्फी?
5: तू घेतली होतीस?
3: मग एवढे वर्ष तुम्ही त्यांना कच्चा माल सप्लाय करताय, त्याची क्वालिटी काय आहे हे आपल्याला माहिती आहे, अनुभव आहे ना. आणि बबड्याच्या नावाखाली बर्फी कोण खात तेही मला चांगलं ठाऊक आहे. हा, म्हणूनच माझ्या बबड्यासाठी आधीच बर्फी घेतली.
2: अशा गोड नात्यांसाठी मिठाई पण हवी तितकीच गोड. राजपुरोहितची अंजीर, काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड आणि खजूर युक्त अंजीर ड्रायफ्रूट बर्फी. राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे. आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पोवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा इथे.
6: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15-30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
7: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
6: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
7: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
6: संपर्क 74-47-47-97-79.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
2: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
1: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
3: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
4: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
5: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
4: MSBT मुंबई मान्यता प्राप्त.

0: डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
1: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
0: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
1: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
0: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
1: डिजिटल क्लासरूम,
0: साइट विजिट,
1: ST पास,
0: हॉस्टेलची सोय.
1: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
0: मोबाईल 99 60 13 59 15,
1: 0 21 62 22 45.
2: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत, तेव्हा विश्वासार्ह बातम्यांसाठी आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणाली टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याजसवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणीसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री

आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तत्काळ देण्याचं मान्य करण्यात आलं. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाण्यावर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली. कांद्याच्या बियाण्यावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं या चर्चेत स्पष्ट करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ती अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह घटस्फोट वारसा हक्क आणि लिव्ह इन संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईद अल अधा म्हणजे बकरी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण त्याग करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो या शुभकामनेसह सर्वांना विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद मुबारकच्या शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क कार्यक्रम योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त उद्या 29 तारखेला सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेट्सच्या 3र्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातील 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50-75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणूनच संवेदनशील जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पुराणिक यांनी काल रत्नागिरी इथं केलं. आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा असंही बैठकीत सांगण्यात आलं. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत आयएफएमएस आणि अॅग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी एफएसएएस हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आलं असून क्यूआर कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी

0: करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी पंडित नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्षीय ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम यजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान. देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम राखण्याचा आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी बाळगण्याचा सल्ला त्यांनी काल दिला. वृद्ध आई वडील, आजी आजोबा आणि प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करा. त्यांना पुरेसं पाणी पिण्याची, दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणं टाळण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्राकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनीलहरींवर तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नान.

0: सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: सोलर
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182 7.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
4: आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो आता ऐकूया एक निवेदन.
5: श्रोतेहो, उन्हाळा सुरू झालाय. उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेदरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घेऊया.
6: त्यासाठी फळं, सलाड असे पचायला हलके अन्न सेवन करा. पुरेसं पाणी प्या.
5: घराबाहेर पडताना छत्री, टोपी, गॉगल अशी उन्हापासून संरक्षण करणारी साधनं वापरा. नेहमी आपल्याजवळ पाण्याची बाटली बाळगा.
6: थंड पाण्यानं आंघोळ करा. जमेल तसं विश्रांती घ्या.
5: आपल्या आरोग्याची काळजी घेऊया, उष्णतेला हरवूया.
4: निवेदन आपण ऐकलत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र. यानंतर ठीक 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. थोडी प्रतीक्षा.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर डॉ भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा

0: सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे. तर तो वाढवण्यासाठी आपण काय करता आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते. त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय. म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉक ड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र व पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय. त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत होतो आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः तळेमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचं आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
0: नक्कीच, समुदायांची, विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे. तर ती नेमकी आपण कशी करता आहात?
1: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजना म्हणजे त्यामध्ये पूर्वतयारी क्षमता बांधणी हे दोन महत्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सद्यस्थिती जी यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगवेगळी यंत्रणा आहे शासनाची, मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगवेगळे शासनातील जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो, विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम युवक घडावेत, या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती व्यवस्थापन संरचना निर्माण करतोय, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात, त्यांची साधनं, जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, NDRF SDRF मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसं आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
0: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
1: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 पर्यंत, जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 पर्यंतच्या उपाययोजना, नंतर 2035 पर्यंतच्या उपाययोजना आणि 2047 मध्ये. यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपले आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता

अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केलंय. यासाठी 2029 पर्यंत आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047, तर सुरुवातीला आपली जी एनडीआरएफ आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 पर्यंत नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देत आहे. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून

0: आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोड मॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे झिरो टॉलरन्स. म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोड मॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात.
0: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात. त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलेही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे एसईओसी मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेळोवेळी इश्यू होतात त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहणं आवश्यक असतं आणि त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे आता हा जो सीझन आहे उष्माघाताची घटना वाढल्यात, उष्माघाताच्या घटना वाढतात. यावेळेस नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी ॲडवायझरी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात. त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अति उत्साह काय बऱ्याच वेळेस असतं तो उत्साह टाळणं, जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अति उत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात. त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचना त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचं पालन करणं, त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत, जे नंबर्स 1077A, 112A, यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
1: मंडळी, आपत्ती कोणतीही असो वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉक्टर भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

दिलखुलासा हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. ज्ञान, मनोरंजन आणि माहितीची अमोघ वाणी ही आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. रसिकांची सुरेलसोबत सातारा आकाशवाणी.

राहावे. पाण्यात असाल तर तात्काळ पाण्याच्या बाहेर पडा. इलेक्ट्रिक उपकरणे बंद करा आणि प्लग बाहेर काढून ठेवा. वादळी वारे वाहत असताना शक्यतो मोबाईलचा वापर टाळा. अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी घरातच थांबावे.

श्रोतेहो, आता ऐकूया एक निवेदन. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. सूचना: विजांचा गडगडाट होत असताना नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये, तसेच जनावरांनाही झाडाखाली आश्रय देऊ नये. इलेक्ट्रिक पोलपासून शक्यतो दूर

0: श्रोते हो, आता ऐकूया आमच्या आजच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
0: श्रोते हो, आजच्या संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा याचं लेखन केलं आहे अवॉर्ड संस्था साताराच्या सचिव नीलिमा कदम यांनी. तेव्हा जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात शिवार गप्पा.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मजली
1: हो 17 मजली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
2: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू मनपूर्वक स्वागत करते. आपल्या बरोबर आहेत आज या कार्यक्रमात गप्पा मारण्यासाठी सागर शहा सर. नमस्कार सर.
3: नमस्कार रेणू मॅडम.
2: 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरच्या वास्तूमध्ये तुम्ही आता एक शॉप घेतला आहे कमर्शियल स्पेसमध्ये. त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की मुळात तीच वास्तू तुम्ही का निवडली, ते लोकेशन तुम्ही काय निवडलं, तुमचा त्यामागचा उद्देश काय होता?
3: कंगराळकर साहेबांचं साताऱ्यातलं नाव आम्ही फार पूर्वीपासून ऐकून होतो आणि त्याचबरोबर कंगराळकर साहेबांनी जे लँडमार्क टॉवर हा जो प्रोजेक्ट सुरू केला होता ह्याचं मी गेली 4 वर्षापासूनचा साक्षीदार आहे.
2: अरे वा.
3: जेव्हा कमर्शियल कॉम्प्लेक्स सुरू झालं आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स त्यांनी आता ग्राहकांसाठी म्हणजे शॉप ओनरसाठी असेल, ऑफिस ओनरसाठी असेल, हे ओपन केलं तेव्हा पहिल्यांदा डोळ्यासमोर आली ती बिल्डिंगची भव्यता. अशा बिल्डिंगची भव्यता बघितलं तर बघा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे सारख्या मोठ्या सिटी सोडल्या तर अगदी आपलं कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, अहमदनगर असेल, असे जे काही जिल्ह्याची ठिकाणं आहे अशा कोणत्याही शहरात तुम्हाला 17 मजली बिल्डिंग बघायला नाही मिळणार. मग हा जो 17 मजली जो टॉवरचा प्रोजेक्ट आहे आणि बाहेरच्या बाजूला कमर्शियल आहे, तिथं पण त्यांनी एक अतिशय चांगलं काम काय केलंय तर कमर्शियल मध्ये येणाऱ्या ग्राहकांचा रेसिडेन्शियल लोकांशी काही संपर्क येणार नाही, त्यामुळे रेसिडेन्शियलला जी लोक फ्लॅटमध्ये राहणार आहेत त्यांना कोणत्याही

0: प्रकारचा त्रास होणार नाही. म्हणजे
1: बरोबर.
0: कमर्शियल कॉम्प्लेक्स त्यांनी जो काही दिलेला आहे प्रवेश तो वेगळा आहे ग्राहकांसाठी, आणि रेसिडेन्शियलला जे काही लोक राहणार आहेत तर तिथंही वेगळं आहे.
1: बरोबर.
0: बरोबर. आणि मग
1: येस.
0: अशाच गोष्टींमुळे मी अगदी आनंदाने तुम्हाला सांगू शकतो की मी तिथं 3 BHK फ्लॅट पण बुक केलाय.
1: अरे वा
0: म्हणजे आय थिंक काय मी पहिल्या 10 कस्टमर्स मध्ये असेल,
1: वा वा
0: कारण कंगराळकर साहेबांची इतक्या वर्षाची विश्वासार्हता, त्यांचं कामाचा दर्जा आणि त्यांचं प्रत्येक काम वेळेत देण्याचा जो काही त्यांनी दिलेला शब्द असतो
1: हो हो
0: तो आज सगळ्यात पूर्ण केलाय. त्यामुळे मला तिथं फ्लॅट घेताना तर अत्यानंद झाला, कारण 1650 स्क्वेअर फीट सारखं वास्तूमध्ये मी जाणार पुढच्या 1 वर्षभरात,
1: बरोबर.
0: तर ते एक स्वप्न होत आहे.
1: वा.
0: आता राहिला आपण मेन विषयावरती परत येऊया की ते गाळा घेत असताना आम्हाला लक्षात आलं की बिल्डिंगचं जे काही इलिव्हेशन आहे, बिल्डिंगला जी काही भव्यता दिली आहे,
1: हो
0: पार्किंग स्पेस दिली आहे,
1: हो हो
0: आणि त्यांनी जे काही लोअर ग्राउंड आणि अपर ग्राउंड असे गाळे काढलेले आहेत त्याच्यामध्ये लोअर ग्राउंड असं वाटतच नाही. आता तर हा प्रोजेक्ट त्यांनी सुरू केलाय, ऑलरेडी इथं जेवढे गाळे त्याच्यातले आय थिंक सगळे गाळे तर त्यांनी विकलेत, परंतु ते सुरू होता होता पुढचे 2-3 महिने जातील.
1: अच्छा.
0: परंतु मी तुम्हाला एक विश्वासाने सांगू शकतो आजपासून पुढच्या 6 महिने ते 1 वर्षभरानंतर पूर्ण साताराच काय तर पश्चिम महाराष्ट्रात ह्या बिल्डिंग सारखी बिल्डिंग तर नाहीच आहे, परंतु जेव्हा कस्टमर इथं येईल आणि इथं ज्या पद्धतीने खरेदी झाल्यानंतर त्याला एक जो आनंद मिळेल तो दुसरीकडे कोठेच मिळणार नाही.
1: वा. खरंच सागर सर, खूप छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून आणि तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
0: थँक्यू रेणू मॅडम.
1: श्रोते हो, पुन्हा भेटूयात कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर हा प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकूया अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
6: नमस्कार
5: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
6: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
5: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
6: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ऍपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
5: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
6: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
5: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79.

0: 91 1800 267 79 91 1800 267 7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आत्ता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे युएसमध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: ही आत्ताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली युएसमध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
0: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोतेहो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79 91 1800 267 79 91 1800 267 7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. ज्ञान, मनोरंजन आणि माहितीची अमोघवाणी ही आहे सातारा आकाशवाणी.
0: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
4: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
5: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
5: संपर्क 83 29 72 94 98.
6: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
7: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
6: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
7: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
6: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
8: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर, ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या.
9: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
8: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
10: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
11: उपलब्ध ब्रांचेस डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
10: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
11: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97।

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
2: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर सातारा.
3: इवला सांकूर पोटी रुजावा, आपल्या घरी पाळणा झुलावा.
4: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
5: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा, 84 84 86 1900,
4: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
6: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
7: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र. श्रोतेहो, आता ऐकूया कवी सौमित्र यांची रचना, संगीतकार मिलिंद इंगळे आणि स्वर आहे अरुण दाते यांचा.

0: कॅमेरा विथ वायफाय अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेकानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
1: सही.
0: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकासनगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
1: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात. सर, मला आता निघायला हवं. मी बाबांना घेऊन साईट व्हिजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
0: नक्कीच, घ्या ना. 72 94 94 64 64.
1: 72 94 94 64 64.
0: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
1: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकासनगर मधील 64 अव्हेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960-432-13-40.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
6: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
5: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
6: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
5: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
7: मंदार ट्रेडर्स, ड्रील्स, रीमर्स, एंड मिल्स, टॅप्स, टूल बिट्स, एनसी टूल होल्डर्स, रिव्हॉल्व्हिंग सेंटर्स, ऑल टाइप्स ऑफ कॅलिपर्स, मायक्रोमीटर्स, प्रेशर गेजेस, इलेक्ट्रिक मल्टीमीटर्स, स्कॅनर्स, टेस्टर्स, थर्मोमीटर्स, असे बरेच काही.
8: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षे इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
9: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
10: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999827.
11: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने

0: वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत. स्थळ शेतकरी बहुउद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर, सातारा, 84 84 86 1900.
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सातारा. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते, आजच्या प्रसारणातील आमचे संगीत विषयक कार्यक्रम असे आहेत: आज सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीत, सकाळी 9 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 सुगम संगीताचा कार्यक्रम, तर 11 लोकगीतांचा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. श्रोते, आज सकाळी 11:30 आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. असे विविधरंगी कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते हो आमच्या सोबत रहा 103.1 MHz या ध्वनीलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर ऐकत रहा आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:25 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सर साठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑंको सर्जन डॉक्टर स्नेहल पाटील मॅडम आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: असं आम्ही ऐकलेलं आहे की जेव्हा कॅन्सरची गाठ असते छातीमध्ये त्यावेळेला ती पेनफुल नसते आणि जर ती पेनफुल असेल तर ती कॅन्सरची गाठ नसते, हे खरं आहे का हा गैरसमज आहे?
3: खरं तर हे जे वाक्य आहे की ती पेनफुल असते किंवा नसते हे मिसअंडरस्टँडिंग असल्यामुळं किंवा हे जे मिथ आहे, न दुखणाऱ्या गाठी दुधाच्या असतात आणि मग आपण त्याच्याकडे काही काळजी नाही घेतली जात आणि त्याच्यामुळेच इंडियामधला सिनेरिओ एवढा प्रॉब्लेमॅटिक आहे की पेशंट्स खूप लेटर स्टेजला येतात आपल्याकडे. आजार खूप वाढल्यानंतर येतात. कित्येक पेशंट्स आम्हाला रोज ओपीडीमध्ये असे येतात की 5 वर्ष झाली गाठ आहे, 10 वर्षापासून हीच गाठ आहे, कधी दुखलीच नाही. माझा पहिला प्रश्न हाच असतो की मग तुम्ही 3 वर्ष का नाही दाखवली. सो असं नाहीये, ऑफकोर्स कॅन्सरची गाठ कधी दुखणारच नाही किंवा जी गाठ दुखत नाही ती कॅन्सरच निघणार असं नाहीये. ज्या गाठी दुखत नाहीत त्यांच्याकडे खूप काळ दुर्लक्ष केलं जातं आणि मग अशा गाठींमध्ये असलेला कॅन्सर वाढण्याची शक्यता फार जास्त असते.
2: ओके.
3: सो न दुखणाऱ्या गाठींकडे तुम्ही लक्ष देऊ नका किंवा त्यातनं काही खराब नाही निघणार आहे हा सर्वात मोठा मिथ आहे.
2: ओके.
3: किंवा न दुखणारी गाठ मला काही त्रासच देत नाही म्हणून मी डॉक्टरकडे गेले नाही हे सर्वात मोठं चुकीचं धारण आहे.
2: अच्छा.
3: त्यामुळं गाठ दुखो किंवा न दुखो गाठ असणंच प्रॉब्लेम आहे जो आपण डॉक्टरकडे जाऊन सॉल्व्ह केलाच पाहिजे.
2: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्ट कॅन्सर बद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 8383 8383 8380433536. डॉक्टर स्नेहल, बऱ्याचदा जसं तुम्ही म्हणालात की मग गाठ दुखतच नाहीये तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा गाठ आहे हेच मुळात कळत नाही लोकांना, स्पेशली बायकांना, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की गाठ ओळखायची कशी?
3: आपलं ब्रेस्ट एकदम नॉर्मल आहे
2: हे
3: आपल्याला कधी कळेल? जेव्हा आपण आवर्जून बघू.
2: बर.
3: सो हे जे काही पेशंट्स सांगतात की 3 वर्ष झाली गाठ आहे याचा अर्थ ते बघतायत पण दुर्लक्ष करतायत.
2: हो.
3: पण असेही लोक आहेत जे कधी बघतच नाहीत.
2: ओके.
3: सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन जे आपण वारंवार सांगतो आपल्या बोलण्यातून, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनचा कॉन्सेप्टच यामुळे आला होता की जो

0: ती नियमितपणे स्वतःची ब्रेस्ट चेक करतो किंवा स्वतः आवर्जून ब्रेस्टकडे लक्ष देऊन बघतो, तो व्यक्ती अगदी छोटी शेंगदाणा एवढी गाठ सुद्धा ओळखू शकतो.
1: ओके,
0: अराउंड 2 सेंटीमीटरची गाठ तरी सहज हाताला लागेल त्यांच्या.
1: बर,
0: पण जो व्यक्ती कधी गाठ बघतच नाही, कधी स्वतःचं ब्रेस्ट त्याने बघितलंच नाहीये, कधी आवर्जून लक्ष देऊन एक्झामिन केल्यासारखं, चेक केल्यासारखं कोणी केलेलंच नाही, त्या व्यक्तीला ती गाठ आहे हे कळणारच कसं?
1: बरोबर.
0: सो जर आपण नियमित चेक करत राहिलो तर आपण गाठ छोटी असतानाच आपल्या लक्षात येईल. सो ऍटलीस्ट फर्स्ट स्टेप की मला लक्षातच येत नाही किंवा गाठ मोठी होईपर्यंत माझ्या लक्षातच आली नाही, ही स्टेप ओव्हरकम करण्यासाठी आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनची सवय लावून घेतली पाहिजे.
1: बरोबर.
0: सो दॅट छोट्यातली छोटी गाठ आपण आपल्याला लवकर सापडेल, अर्ली डायग्नोसिस करता येईल. आणि ऑफकोर्स कुठलीही गाठ ती छोटी असो मोठी असो, गाठ आहे म्हणजे प्रॉब्लेम काहीतरी आहे विच नीड्स टू बी चेक्ड.
1: अगदी खरं.
0: काही वेगळेपण किंवा गाठ आढळली तर डेफिनेटली यू शुड म्हणजे डॉक्टरांपर्यंत पोहोचला पाहिजे, तपासण्या करून मग डिटरमाइन करू शकतो की ती गाठ कशी आहे, काय आहे आणि त्याला काय ट्रीटमेंटची गरज आहे.
1: अगदी खरंय. म्हणूनच मैत्रिणींनो, ब्रेस्ट कॅन्सर बद्दल किंवा ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 8383453536, 8383453536, 8380433536. पुन्हा भेटूयात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.
4: 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
5: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा एथलेटिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. स्वच्छ भारत अभियान 2 आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज असून अभियान केवळ पायाभूत सुविधा विकासापुरतं मर्यादित न राहता नियमित समीक्षा, लोकसहभाग आणि विविध संस्था संघटनांच्या समन्वयानं कायमस्वरूपी यशस्वी करणं आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 51वी प्रगती बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नवीकरणीय ऊर्जा निर्मिती, नदी सुधार प्रकल्प, रस्ते आणि बंदरांचा विकास, सागरी किनाऱ्यांचा विकास आदी सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी कचऱ्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प आणि गोबर गॅस प्रकल्प अधिक वेगानं राबवावेत अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या. तसंच शहरातील रहिवासी इमारती, सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक संस्थांच्या इमारतींच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मिती वाढवावी, ग्रामीण भागात नदीकाठच्या मोकळ्या जागांवरही सौर ऊर्जा संयंत्र बसवून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत.

लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रति

आले. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून गंगटोक इथल्या पालजोर क्रीडा संकुलात आयोजित विशेष कार्यक्रमात सिक्कीम पोलीस विभागाला त्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. हा विशेष पुरस्कार मिळवणारं सिक्कीम हे देशातील 15वं राज्य तर पूर्वोत्तर राज्यांमधील तिसरं राज्य ठरलं आहे. राष्ट्रपती पोलीस ध्वज हा देशातील पोलीस विभागाला मिळणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो. असामान्य सेवा, शिस्त आणि राष्ट्रपती समर्पण भावना या गुणांच्या जोरावर हा सन्मान प्रदान करण्यात येतो. गंगटोक इथं होणाऱ्या या सोहळ्यामध्ये सिक्कीम पोलिसांचे 400 कर्मचारी संचलनात सहभागी होऊन राष्ट्रपतींना मानवंदना देणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. दोन दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची काल चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तात्काळ देण्याचंही मान्य करण्यात आलं आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणांवर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. देशभरात आज साजरा होत असलेल्या ईद अल अधा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण भक्ती, त्याग आणि निस्वार्थतेचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. या निमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं

0: राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा एथलेटिक्स स्पर्धांमध्ये बंगळुरू इथं हरियाणाच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या भालाफेकीमध्ये स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढताना 74 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या संदीप सरगरनं 62.88 मीटर भाला फेक करून रौप्य पदक मिळवलं. महाराष्ट्राच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे. हवामान. मध्य आणि वायव्य भारतासह देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम असल्यानं लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी परिसरातील पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून त्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं काल शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा एथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. या होत्या याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ज्ञान मनोरंजन माहिती गप्पा आणि गाणी आपल्यासाठी सादर करते सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनिलहरींवर, तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झालेत. ही वेळ आहे मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत गुरु ठाकूर यांचं. संगीतकार आहेत मंगेश धाकडे, स्वर आहे वैशाली माढे यांचा आणि चित्रपटाचं नाव आहे आम्ही दोघी.

0: 20 दिवसात सेंद्रिय भाजी स्वतः कुंडीत पिकवा. निवासी प्रशिक्षण 30 व 31 मे रोजी. प्रशिक्षणासाठी nipht.org वेबसाईट पहा. लक्षात ठेवा, NIPHT.
1: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: अरे, शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे वरियेमध्ये.
3: पोलीस?
4: मिस सीमा?
3: हो, बोलते.
4: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
3: पण का? मी
4: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
3: डिजिटल अरेस्ट?
4: 1,00,000 द्या, वाचाल.
3: इतके पैसे?
4: बरं, ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
3: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
4: अरे,
3: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
5: हॅलो मम्मा.
3: हाय.
5: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
6: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
7: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
6: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
7: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
6: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
7: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
6: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी.
7: स्मार्ट क्लासरूम.
6: ST पास, हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
7: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
6: आजच प्रवेश निश्चित करा.
7: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
6: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
7: मोबाईल 99 60 13 59 15
6: 0 21 62 22 25 45.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकू.

या प्रशांत आणि निहिरा जोशी यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार आहेत प्रवीण कुंवर आणि चित्रपटाचं नाव आहे देवा शपथ खोटं सांगेन.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अहो चला, झालं सगळं घेऊन।
2: तू पुढे हो, मी आलो।
1: आता काय शोधताय?
2: अगं, आपल्या बबड्यासाठी खाऊ।
1: खाऊ?
2: हो, राजपुरोहितची अंजीर ड्रायफ्रूट बर्फी, बदाम, काजू, पिस्ते, अक्रोड, खजूर आणि अंजीर युक्त, आणि एवढे सगळे ड्रायफ्रूट असून सुद्धा एकदम मऊ, दात नसले तरी खाता येईल अशी।
1: हीच ना अंजीर ड्रायफ्रूट बर्फी?
2: तू घेतली होतीस?
1: मग एवढे वर्ष तुम्ही त्यांना कच्चा माल सप्लाय करताय, त्याची क्वालिटी काय आहे हे आपल्याला माहिती आहे, अनुभव आहे ना। आणि बबड्याच्या नावाखाली बर्फी कोण खात तेही मला चांगलं ठाऊक आहे, म्हणूनच माझ्या बबड्यासाठी आधीच बर्फी घेतली।
3: अशा गोड नात्यांसाठी मिठाई पण हवी तितकीच गोड। राजपुरोहितची अंजीर, काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड आणि खजूर युक्त अंजीर ड्रायफ्रूट बर्फी। राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे। आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पोवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा इथे।
4: काय गं, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
5: एवढ्या खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
4: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
5: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
4: अगं, BBA, BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
5: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही।
4: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक।
5: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये।
6: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर।
7: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिशचुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये।
6: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये।
7: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा।
6: संपर्क 74 47 47 97 79।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मंगेश कांगणे यांचं गीत. संगीतकार आहेत पंकज पडघन, स्वर आहे सोनू निगम आणि सायली पंकज यांचा, आणि चित्रपट आहे दुनियादारी.

सोनू निगम, सायली पंकज आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं मंगेश कांगणे यांचं. संगीतकार होते पंकज पडघन आणि चित्रपट होता दुनियादारी. या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेह, सकाळचे 9 वाजलेत. ही वेळ आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट आहे अपनापन आणि किशोर कुमार आणि सुलक्षणा पंडित यांचा युगलस्वर.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006.

अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये। जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव। चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा। तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।

0: बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: पोलीस?
3: मिस सीमा?
2: हो, बोलते.
3: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
2: पण का? मी
3: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
2: डिजिटल अरेस्ट?
3: 1,00,000 द्या, वाचाल.
2: इतके पैसे?
3: बरं, ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
2: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
3: अरे,
2: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
4: हॅलो मम्मा.
2: हाय.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: श्रुते हो, हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार RD बर्मन, स्वर आहे शब्बीर कुमार यांचा आणि चित्रपट बेताब.

0: सोलर। आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14।
1: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय, मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा।
2: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
1: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव।
3: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध। प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99।
4: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
5: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी। अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय, तुमच्या सारखं नाही फक्त आठवण करायची।
4: आणि कपडे?
5: अगं बाई, ते राहिलेच की हो।
4: चला आता मसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी। जावई बापूंसाठी सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ।
5: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली।
4: हा, तुमच्या सारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो।
5: चला। अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त मसवडकर ड्रेसेस मध्ये।
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999 1827।
7: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नान

0: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
1: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री.
0: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
0: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
1: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
0: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी.
1: स्मार्ट क्लासरूम,
0: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
1: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
0: आजच प्रवेश निश्चित करा.
1: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
0: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15,
0: 0 21 62 22 45 45.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
5: आदेशवर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
6: हिंदीकार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता शेवटी ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरातलं राजेंद्र कृष्णन यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे ब्लफ मास्टर.

श्रोतेहो, हे गीत होतं ब्लफ मास्टर या चित्रपटातलं. स्वर होता लता मंगेशकर यांच्या समवेत मोहम्मद रफी यांचा. गीत होतं राजेंद्र कृष्णन यांचं आणि संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आज सकाळी 11:30 आमच्या केंद्रावरून आपण पुन्हा आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. सकाळचे 9:30 आणि 14 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलंय अजय गिजरे यांनी. ऐकूया अमृत कलश.

0: श्रोत्यांनो नमस्कार. अमृतकलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रोते हो, आपल्या सातऱ्यामध्ये पोलीस हेडक्वार्टरपासून पोवई नाक्याकडे चालत निघालं की एक 2-5 मिनिटाच्या अंतरावर डाव्या हाताला एक गोशाळा आहे. पत्ता विचारताना तांबोळींची गोशाळा विचारली तर सहज कुणीही पत्ता सांगतात. समोर मोठी बांधी विहीर आहे, भर उन्हाळ्यातही अगदी हातानं सहज तांब्या भरून घ्यावा इतपत भरलेली. या गोशाळेत जाऊन बघून तर येऊ एक 5 मिनिटात असं ठरवलं तर अर्धा तास सहज कधी जातो तेही कळत नाही. कृष्णा, सगुणा, पियू अशा गायींच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या गळ्यातील घंटांचा तो मंजूळ नाद, त्यांचं ते खाणं, रवंथ करणं, नवीन पाहुण्याकडे त्या मोठ्या डोळ्यांनी बघणं, हे सारं अनुभवताना वेळ कधी निघून जातो कळत नाही. तर या गोशाळेची म्हणजे आपली गोशाळा याची उभारणी करणारे, सांभाळ करणारे श्रीयुत हरेश्वर तांबोळी यांना आज आपण स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. एखाद्या साधू वेशभूषेप्रमाणे मोठी दाढी, भगवं वस्त्र असा वेश धारण केलेले हरेश्वर वसंतराव तांबोळी यांच्याशी या छंदाविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. ते सुपरिचित आहेत तांबोळी बाबा म्हणूनच. तर तांबोळी बाबा, आपलं स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: तसं विचार केला तर आज स्टुडिओत यायचं म्हणजे बरीच जुळवाजुळव करून यावी लागली.
1: होय होय.
0: गायींचं बघणार कोण, तिकडे लक्ष कोण
1: ठेवणार? माझं सगळं लक्ष तिकडे आहे.
0: म्हणजे गप्पा इथे आहेत, मन तिथे,
1: मन तिथे,
0: पण थोडस मन आमच्याकडे ठेवा म्हणजे गप्पा चांगल्या होतील.
1: अगदी बरोबर.
0: मग काय काय तजवीज करून यावी लागली तुम्हाला आता येताना?
1: त्याला पूर्णपणे आहार द्यावा लागला, पाण्याची व्यवस्था करून लिहायला लागली. एक माणसाला तिथे थांबून आलोय. काय होतं, छोटी वासरं आहेत, खेळता खेळता एकमेकामध्ये अडकली जाते दोरी, मग फास वगैरे बसायची शक्यता असते, म्हणून फक्त लक्ष ठेवायचं बस. लांबून दुरून लक्ष ठेवलं आपलं झालं, काय अडकाअडकी होऊ नये एवढे.
0: बरोबर. आज मी तिला किती गायी आहेत तिथे?
1: 29 गायी आहेत.
0: बर. 29 गायींची आज तुम्ही जे काय सांभाळ करता, तर याची सुरुवात कशी झाली?
1: 13-14 वर्षापूर्वी मी जरंडेश्वरला गोशाळा आहे, धनंजय गिरे बाबा चालवत होते.
0: बर.
1: तिथे मी सतत जात होतो, नुसतं जात नव्हतो, तिथे मी राहत होतो. 4-4, 5-5 कधी कधी 8-8 दिवस राहायचो.
0: बर. जरंडेश्वरला.
1: जरंडेश्वरला गोशाळा. तर मग मी गोशाळेत जातो बरोबर, मग माझ्या आजूबाजूचे नागरिक माझ्यापाशी नैवेद्य द्यायला लागले.
0: बरं.
1: तुम्ही तिकडे चालले तर एवढं नैवेद्य गायला द्या.
0: बरं.
1: असं करायला लागलं तर मग माझ्या लक्षात आलं की सातारमध्ये गाय नाहीये, लोकांना गायच्या खूप अडचण होते. मग मी बाबांना म्हणलं आमच्या समाजाची जागा आहे सातारमध्ये, मग तिथं मी गोशाळा काढतोय. बाबा म्हणले अगदी छान गोष्ट आहे. मग स्वतः

0: बाबांनी मला दोन गायी दिल्या आणि तिथून मी इथून सुरुवात केली. आमच्या गोशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे दूध दुप्त विकायचं नाही, कोणाला मागायला जायचं नाही, काय गलत काम करायचं नाही. ह्या तीन तत्व कसोशीने पाळले जातात. कितीही अडचण आली, काही अडचण आली तरी कोणाला मागायचं नाही, अशा पद्धतीने आम्ही ही गोशाळा चालवली. आज दोन गायच्या आज 29 गाय झाल्या. आम्ही दोघं नवरा बायको प्रामाणिकपणे त्याची सेवा करतोय आणि आजूबाजूचे लोकही मला खूप सहकार्य करतात. कोणी आर्थिक सहकार्य करतं, कोणी सेवा करतं, खूप लोक तसे मला सहकार्य करणार आहे.
1: मूळचे कुठले तुम्ही?

0: मूळचे कुठले तुम्ही?
1: मी मूळचं तसं म्हटलं तर नांदोळगाव माझं, वाटर रेल्वे स्टेशन जवळ नांदोळगाव आहे. परंतु आता पिढ्याला आमची हितच गेलेले आहेत सातारमध्ये.
0: बर.
1: मी तर टॅक्स कन्सल्टंट होतो इथं.
0: अच्छा, सातऱ्यात.
1: हा, पंताच्या गोटामध्ये माझं ऑफिस होतं. चार पाच मुली होत्या, पाच सहा कम्प्युटर होते बाहेर. टॅक्स कन्सल्टंट प्लस अकाउंट रायटिंग माझ्याकडं व्यवस्थित काम होते. पण जसं मी जर्डेश्वर जायला लागलो तसं मला ते नको वाटायला लागलं, अध्यात्मेकडे जास्त वळायला लागलो. हळूहळू ते मी बंद केलं. आता गोशाळा इकडे काढल्यावर तर मला सगळंच बंद झालं.
0: पण म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर वगैरे पण हाताळता
1: येतो? कॉम्प्युटर हाताळतोच मी. टॅली वगैरे मी अकाउंट लिहायचो प्रत्येकाचे.
0: बरं.
1: जवळजवळ बाहेरपासून 40-42 फॉर्म होते.
0: बरं.
1: होय होय.
0: पण मग साधारणपणे कसं होतं, एखाद्या व्यवसायामध्ये आपल्याला स्थिरता प्राप्त झाली की त्यातनं बाहेर पडायला नको वाटतं?
1: अगदी बरोबर.
0: तोच व्यवसाय आपला, म्हणजे मी तर करीनच पण माझ्या मागं मुलांनी करावा, आणखीन तो पिढी जात चालावा, इकडेच जास्त करून कळलं असतं.
1: परंतु मला त्याच्यामध्ये कसं व्हायला लागलं, इकडे माझं मन ओढ घ्यायला लागलेलं तर अध्यात्मिकाकडे. आता हे धनंजयगिरी बाबा जे नागा साधू सर्व सोडून दिलेलं म्हणजे ती लोक त्यांच्या सहवासात राहिलेलं, तर मला हे सगळं, मलाही सगळं निश्चित हळूहळू वाटायला लागलं. मी हे मला काय पैसे करायचे, कशासाठी पैसे, असं एक विचार यायला. म्हणजे आता मला त्याचं घोटाळा बोलाय, पण त्याला कोणाला तरी एकमेकाला असं जोडून दिले लोकांना. मी काय आता काय करत, मी इकडे इकडे लागलो.
0: हो, कारण असं एकदम स्विच ऑन स्विच ऑफ तर नाही होणार.
1: लोक त्या लोकांनी माझ्याकडे 20-25 वर्ष काम होते, त्यांना मी असं कसं वाऱ्यावर सोडले. योग्य व्यक्ती त्याला एकमेकाला जोडून दिले आणि मी बाजूला बाहेर पडलो.
0: हे किती वर्षापूर्वी तुम्ही बाहेर पडला?
1: मी जवळजवळ 15-16 वर्षापूर्वी बाहेर पडलो.
0: आता तुमचं वय आहे 70?
1: होय होय.
0: बरं. 55व्या वर्षी तुम्ही?
1: 55-56 दरम्यान.
0: मग एखाद्या ऑफिस मधनं जसं एखादा माणूस रिटायर होतो किंवा विहारेस घेतो, त्या पद्धतीने तुम्ही काम केलं असं म्हणा की?
1: तसंच तसंच.
0: मग आपण आपल्या आयुष्यामध्ये एक ठराविक वयानंतर आपण काय टप्प्याने जायचं असं काही ठरवून तुम्ही हे केलं होतं?
1: नाही, मला जाणीव झाली की संसार बाजूला पडलंच पाहिजे कधीतरी. केवढं जग मोठं आहे काय, तुम्ही बाहेर तर जाऊन बघा. तुम्हाला आपल्याकडे बघितलं तर कोणाला मामा आठवतो, कोणाला काका आठवतो, कोणाला वडील आठवतात, तेही लोक प्रेमच करतात. आपण आपल्या घरातल्या लोकांमध्ये जर रोबत जातो, आपल्याला त्यावेळेला बाहेरचे कोणी लोकच वाटतं. आपण बाहेर जातच नाही, भरून मग आपल्याला भीती वाटते. घराच्या बाहेर पडल्यावर मला कोण समजेल, मला घर काय करेल, तसं काही नाहीच आहे. जग खूप मोठं आहे, तुम्ही बाहेर पडा, बघा तर तुम्ही कितीतरी लोक तुम्हाला आपले वाटणार आहेत, कितीतरी लोक तुम्हाला प्रेम करणार आहे तुमच्या तुमच्याकडे बघून त्यांना घरच्याची आठवण येते. त्यांच्याही कुठेतरी मामा आपल्यासारखा असतो वगैरे. साहजिकच आपण त्यांच्यामध्ये रोबत जातो, ते आपल्यामध्ये रोबत जातात. बरं, त्यांच्यापासून आपल्याला काय घ्यायचं राय किंवा द्यायचं राय, त्यामुळे विषय येतच नाही. देणं घेणं असलं तर मग कुठेतरी वाईटपणा येतो. इथं देणं घेणंच नाही, फक्त प्रेमाचं राहतं. हा, अध्यात्म मार्गामध्ये काय, पैशाचं विषयच नाही आहे. त्याच्यामुळे निव्वळ प्रेम, निव्वळ आपुलकी, काय शुद्ध व्हावं सगळ्याकडे.
0: हा वेश कधी धारण केला? मग दाढी वाढवली, भगवी वस्त्र,
1: जशी गोशाळा, म्हणजे ज्याला जायला लागलो जर्डेश्वरला. आता ते साधू माणूस, नागा साधू, साहजिक त्याच्या सहवासात जाऊन मी पण साधू बोललो. मलाही त्याच्यासारखं राहूशी वाटायला लागलं, मलाही त्याच्यासारखं वागूशी वाटायला, खोटं बोलायचं नाही, गलत काम करायचं नाही. एक उदाहरण देतो, आमचे बाबा स्वयंपाक बनवणार, सर्वांना भोजन बनवायचं दुपारचं. मग आता एक 12-13 जण असणार, तरीही बाबा 15-16 जणांचं बनवायचं. हमकास 18-20 जण येणार काय, व बाबा सगळ्यांना वाढणार. जर चुकून वाकून उरलं तर खरडून खरडून घेणार काय, नसलं तर अरे मेरा उपवास आहे आज.
0: होय.
1: हा, बाबा असं नाही करणार की पहिलं आपलं थोडं काढून घ्या नंतर आपल्या मिळायचं नाही. हे त्याचं वैशिष्ट्य, कधीही स्वतःसाठी पहिलं जेवणार नाही, सर्वात शेवट राहिलं तर जेवणार, नाही तर मग उपाशी राहणार. मग आता हसा त्यागी माणसाच्या सहवासात आल्यानंतर आम्ही काय करणार, आम्हाला बी तशी सवय लागणार नाही का?
0: जरंडेश्वर सोडून मग याच्यामध्ये पण गेला होता काशी वगैरे, आता मध्ये कुंभमेळा वगैरे झाला.
1: मला आज रोजी मला अजिबात सवडला, मी कुठेही जात नाही. 29-30 गायचं मला करता करता सवडच मिळत आहे, मला कुठे जाऊशीही वाटत आहे. कारण काय माहिती का, आपली जी गोशाळा आहे ते अगदी छोट्या गाय जागेत आहे. त्यात आपल्याकडे जे गाय आहे ते सगळ्या खिलार आहेत, खिलार जात हे अवखळ काय, त्याच्यामुळे त्याच्यावर फक्त लक्ष ठेवावं लागतं. काय कुठं दंपती ज्या का त्याची दोरी सुटली की ते एकमेकाशी बारामारी करणार, अडका अडकी करणार.

0: करणार तर त्यासाठी फक्त लक्ष ठेवावं लागतं.
1: पण मग लक्ष ठेवायचं म्हटलं तर हे 24/7 आहे, 24 तास तुम्हाला.
0: मी तिथंच आहे, 24 तास मी तिथंच आहे, मी कुठेही जात नाही. काही कारण असलं तरी क्वचित केव्हा तरी हे असं कोणाला तरी थांबवूनच मग येणार इकडे.
1: आता तुम्ही तुमच्या व्यवसायातनं तर बाहेर पडला, त्यामुळे तसं म्हटलं तर आमदनी बंद झाली आणि 29 गाई सांभाळायची म्हणजे काही कमी खर्च नाही. हे सगळं मग तोंड मिळवणी कशी काय?
0: म्हणून तर गायला देव मानलेला, त्याची ती बरोबर मागवते. मी आजपर्यंत बघा कसल्याही प्रकारची विक्री करत नाही, दूध बीत विक्री विक्री तसले काय बारगळ नाही, कोणाला मागायला जात नाही. कधीच आम्ही उपाशी राहिलेलो आहे. संध्याकाळी रात्री 10 वाजता व्हायला एखादं पोतं बोसाचं पोतं आणून गायनला मिळालेलं आहे. हा अर्धपोटी राहू, पूर्ण उपाशी नाही राहिलो, हे त्याचं वैशिष्ट्य. आणि आता तर काय प्रचंड स्वरूपात पाहिजे तशी मदत केली जाते. आज हिरवा चारा, ह्या दिवसामध्ये हिरवा चारा गायला मिळतो. गायची मनापासून सेवा केली, गाय पावते हो.
1: रोजचा खर्च किती आहे याच्यावर?
0: माझा साधारणपणे 3.5 ते 4 हजार रुपये खर्च आहे
1: रोजचा,
0: डेली डेली
1: दोन्ही वेळचा मिळून,
0: दोन्ही वेळचा मिळून दिवसभराचा. त्यात सर्व आलं, डॉक्टर खर्च आला, खाणं पिणं आलं, प्लस एखादे दोरे वगैरे आणले आले, ते माणसं सेवा करायला येतात, त्यातल्या कोणाला काय गरज लागली तर त्यांना द्यायचं. असं
1: मी तसं म्हटलं तर महिन्याचा 1,00,000 रुपये खर्च आहे,
0: 1,00,000 रुपये ते ऐंशी खर्च आहे माझा.
1: मग 1,00,000 रुपये महिन्याचे जमा होतात?
0: होत, बघा ना कुठेतरी कसे होतात मलाही माहित आहे. कोणी बी एकदम आणून देत असत नाही मागणार, पण बरोबर ते आपोआप होती सोय. मला स्वतःलाही समजत नाही कुठलं का, फक्त अरे आज भुसाचं पोतं कमी पडलं म्हणलं सर संध्याकाळपर्यंत कोणलं कोणतरी भुसा घेऊन येतं.
1: मग हे तुम्ही जरंडेश्वरला गेला आणि तिथं ज्या गायींच्या सान्निध्यात मध्ये राहिला त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं आत्मसात झालं असं म्हणायचं आपण, आणि त्याच्या जीवावर हे सगळं उभं केलं असं म्हणायचं आपण?
0: ते झालंच बरं.
1: थोडं पूर्वी पण याचा अनुभव होता खेडेगावाकडे?
0: नाही नाही, पूर्वी नव्हतं. मला टॅक्स कन्सल्टंट त्या वेगवेगळ्या क्षेत्राकडे कधी नव्हतोच. होता हा आहे की गाय सांभाळायचं म्हणजे अवघड नाहीच आहे, फक्त गायला वेळ लागतो. गायला पैसे लागत नाही, गायला लागतो वेळ. तुम्ही वेळ द्या, गाय आरामशीर येईल. आता तुम्ही फिरायला आलं, जरा 2-4 तास फिरू लागलं, झाली गाय खुश. घासातला घास दिला गायला समजतं ना, खूप त्याला ज्ञान असतं, खूप ते समजूतदार असतं. तुम्ही त्याला द्या, ती तुम्हाला देते. हे सत्य, आपली एक जुनी बैल आहे, ज्याच्या घरी गाय त्याला काय कमी नाही. हे सत्य, तुम्ही गायवर मनापासून प्रकारा लगेच वापस करते.
1: आता तुमचं आहे तो गोठा म्हणा किंवा आपण ज्याला जागा म्हणू, गोशाळा आहे, ती किती आहे?
0: 3.25 गुंठे जागा आहे, ते आमच्या समाजाची आहे, लिंगायत तांबोळी संस्था. इतके दिवस पडूनच होते, गोशाळा आल्यापासून तिथे जरा महत्व झालं प्राप्त.
1: तेवढ्या ह्याच्यामध्ये ह्या 29 गायी मावतात
0: कसं तरी बसवतं.
1: यांना फिरायला नेणं, एका जागी एवढ्या वेळ त्यांना उभं करणंही शक्य नाही.
0: ह्या गाया 6 ते 7 महिने आजिकेदारा केल्यावर असतात.
1: बरं,
0: मी रोज सकाळी 7:30 घेऊन जातो, 5:30-6 घेऊन येतो केल्यावरून, 4 भिंतीवरनं केल्यावरती चढवतो. काय तिथून मग खात खात खात खात चरत चरत कधी कधी अजिंक्य ताराला चक्कर मारून ते घरी आणतो. 6 ते 7 महिने.
1: वय वर्ष 70 म्हटल्यानंतर माणूस विचार करायला असतो की आपण घरात बसू, शांतपणे 4 सुखाचे घास खाऊ आणि आपलं आपलं आपल्यापुरतं बघून निवांत राहू. पण आज या वयामध्ये हे एवढं कसं शक्य करता तुम्ही आणि तुमची तब्येतीच्या मागचं रहस्य?
0: नाही नाही, महत्वाचा मुद्दा आहे. कशासाठी घरात बसायचं? घराच्या बाहेर पडलंच पाहिजे ना. म्हातार पहिले घरी बसूच नाही ना, काय कारण आहे घरी बसायचे? माझं अजून किती घर घर करत बसायचे? हे ठराविक वय झालं आपल्या पद्धतीचे काय, नातू मांडव खेळला की घराबाहेर पडायचं, देवाच्या शोधार्थ मारा किंवा काय, त्या उद्देशाने तुमचं स्वतःला वेगळं जीवन प्राप्त होतं. 100 वर्ष जे आपलं आयुष्य आहे, काय 70 म्हणा 90 बिनारोगी जगतो ना. घरात बसलं की रोग लागतो, घराबाहेर पडला की बिनारोगी. साधं 4 धाम वगैरे जे संकल्पना आहेत ते त्यासाठी तर येतात. आज 60 पेक्षा जास्त कुठल्याही व्यक्तीला डॉक्टर म्हणतात बाबा 2 किलोमीटर चाला, बाबा 5 किलोमीटर चाला. आज 4 धामच्या यात्रेला लेगला, ऑटोमॅटिक रोजचं 10-12 किलोमीटर चाललं होतं. अगदी शिळीबाकी भाकरी बी त्याला पसते बघ. 60-65 पुढे गेल्यावर तर तुमचं घरात काय काम आहे? तुमची मुलं कळते सवरते झालेले सुलभाई आहेत घरामध्ये, तुम्ही काय करणार तिथं? बाहेर पडा ना. हा काय करा मध्ये, हे जुने विचार आहेत, हे काय नवीन नाही.
1: वानप्रस्थाश्रम,
0: हा 4 धाम कशाला यात्रा? 4 धाम यात्रा, 4 धाम म्हणजे रामेश्वर, द्वारका, जगन्नाथपुरी आणि हिमालय. पण ज्यावेळी तुम्ही 1 धाम जरी करून आला तरी तुमचे दुष्पर्ण बी तुमच्या पाया पडणार.

0: आता तुमच्या देहाला देवत्व आहेत.
1: तब्येतीमागचं तुमच्या रहस्य काय? मग
0: हेच भरपूर फिरलं, गायच्या बागा दिवसभर फिरत राहिलं. काय एकदा का गाय वरती गेले बंगाळ्यापर्यंत ती जोरात जाणार, एकदा का तिथं गेले गवत खायला, हळू हळू हळू खात खात खात जाणार, व तिच्या पाठ्यावर हळू हळू हळू जातो टाइपच. येणारे जाणारे सगळे परिचित असतात, बोलत असतात, चालत असतात, आणि मोकळ्या हवेत वेगळीच मजा.
1: एक व्यवसाय म्हणून पण तुम्ही गाई सांभाळू शकला असता,
0: आणि
1: सेवा म्हणून पण करू शकला असता. सेवाच का निवडली? म्हणजे काय तुम्हाला गाईच जर सांभाळायच्या होत्या तर दोन्ही दृष्टीने
0: काय करायचं? पैसे कशासाठी पाहतो? खातो किती जीवाला? 100-150 रुपयाचं कशाला? 1,00,000 रुपये पाहिजे गर्व करायला? आज आपलं माणसाचं पोट 1/2 किलोचं, त्या गायीचं पोट कमीत कमी 25-30 किलोचं. ती संध्याकाळचा विचार करत नाही, आणि आपण का 10-20 वर्षाचा विचार करतो? एवढंच पोट असतं वास्तविक का? आता गायीनं ठेवलं पाहिजे बाबा उद्या सकाळी राहू दे, नाही ठेवत ते, मग आपण का ठेवतो? आता आपला देवा विश्वास आहे, देवा विश्वास ठेवा. काही पैशाची आवश्यकता नाही, म्हातारपणी पैसे नसावेत. कुठल्या साधू संतांनी सांगितले पैसे साठवून ठेव म्हातारपणी? कुणीतल्या सांगितलं? आपण का ठेवतो? एक ठराविक कार्य गेल्यानंतर 70-75 पुढे गेल्यानंतर छड्डीची नाडी देखील आपल्याला नीट बांधता येत नाही. पैसे कधी सांभाळणार आपण? हा
1: पण आता आजच्या दुनियेमध्ये बघितलं तर प्रत्येक गोष्ट पैशाचाच.
0: जो घरात राहतो त्याला पैशाची गरज आहे ना, जो घराबाहेर पडतो त्याला पैशाची आवश्यकताच आहे. कशासाठी बाहेर बसल्यावर पैसे लागतात? आपोआप त्याच्या गरजा भागवल्या जातं, कुठेतरी देतं कुठेतरी घेतं, ऍटोमॅटिक होतं. तर मला माझं उदाहरण घ्या, मी एकदा जेवतो दिवसात ना. आता हे बघा, आता जेवून आलो, आता ह्याच्यावर मी उद्या जेवणार. संध्याकाळी मिळालं एखादा केळं तर खाल्लं तर दूध पिऊन झोपतो. आता मला कशाला पैसे लागतात? मी नुसतं आजारी पडलो म्हणलं तर मला जवळजवळ 150-150 लोक व्हायला लगेच सहकार्य करायचं, बाबा कुठे काय काय का देऊ का काय गरज आहे का? हा कशाला मला पैसे लागतात? आता तुम्ही कोणी आलं बाबा काय काय नाही ते जरा रंग द्यायचा होता, ठीक आहे बाबा, लगेच तो त्याचा तो माणूस आणणार रंग द्यानार सगळं. हा बाबा काय नाही अरे हे बोर्ड गायांच्या नावाचे बोर्ड बालवायचे होते, ठीक आहे बाबा, की लगेच आलं रं गाय बाबा आणखी काय दुसरं वेगळं लागलं? अरे तर गायांची शेंग दासोचे होते, लगेच शेंगवाल्याला जाणार त्याला बोलवणार, 6-6,500 रुपये भरणार. हा आता मला सांगा तुम्ही मला कशाला पैसे लागतात? काय कारण रे मला पैसे ठेवायचे? असंच होत असं तुम्ही देवा विश्वास ठेवा ना. देव तुम्हाला कधी उपाशी ठेवणारच नाही. आपण खोटं बोलतो,
1: मनाचा निग्रह तेवढा ठेवता आला पाहिजे.
0: नाही आपण भ्रामक कल्पना घेतली जागोर अशी, उद्या पैसे ठेवा तर उद्या उपाशी बोलेल. हा
1: आता 29 गायी तुमच्याकडे
0: होय,
1: सगळ्यांना नाव आहेत मग अशी आपण सांगितलं. होय
0: होय होय.
1: तर ही सगळी नावं कोणी सुचवलेली आहेत का?
0: मुलांनी, मुलांनी ठेवलेली.
1: होय
0: हा हा हा. आपल्या गोशाळेत येणारे जे सेवा करायला येतात त्या मुलांनी ठेवले, बाबा मी नाव ठेवणार. कोणी जे असे मदत करणारे असतात लोक त्यांना आता या गायचं नाव मी ठेवणार. आता एक शिक्षक आहे इंग्लिश कॉलेज शाळे बनले काय बोईटे नाव मॅडम, त्यांनी आता त्यांना ह्या गायचं बाहेर नाव मी ठेवणार. मग त्यांनी तिचं नाव मुक्ता ठेवलेलं आहे.
1: बर
0: हा असं बरेचसे आहेत लोक त्यांनी एकमेकाने ठेवलेले.
1: त्यात एका गायीचं नाव नकोशी.
0: नकोशी आहे
1: का? बरं
0: नकोशी म्हणजे असं झालं तिला लहानपणी गावामध्ये कुणीतरी हळूच रात्री जाणून सोडली.
1: बर
0: व तिला त्या गावामध्ये जेते तिला आता ते बाळ एवढं काय 2-3 महिन्याची गाय ते
1: छोटं वासरू होतं.
0: छोटं वासरू होतं त्याला काय समजा ते कुठे बी जायचं शेतात जायचं हिरवं दिसलं की खायला जायचं. सारखं तिला लोक मारायला लागले ते एकाने मारलं आता चुकून मारलं का मुद्दा मारलं ते मला माहीत नाही पण ते पार त्याचं हाडच फ्रॅक्चर करून टाकलं. मग त्या गावातल्या शाळेतल्या मुलांना दया आली. बाबा म्हणले ते वासरूला लोक मारतील आम्ही तुमचे तारू सोडू का? आण म्हणलं बाबा. मग मुलांनी 50-50 रुपये काढून टेम्पोचं भाडं गोळा केलं
1: बघा.
0: आणि मग मुलांनी माझी तारू सोडली. मग आम्ही तिला ते प्लॅस्टरिंग वगैरे केलं. आता छान झाले ती लोक मस्त झाले बरं तिथं लोक शेवलं. तर सांगण्याचा उद्देश काय? एका गावामध्ये कमीत कमी 100-125 घरं असतात. एक वासरू खपलं आपल्याला कुठं झालं आपण? हा असं काय नुकसान केलं असं गावाचं एक वासराने? काय समजतच नाही काय विषय. आपल्या घरातल्या स्त्रिया फक्त बसो बारसला तेवढा नैवेद्य दिला जबाबदारी संपली परत त्या गायीकडं ढुकून मागायचं नाही असं होतं. मग म्हणून तर आज कुठल्याही क्षेत्रातली स्त्री काय एक अनामिक भीती असते तिच्या मनामध्ये. पैसे असू दे गरीब असू दे मध्यमवर्गीय श्रीमंत कसे ते भीती गायच्या सभासुद्धा भीती निघू जाते ना काय.

0: बाईची खरी मैत्रीण गाय आहे. गायचे गायपासूनच दूर भीती काय जात नाही. गायच्या सहवासात या, भीती निघून जाईल. हा कुठल्याही गायीशी मैत्री केली आपल्या बसत्या केलं किती वेळ लागतो, 15-20 मिनिटं गायला दिले तरी भरपूर आहे. काय अगदी काय थोडं 4-5 तास जायचं, अंगावर हात फिरवला, एखादं काहीतरी घास खायला दिलं, गायला काय लागतं तेव्हा.
1: बरोबर. हा इतका वेळ तुम्ही त्या गायीच्या सान्निध्यामध्ये असता, इतके वर्ष आहात,
0: होय
1: 24 तास x 12 वर्ष, खूप मोठा हे झालं. तर त्या सान्निध्यामध्ये आल्यामुळे तुमच्या स्वभावात काही फरक पडला, तुमच्यामध्ये काही फरक पडला?
0: खूप फरक पडला. मला फरक पडला म्हणजे पूर्वी जे भीती होती उद्या कसं होईल ती भीती निघून गेली. सर्वात मोठा बदल हा झाला.
1: मी मुळात असं विचार केला तर चिंता की जी माणसाला जाळते तोच विषय निघून,
0: तोच विषय निघून गेला. माझ्या डोळ्यासमोर एक ती काय काळजी करते का, पण मी का करू. बस तेवढं गायले मला शिकवलं. अजून काय पाहिजे?
1: मी एक विचारांची जगण्याची दिशाच बदलली.
0: बदलली, कंप्लीट बदलली, कंप्लीट बदलली. शांत झोप येते आता, पडल्या पडल्या झोपतो मी, कसलीही चिंता नाही, काहीही काळजी नाही.
1: पण तसं म्हटलं तर रात्री पण तुम्हाला अलर्ट राहावं लागतं
0: का? नाही नाही, ते ऑटोमॅटिक जरा धारधार आवाज येतोय, उठतेच की आपण, आता वय झालेलं आपलं, उठतेच की. बरं लगेच काय अगदी घर रोज उठून राहणं त्रास होता असं तिथला भाग नाही, केव्हा तरी 10-15 दिवस एखाद्या वेळी होतो, पण कधी होईल हे सांगता येत नाही. आपण झालं तरी अगदी काय जीव घेणं नसतो, तेवढ्या पुरतं जायचं, हाय काय करायचं, पायाला सोडवायचं, किंवा कुठं मानात अडकलं दोरी तर मानात सोडवायचं, शेंगात अडकलं तर शेंग, बस तेही कधीतरी 10-15 दिवसात एखाद्या वेळी होतो. हा काय बाकी काय असं विशेष नाही.
1: ह्याच्या सगळ्यात लाडकी गाय कोण तुमची?
0: माझी लाडकी गाय मेली ते रमाव नावाची होती, तिला मी सातारभर फिरवायचो. काय खूप लाडकी गाय होती माझी, ती मेली गेल्या वर्षी मेली. ते
1: लाडकी म्हणजे
0: अत्यंत लाडकी म्हणजे ती माझ्याशिवाय खायचीच नाही. काय मी दिलं तरच खाणार, तिला जर लांब बांधलं एक घास खाणार नाही, हिता समोर ठेवली तरच खाणार, एवढे लाडकी गाय होते. माझ्यापाशी कोणी दुसऱ्याला येऊन देणार नाही. तिला मी किल्ल्या घेऊन जायचो तर मी तिच्यासमोर मी बसायचो वरती, तर मी ॲक्टर. माझ्यापाशी कोणी यायला लागलं की त्याच्या आगाव जायचे,
1: होय.
0: हा मग मी तिला पहिलं बांधायचं, मग त्याला घेऊन माझ्या शेजारी यायचं, मग असती सात बसायची. हा अजिबात माझ्याजवळ कोणाला येऊन द्यायचं नाही. काय मेली गेल्या वर्षी ती, काय आता ती खूप छान गाय
1: होती. आजारी होती?
0: आजारी पडली ना. 2500-3000 गायीमधलं एखाद्याला पॅरालिसिस होतो तो तिला झाला. काय
1: बापरे.
0: हा खूप औषध उपचार केले, मग काय उपाय नाही झाला.
1: पण मग एवढा लढा लागल्यानंतर असं जनावर गेल्यावरती वाईट वाटत असत?
0: खूप वाटत आहे का? आता गाय आता काय डोळ्यात पाणी झालं की काय, खूप चांगली होती गाय. आता कुठेतरी दगड बनलंच पाहिजे ना, बाकीच्या लग बघितलं पाहिजे.
1: मग अशा गायींना हाक मारली की ती गाय आपणहून येते असं
0: नाही. आता कसं आहे परिस्थिती, गाय हे रानटी प्राणी, कुत्रं मांजर जसं बस ऊट तसं गाय लढाय समजा तेवढं. हां फक्त हाक मारले किंवा आपल्यालाच हाक मारले असं थोडीशी मानवरती करणं एवढंच. अरे मी रागवलंय जरा आवाजातलं राग आवाजातलं प्रेम तेवढं ते ओळखलं जातात, तेवढं ते समजून घेतात. बाकी काय अपेक्षा बी नसते त्याच्याकडनं. आपल्या तुम्ही आमच्या गोशाळेत या, एकदम प्रसन्न वाटतं बघा तुम्हाला. तिच्या शरीरामध्ये गोमूत्रामध्ये सगळं औषधी येते सगळं. काय बरं हा काय नवीन मी शोधून काढलेला आहे उपाय, हजारो वर्षापासून चालत आलेला आहे.
1: मध्यंतरी तुम्ही आजारी होता?
0: मी खूप आजारी होतं. काय झालं, मला रोजच्या 60-70 पेंड कुट्टी करावं लागते, मशीन आहे कुट्टी मशीन, त्याच्यावरती बारीक करावं लागते. आता कडव्याचं वशिष्ट म्हणजे कडव्यामध्ये बातेले असते शेताचे, मशीनच्या शेजारी असल्यावरती सारखी बाते नाकात जाऊ जाऊ जाऊ, ते जसं पिठाच्या गिरणीवाल्याचं कसं ते नाक, त्या प्रकारे वाजं झालं. आणि मग ते फुफ्फुसात सगळं जवळजवळ बद्ध झालं. साहजिकच माझं श्वासोच्छ्वास झालं, श्वास व्हायला लागला, मला त्रास व्हायला लागला. मग मी सिव्हिलमध्ये ॲडमिट झालो. तर माझे एक बहीण आणि बाचे मला पुण्यावरनं पाहायला आले होते, तर त्यातल्या मग काय त्याच्या मनात आलं, त्याचे मंगेशकर हॉस्पिटलला ओळख होते वाटतं, मग त्याने मला ताबडतोब मंगेशकर हॉस्पिटलला हलवलं. मग मी तिथं 5 दिवस ॲडमिट होतो. ओके झालं, आता आलो, आता काय काळजी नाही.
1: मग त्या काळामध्ये गायींचं
0: बाकीचे सगळे बघत होते ना,
1: काय हातभार लावणारे असे
0: खूप खूप खूप
1: मदतीचे हात तर तुम्हाला असे भरपूर जोडले गेलेले आहेत
0: खूप.
1: अजूनही मग तुम्हाला असे काही लोकांच्याकडनं अपेक्षा आहेत?
0: काही अपेक्षा नाही, लोकांना अपेक्षा एकच आहे की तुम्ही या गायच्या सहवासात, या गोमूत्र घ्या, काय तुम्ही सुधराल, तुमची तब्येत सुधराल, बस बाकी कसलीही अपेक्षा नाही.
1: समजा तुम्हाला काही मदत करायची अशी कोणाची इच्छा असेल तर त्यासाठी काय करता येऊ शकतं?
0: माझा नंबर आहे

0: 1968-1969.
1: अच्छा, म्हणजे जर समजा असं कोणाच्या मनात आलं की आपणही या सेवेमध्ये थोडासा हातभार लावावा, तर 1998-1969-76 या क्रमांकावरती ते तुम्हाला संपर्कही करू शकतात, काही म्हणजे आर्थिक मदत करू शकतात काही. आता तुमचं पुढचं नियोजन काय आहे, म्हणजे हे कसं कुठपर्यंत नेणार तुम्ही? काय
0: मला असं वाटतंय की गावागावात गोशाळा टाकावे, दुपती गाय तुमच्या घरी भाकर झाले की गोशाळ्यामध्ये. फायदा कसं होतं, आता एखाद्या गावाचं एखादं छोटंसं मंदिर आहे, छोटंसं, त्याच्या भोवती एक 8-10 गुंठे जागा आहे, ती जागा गोशाळ्याला पुरेशी. सर्व बाजूने काय असं कसं तरी कंपाऊंड केलं, गाय त्याच्यात ठेवलंय, शेणपरी शेण पण होईल, भाकड गाया बी सांभाळल्या जातील, सर्वात महत्वाचं म्हणजे संध्याकाळचं भजन कीर्तन वगैरे कार्यक्रम राहील, गावातले जे म्हातारे आत्ता जे दुःखी आहेत ते तिथे रबू जातील. गोशाळा हा प्रकार राजस्थानमधला, राजस्थानमध्ये जसे आपल्या इकडे गणपतीची मंडळ आहेत तसे राजस्थानमध्ये गोशाळे आहेत. एकेका गावामध्ये 4-4, 5-5 गोशाळा आहेत, आणि नुसत्या गोशाळ्याला आहे 300, 400, 1,000, 2,000 अशा प्रकारे गाई आहेत तिथे.
1: पण हे सगळं करण्यासाठी तुमच्यासारखी एनर्जी पाहिजे ना.
0: मी जाईल ना, त्यांनी मला बोलवलं, मी जाईल त्यांच्या गावामध्ये, राहील 10-12 दिवस, परत येता जाता गायला काय कमी पडलं वगैरे बेवाची तयारी आहे. मग तो गोशाळेमध्ये गायीचं शेर पडतं, गोमूत्र पडतं, ते खाताला थोडाफार चारा पडतो. आज सर्वात महत्वाचं म्हणजे ते गाय तुडवलं जातं, त्याला गोखूर खत मानतात, ते सर्वात उत्कृष्ट खत आहे. खतामधलं सर्वात नामवंत खत म्हणजे गोखूर खत. सर्व बाजूने लाभच आहे गायचा. राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये किती शहराचे गोमूत्राचे उद्योग आहेत, गॅस काढतात, गॅसवर स्वयंपाक करतात, शेणापासून त्याला चपल्या बनवतात, पर्स बनवतात, बैठक बनवतात. पूर्वी सारवाची घरं असायची, आता सारवाचे नाही, मग ते आसन ज्याला आपण जाज बोलतो ते बनवतात. कितीतरी अनेक उद्योग आहेत शहरापासून केलेले, दुधापासून, दह्यापासून, तुपापासून, शेलापासून, गोमूत्रापासून, औषधं वगैरे खूप उद्योग चालतात राजस्थान गुजरातमध्ये. आपण तिकडे लक्षच देत नाही, गाय म्हणजे जनावर, या उद्देशाने आपण बघतो ते गाय आहे का, हो आहे, दूध किती देती, बर खोड आहे का, नाही जाऊ द्या, गाय काय कामाचे नाही, द्या सोडून, असं आपलं शेर.
1: खरं तर हरेश्वर तांबोळी साहेब, जसं गोशाळेत आल्यानंतर 1-5 मिनिटं थांबावं म्हटलं, 25 मिनिटं कधी जातात ते कळत नाही, तसंच या गप्पांच्या ओघात झालेलं आहे. आणि गाईचं प्रेम तुमचं, गाईंना सांभाळण्याची तुमची जी तळमळ आहे ती तुमची शब्दातून सतत व्यक्त होतीये, त्यामुळे कुठं थांबावं हे कळत नाहीये, पण या वेळेच्या मर्यादेमध्ये राहून आपल्याला इथं थांबायला लागते. तुमच्या या सगळ्या कार्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण आलात, हे सगळं आमच्या बरोबर शेअर केलं तुमचं कार्य, त्याबद्दल अत्यंत धन्यवाद. आणि या वयामध्ये तुम्ही जी काय एनर्जी सांभाळलेली आहे, मेंटेन केलेली आहे, तशीच इतरांनाही लाभो ही एनर्जी, आणि आयुरारोग्य इतरांनाही मिळो यासाठी आपण शुभेच्छा व्यक्त करूयात. धन्यवाद आपण बोलल्याबद्दल.
0: जय श्रीराम.
2: श्रोत्या, आत्ताच आपण ऐकलात अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलं होतं अजय गिजरे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत. स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा 84 84 86 1900.
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: आदेशवर ज्वेलर्स सुवाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: 10वी 12वी ते 5वी पर्यंत
4: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
3: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2.

0: वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
1: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
0: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
1: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
0: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
1: डिजिटल क्लासरूम,
0: साइट विजिट,
1: ST पास,
0: हॉस्टेलची सोय.
1: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
0: मोबाईल 9960139915,
1: 0121622545.
2: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
3: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
2: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
3: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
2: संपर्क 74 47 47 97 79.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
4: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र श्रोते आता प्रसारित करीत आहोत वेदांत हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
6: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांध्यादुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
7: नमस्ते।
6: डॉक्टर क्षितिजा पंडित यांचा अभिप्राय आपण ऐकत होतो, त्यातलाच पुढचा भाग सुद्धा आज आपण ऐकणार आहोत आणि मग त्याबद्दल बोलणार आहोत।
8: ऑस्टिओआर्थरायटिस हा प्रकार असा आहे की शेवटी तो तुमचा सांधा जो बिघडलेला आहे तो तर काही आपोआप बरा नाही होणार, त्रास कमी झाला पण जो तिथे प्रॉब्लेम होता तो तर कुठे जाणार नव्हता।
6: बरोबर।
8: पुन्हा दुखायला लागल्यानंतर मग डॉक्टर म्हणले की आता वय 70 आहे, तो भाग अतिशय महत्वाचा आहे आणि आणखीन याच्यामध्ये कुठलीही कॉम्प्लिकेशन झाली तर सगळे सर्जरीतले प्रश्नही वाढतात।
6: हो,
8: आता आपण करायला विचार करूया। डॉक्टरनी तर पूर्ण सहकार्य केलंच, पण त्यांचे म्हणजे त्यांची पूर्ण ऑपरेशनची टीम, अनेस्थेटिस्ट, इतर मदतनीस सगळी उत्तम होती। त्यांचा स्टाफ सगळा म्हणजे असिस्टंट डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, एक्सरे टेक्निशियन, नर्सिंग स्टाफ सगळ्यांनी खूप सुंदर सहकार्य केलं, अतिशय उत्तम रीतीने त्यांनी सहकार्य केलं।
6: ओके।
8: पण सगळं असलं, इव्हन रोबोटिक सर्जरी केल्यानंतर देखील ब्लड लॉस कमी होतो आणि रिकव्हरी फास्ट होते म्हणतात, म्हणून मी ती ठरवली होती। डॉक्टरांवर माझा पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे नियमित व्यायाम आणि सकारात्मक दृष्टिकोन की दुखणार आहे ते आपल्याला थोडं सहन करायचंय, जे होतंय त्याची तक्रार न करता त्या व्यायामावर लक्ष द्यायलाच लागतं। अतिशय रेग्युलर व्यायाम आधी पण केले मी, पूर्ण 1.5 वर्ष माझं गेलं, आम्हाला डॉक्टरनी सांगितल्यानंतर 1.5 वर्षांनी सर्जरी झाली। त्या 1.5 वर्षामध्ये जे मसल स्ट्रेंथनिंग केलं आणि वजन कमी झालं त्याचा फायदा झाला आणि त्या व्यायाम करण्याची मला सवय लागल्यामुळे मला पोस्ट ऑपरेटिव्हली सोपं गेलं।
6: बरोबर।
8: तुम्हाला सवय नसेल, आवडत नसेल तर मग प्रश्न येतात की मग तुम्ही नीट फिजिओथेरपी घेत नाही, नीट व्यायाम करत नाही आणि मग रिझल्ट चांगले मिळत नाहीत।
6: हो,
8: तुम्ही म्हणता माझं ऑपरेशन नाही चांगलं झालं, असं नाहीये। त्या जेवढा डॉक्टरांचं आहे तेवढं तुमचं पूर्ण सहकार्य असेल आणि तुम्ही ते म्हणजे स्ट्रेंथनिंग मसल्स करायलाच पाहिजे, तिथे कुठलाही शॉर्टकट नाहीये त्याला काही।
6: अगदी खरं बोललात डॉक्टर क्षितिजा मॅडम, खूप छान वाटलं तुमचा हा सल्ला ऐकून आणि मला खात्री आहे श्रोत्यांना

0: नक्कीच उपयोगी ठरेल. तुमच्या पुढच्या निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या या अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, सांधेदुखी, त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थ केअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. डॉक्टर ढवळे सर, जसं त्यांनी सांगितलं की 1.5 वर्षानंतर अशी एक वेळ आली की सर्जरी करावी लागली आणि सर्जरीनंतर पेन होतं, पण तरी सुद्धा ज्या काही गोष्टी पोस्ट ऑपरेटिव्ह नंतर सांगितल्या जातात त्या त्यांनी फॉलो केल्या आणि बरेच जण हे करत नाहीत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
3: पंडित मॅडम या अतिशय सिन्सिअर पेशंट होत्या, म्हणजे जे काही सांगितलं ते त्यांनी सगळं पॉझिटिव्हली केलं आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. म्हणजे ऑपरेशन नंतर पहिले काही दिवस हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत आपल्याला पेन मॅनेजमेंट मोडॅलिटीजच्या व्हेरियस पद्धतीनं पेन आटोक्यात आणलं जात. मात्र जेवढं आपण लवकर हालचाली चालू करू तेवढा नंतरचा त्रास कमी होतो. त्यामुळं पहिल्या दिवसात काही जे काही आमच्या इथं असेपर्यंत फिजिओथेरपिस्टनं त्यांना जे शिकवलेले व्यायाम असतात ते त्यांनी मन लावून केले. थोडस दुखणं असतं जसं त्या म्हटल्या तसं, काही दिवस राहतं आणि ते, पण दर दिवस दुखणं कमी येतं. पहिल्या दिवसांमध्ये आपल्याकडे पेन मॅनेजमेंट मोडॅलिटीज असतात कमी करायला, त्यामुळे पेशंट आनंदी असतो. मात्र नंतरचं पेन जे आहे हे थोडस पेशंटला सहन करावं लागतं. पण त्याचबरोबर जर पेशंटने फिजिओथेरपी करणं सुरुवात केली, म्हणजे फिजिओथेरपिस्टकडे जाण्यापेक्षा स्वतःच ते शिकलेले व्यायाम केले, तर त्याची रिकव्हरी दिवसेंदिवस त्यांना जाणवते. आणि अजूनही मला आता मॅडमचे मेसेजेस येतात की आज मी हे केलं, आज मी ते केलं, म्हणजे ते ऐकून आम्हाला आनंद होतो. म्हणजे की त्या त्यांच्या आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या करू शकतायत याचा आम्हाला नक्कीच आनंद होतो.
2: म्हणूनच श्रोते हो, सांधेदुखी, त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थ केअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. पुन्हा भेटूयात. वेदांत हेल्थ केअर सेंटर प्रस्तुत सांधेदुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्ते.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
6: वेदांत हॉस्पिटल या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर श्रोते हो आता प्रसारित करीत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे या कार्यक्रमात आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावरचे आयुर्वेदातले उपचार याची माहिती सांगत असतात. आजही तशाच प्रकारची माहिती आपल्याला डॉक्टर देणार आहेत. डॉक्टर नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत.
9: नमस्कार मॅडम.
8: गेल्या 2 भागात डॉक्टर आपण डोळ्यामध्ये होणारा रक्तस्राव आणि त्याची कारणं जाणून घेत होतो, तर अजूनही काही कारणं आहेत का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो?
9: अजून 2-3 महत्वाची कारणं आहेत. एक मधुमेह राहिलाय, दुसरी गोष्ट ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदूचा परिणाम स्वरूप डोळ्यात रक्तस्राव येतो, आणि तिसरं जिरलेलं आम्लपित्त. आता एकेका बाबतीत बघता येईल. आम्लपित्ताच्या बाबतीत मी सांगेन की बऱ्याच वेळेला जिरलेलं आम्लपित्त असेल तर लोकांना ओकाऱ्या काढणं, रात्री थंड पाणी पिणं, रात्री थंड दूध पिणं हे होत असताना वर्षानुवर्ष अँटॅसिड घेत असतात. मी नेहमी सांगतो आपण साधी भाजीपोळी खा किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्स खा, म्हणजे काय खाताय हे महत्वाचं नाही, त्याचा मळ आणि मूत्र तयार होणार हे महत्वाचं लक्षात घ्या. म्हणजे काहीही खाल्लं, सोनं जरी खाल्लं तर त्याचा बायप्रोडक्ट शरीराला लागतं तेवढं शरीर घेणार आहे आणि बाकी सगळं बाहेर टाकून देणार आहे. मळ आणि मूत्र हे तयारच होणार आहे. तसं ज्या वेळेला तुम्ही सततचे घाणेरडे पदार्थाची सेवन होत असेल, तुमची दिनचर्या चुकीच्या पद्धतीची असेल, दुपारचं झोपणं असेल, उष्ण पदार्थ खाणं असेल, व्यसनाधीनता असेल आणि त्याचा परिणाम लिव्हरवरती होऊन तुमच्या रक्तात पित्त वाढत असेल, तुमच्या कोठ्यात पित्त वाढत असेल आणि आम्लपित्तासारखी लक्षणे येत असतील आणि त्याला तुम्ही मूळ आजाराचं कारण शोधून ट्रीटमेंट न करता नुसते अँटॅसिड घेत राहिलात तर सप्रेस होईल फक्त. म्हणजे बायप्रोडक्ट तयार झालाय, हा पित्त तयार झाले, फक्त तुम्ही अँटॅसिड घेतले की पित्ताचा तुम्हाला त्रास होणार नाही, ते न्यूट्रलाइज होऊन जाईल, पण त्याचा परिणाम मात्र लॉंग टर्म त्या रक्तवाहिन्यांवरती रक्तावरती होत असतो. आणि मग हे सततचं अँटॅसिड घेणं कुठेतरी न बाधा असं करते की रक्तवाहिन्यांची जाडी कमी करतं, रक्तामध्ये पित्ताचा उद्रेक खूप मोठ्या प्रमाणात होतो, जळजळ नाही होणार पण रक्तात पित्त मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं आणि भविष्य

0: शात फुडं जाऊन ह्या आम्लपित्तामुळे रक्तवाहिनी ब्रेक होऊन पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. त्यामुळे साधा आम्लपित्ताचा विकार सुद्धा आपल्याला पडद्यावरती रक्तस्राव करू शकतो. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या माध्यमातून समूळ तो विकार घालवायच्या अनुषंगाने केली गेली तर आम्लपित्तात होणारा रक्तस्राव आपल्या डोळ्यातला रक्तस्राव आपल्याला नक्की थांबवतो.
1: आता तुम्ही आम्लपित्तामुळे डोळ्यामध्ये कसा रक्तस्राव होतो, म्हणजे आम्लपित्त हे कारण कसं घडू शकतं याविषयीची माहिती दिलीत. अजूनही काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेकनंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822526199.
1: तर आम्लपित्तानंतर अजून असा कुठला विकार आहे ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
0: जसं मी आता मागाशी सांगितलं की काचबिंदू हा एक विकार आहे. मग काचबिंदू मुळात विकार कशाचा आहे? काचबिंदू जसं उच्च रक्तदाब आहे तसं डोळ्याचं प्रेशर वाढणं म्हणजे काचबिंदू.
1: अच्छा,
0: ग्लॉकोमा म्हटलं जातं. ते का वाढतं? दोन वेगवेगळ्या गोष्टींमुळे. डोळ्यातला ज्या एक्वेस विमर आहे ते ड्रेन होत नाही, ते डोळ्यात साठाय लागतं, डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि नसांवरती परिणाम करतं आणि मग नसांना सूज येते आणि मग नसा सुकायला लागतात. खरं तर नसा सुकणं एवढं त्याचं स्वरूप असताना पडद्यावरती रक्तस्रावी बऱ्याचदा प्रेशर खूप वाढायला लागलं की मग पडद्यावरतीही रक्तस्राव त्याचा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत असतो. अशा वेळेला मात्र हे कॉम्प्लिकेशन असं होतं, मागच्या डोळ्याच्या नसाही सुकायला लागलेले असतात, पडद्यावरती रक्तस्राव येतो आणि ह्या व्यक्तींमध्ये कायमस्वरूपी अंधत्व यायला लागतं. अशा व्यक्तींमध्ये निदान करताना मात्र ते प्रेशर का वाढतंय, तर ते ओपन अँगल ग्लॉकोमा आहे की क्लोज अँगल ग्लॉकोमा आहे, त्याचं कारण काय, त्याचं निदान जर केलं आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून तर बऱ्याच वेळेला मेंदूशी संबंधित विकार असतात, बऱ्याच वेळा रक्तातला वात असतो, बऱ्याच वेळा मलावस्तंभ असतात, बऱ्याच वेळा पोटाचे विकार असतात, बऱ्याच वेळा जिरलेल्या पित्ताचा विकार असतो, ज्याचा परिणाम स्वरूप ही डोळ्यातली जे प्रेशर आहे ते वाढतं आणि रक्तस्राव होत असतो. तर त्या मूळ निदानाची ट्रीटमेंट केली तर ग्लॉकोमामुळे जो आपल्याला डोळ्यात रक्तस्राव होतो हा टाळता तर येतोच पण अंधत्वी टाळता येतं. त्यामुळे ग्लॉकोमाच्या पेशंटमध्ये प्रेशर मेंटेन करणं आधुनिक शास्त्रानुसार एवढं मर्यादित स्वरूपात विचार न करता प्रेशर का वाढतंय त्या मूळ कारणाचा शोध घेऊन ट्रीटमेंट केली गेली तर ग्लॉकोमावरती आपल्याला यशस्वी ट्रीटमेंट करता येते आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्याला नक्की टाळता येऊ शकतात.
1: म्हणजे तुम्ही काचबिंदूमुळे सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव कसा होतो याची माहिती दिलीत. अजूनही काही कारण जाणून घेऊया एका ब्रेकनंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822526199, 9822526199.
1: डॉक्टर, अजूनही काही महत्वाचं कारण राहिलंय का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
0: जसं मी मागाशी सांगितलं सुरुवातीलाच की मधुमेह हे एक प्रमुख कारण आहे जे आता कॉमन बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे
1: आणि लोकांना माहिती झालंय मधुमेह झाला की डोळ्यावर परिणाम
0: होतो. डोळ्यात मग बऱ्याच वेळेला पडद्याला सूज येते, नसांना सूज येते आणि रक्तस्रावही होतो. मग रक्तस्राव व्हायचं कारण अनियंत्रित रक्त शर्करा आणि मूत्रशर्करा हे तर आहेच, पण बऱ्याच वेळेला रक्त शर्करा आणि मूत्रशर्करा आटोक्यात असून सुद्धा रक्तस्राव होतो. याचं कारण मधुमेह हा मुळात विकार तसा आहे. जरी सगळे आजार असा आहे की रक्तशर्करा आणि मूत्रशर्करा नियंत्रणात राहिली पण 8-10 वर्ष होऊन गेली असतील, 3 वर्षाच्या वरती जर एखादा विकार शरीरात वास्तव्य करायला लागला की मधुमेहासारखा विकार शरीरात बऱ्यापैकी दोष उत्पन्न करतो आणि मग रक्तवाहिन्या पातळून डोळ्याच्या पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. इतके दिवस म्हणजे गेले 3 पार्ट आपण रक्तस्रावाबद्दल बोलतोय. खरं तर रक्तस्राव होणं आणि झालेला रक्तस्राव डोळ्यातला कमी करणं तसं फारसं अवघड नाही. आयुर्वेदानुसार रक्तस्राव डोळ्यातला पटकन ऍब्झॉर्बही करता येतो, दिसणं परत नॉर्मली करता येतं, पण मुळात तो परत जो रक्तस्राव होतो तो थांबणं फार आवश्यक आहे. कारण वारंवार रक्तस्राव व्हायला लागला तर पडदा नंतर भविष्यात फाटतो, रेटिनल डिटॅचमेंट बसते किंवा पडद्याचं फंक्शन हॅम पर कायमस्वरूपी होतं, नंतर दिसणं बंद होतं. त्यामुळे पॅथी कोणती असो, आयुर्वेद असो किंवा आधुनिक शास्त्र असो, त्या पॅथीनं आपल्याला डोळ्यातला होणारा रक्तस्राव कमी करणं हे ध्येय असताच कामाने, तो रक्तस्राव

0: पुन्हा उद्भवू नये डोळ्यात,
1: म्हणजे
0: जेणेकरून आपला डोळा नाही खराब होणार आहे. रक्तस्राव तर आपला होईलच, कोणत्याही पद्धतीने ट्रीटमेंट करताना होईलच. त्यामुळे आयुर्वेदात मात्र पुन्हा पुन्हा होणारा रक्तस्राव आपल्याला टाळता येतो.
1: खरं
0: तर घरच्या घरी बऱ्याच वेळेला हे आपल्याला ट्रीटमेंट सांगता येते. मी दरवेळेला हे सांगत असतो,
1: ज्यांच्या घरगुती ट्रीटमेंट करू
0: शकतो आपण, ज्यांना रक्तस्राव सुरुवात झाली त्यांनी घरच्या घरी दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ दुर्वांचा रस चालू केला तर डोळ्याचा रक्तस्राव कमी व्हायला मदत व्हायला लागते. मग जवळच्या वैद्यांकडे किंवा लगोलग हे चालू करून वैद्यांकडे गेलं तर त्याचं निदान कोण ट्रीटमेंट केली गेली तर रक्तस्राव का होतो याचं निदान केलं जातं. मग ते आम्लपित्त आहे, मलावस्तंभ आहे, किडनीचा विकार आहे, लिव्हरचा विकार आहे, जिरलेली सर्दी आहे, ग्लॉकोमा आहे, म्हणजे मूळ निदान काय हे बघून मग त्याची ट्रीटमेंट केली गेली तर रक्त आणि रक्तवाहिन्या दोन्ही चांगलं आणि मजबूत करून आपल्याला पडद्याचा रक्तस्राव कायमस्वरूपी थांबवता येतो. ह्याच्यात शरीर शुद्धी करावी लागते, बऱ्याच वेळेला बस्ती करावं लागतं, काही वेळेला डोळ्यांचे क्रियाकल्प करावे लागतात. कारण रक्तस्रावहून जर पडद्याला सूज आली असेल, रक्तस्रावहून पडद्यावरती परिणाम झाला असेल तर तो कमी करणं आणि कायमचं कमी करण्यासाठी शरीर शुद्धी शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आयुर्वेदाच्या माध्यमातून ट्रीटमेंट करताना नाडी परीक्षण करून मूळ आजाराचं निदान करणं, त्याच्यासोबत शमन चिकित्सा म्हणजे पोटातली औषधं, शरीर शुद्धी म्हणजे वमन विरेचन बस्ती आणि डोळ्यांच्या बाबतीत क्रियाकल्प म्हणजे अगदी शिरोवेष्टन शिरोधारापासून ते पादाभंग पादलेपापर्यंत सगळ्या प्रोसिजर केल्या तर ह्या आजारातून आपल्याला कायमस्वरूपी मुक्तता नक्की होऊ शकते.
1: म्हणजे थोडक्यात डोळ्याच्या रक्तस्रावावरही इलाज करता येतो, पण मूळ कारणावर आपण इलाज केला तर आपण ते समूळ कायमस्वरूपी नष्ट करू शकतो आणि ते उपचार आयुर्वेदामध्ये आहेत. तर गेल्या तीन भागामध्ये आपण डोळ्याला रक्तस्राव का होतो आणि त्याची कारणं आणि त्याच्यावर असलेले उपचार याविषयीची माहिती डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याकडून घेतली.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
1: पुढच्या भागात एका नवीन विषयावर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी चर्चा करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
3: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता प्रसारित करतोय पूना गाडगिळ अँड सन्स सातारा हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
5: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
6: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
7: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
6: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
7: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
6: आजच भेट द्या पूना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
5: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अधिक महिन्यात विष्णुरूप जावयाला दान देण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि जावई जर अधिकच लाडका असेल तर त्याला चांदीच्या कोणत्या वस्तू देता येतील ज्या कायम आठवणीत राहतील आणि वापरातही राहतील, त्यांचं वजन, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
8: नमस्कार.
5: सर, अधिक महिना हा जावयासाठीचा महत्वाचा महिना आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे की जावयाचा मान करायचा, त्याला चांदीच्या ताटवाटी द्यायचं किंवा तो सेट द्यायचा, तर या सेट विषयी आम्हाला आज सांगा.
8: फक्त ताटवाटीच कशाला, 15-16 अधिक मास येतात
5: हो.
8: पण जनरली पहिल्या अधिक मासाला ताट दिलं जातं कारण तो पहिला अधिक मास असतो आणि मग नंतर हळूहळू मग ताटावरून तांब्यावर येतं, तांब्यावरून भांड्यावर येतं, भांड्यावरून वाटीवर येतं, नंतर मग वेगवेगळे असतो. तर आत्ताच्या काळामध्ये ताट म्हटलं तर 10-inch ताटं आता आम्ही ठेवायला सुरुवात केली आहेत कारण किमती आवाक्यात पाहिजे म्हणून. साधारणपणे 10-inch ताट जर आपण म्हटलं तर ते 500 gram मध्ये येतं, म्हणजे थोडस आवाक्यात. त्याच्यानंतर 13-inch ताट किंवा 12-inch ताट म्हटलं तर ते 650-700 gram पर्यंत येतं. आताच्या काळात

0: एकचे फॅशन निघाली.
1: अच्छा.
0: तर राजस्थानी किंवा गुजराती प्रकारचे जे थाळे असतात त्याच्यामध्ये तो थाळा, एक मोठा बाउल, दोन वाट्या, एक काटे चमचा, एक साधा चमचा, असे सात वस्तूंचा सेट साधारणपणे 1200 ते 1500 ग्रॅम पर्यंत येतो. त्याला जरा ऑक्सिडाइज केलेलं असतं, त्याला कार्विंग केलेलं असतं आणि त्याची जर मजुरी म्हणाल तर साधारणपणे 6 ते 8% मजुरी असते आणि 1300 ग्रॅम पासून 1500-1700 ग्रॅम पर्यंत तो एक सेट बनतो. म्हणजे आपण जर अगदी सुरुवातीचा स्टार्ट रेट म्हटलं तर साधारण आजच्या घडीचे 3 लाख रुपये किलोची चांदी जर आपण धरली तर 4 ते 4.25 लाख रुपयापासून ते घेऊ तसा मग 10 लाख रुपयापर्यंत. पण माझं म्हणणं आहे लाडक्या जावयाला एकदा तरी खुश करायला हरकत नाही
1: आणि मला वाटतं तशी तजवीज पण केली जाते.
0: आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं असेल लग्न ठरायच्या आधीपासून ते अधिक महिना येईपर्यंत तर तुम्ही 50 ग्रॅम 100 ग्रॅम अशी चांदी दर महिन्याला घेऊन ठेवून नंतर त्या चांदीचं बनवून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त समया येतात, मोठाले दिवे येतात, फुलपात्री येतात, वाट्या येतात. फुलपात्र वाटी हे साधारण 70-80 ग्रॅम पर्यंत बसतं. समया आता हलक्या वजनाच्या यायला लागलेत त्यामुळे त्या 150-200 ग्रॅम मध्ये येतात. म्हणजे जोडी समय घ्यायची म्हटली तर 300 ग्रॅम मध्ये येते. बेंगलोरला या जास्त करून बनतात कर्नाटकामध्ये हलक्या वजनाच्या. नाशिक घाटाची पण हलक्या वजनाची समय बेंगलोरला बनते. तर ही सुद्धा सगळी उपकरणी आहेत की जे तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे लाड पुरवण्याकरता नक्की वापरू शकता.
1: खरंय खरंय. आणि तबक तामन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतं.
0: तबक तामन हे ते मी अशी पुरुषोत्तम आणि सत्कार्य करायचं आणि म्हणजे देवधर्म करायचं म्हटलं त्या दृष्टीनेच वस्तू आहेत.
1: अच्छा.
0: पण जावयाला शेवटी एन्जॉयमेंट करायची असेल तर ताटवाटी आणि ही भांडी
1: नक्की,
0: फुलपात्री, वाट्या याच्यात जास्त रस असणार.
1: आणि त्याचे बरेचसे प्रकारही तुमच्याकडे
0: बरेचसे प्रकार आहेत. म्हणजे आपले रेग्युलर घाटाचं ताट असतं, त्यानंतर चायना डिश ज्या असतात आपल्या हल्ली बुफे मध्ये वापरल्या जातात त्या प्रकारचे असतात. त्यानंतर तसेच ते छोटे छोटे बाउल पण येतात. मग लोक त्याचेही सेट करतात की 6 डिश 12 वाट्या त्यानंतर 6 फुलपात्री 12 चमचे म्हणजे एक फॅमिली साधारण हल्ली स्मॉल फॅमिली 4+2ची असते तर त्याला ते पुरस. आणि तसा जर सेट एखाद्याला करायचा झाला तर तो आत्ताच्या किमतीच्या ह्याच्यात म्हटलं तर साधारणपणे 20-22 लाख रुपयामध्ये सेट होऊ शकतो 6 जणांचा.
1: मोडक साहेब, आपण आम्हाला अधिक मासानिमित्त लाडक्या जावयाला दान देण्यासाठी पारंपरिक चांदीचं ताट, वाटी, बाउल, ग्लास यांचे प्रकार, वजन, अंदाजे किंमत या सगळ्याची माहिती दिली. याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून पूना गाडगिळ अँड सन्स सातारा हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आता प्रसारित करतोय जितेंद्र घोडके सराफ पुणे हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
5: नमस्कार
4: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
5: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
4: बर.
5: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण, व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
4: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
5: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती, आर्थिक धनलाभ यासाठीच

0: तर ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा, या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ

0: सबसिडी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
1: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
0: अच्छा.
1: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
0: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
1: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
0: ओके.
1: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
0: बर.
1: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
0: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
1: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
0: हो.
1: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
0: करेक्ट.
1: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
0: बरोबर.
1: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
0: अच्छा.
1: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
0: आहे. बरोबर आहे.
1: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
0: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
1: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
0: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202444 78 286 किंवा 0202448 80 135.
2: जितेंद्र घोडके सराफ, पुणे. हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकणार आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी एक संदेश.
3: आला उन्हाळा, आरोग्य संभाळा. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघातासारखे आजार संभवतात.
4: उष्माघाताची लक्षणे याप्रमाणे दिसून येतात. प्रौढांमधील लक्षणे: शरीराचे तापमान 104 फॅरनहाईट पर्यंत, म्हणजेच 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढते. स्नायू आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे.
3: लहान मुलांमधील लक्षणं: आहार नकोसा वाटणं, चिडचिड होणं, लघवीचं प्रमाण कमी होणं, डोळे शुष्क होणे, कुठूनही रक्तस्राव होणे, तोंडाच्या येथील त्वचा कोरडी पडणे.
4: अशी लक्षणे आढळल्यास उष्माघाताचा धोका संभवतो. म्हणूनच उन्हाळ्यात आपलं आरोग्य जपूया.
2: निवेदन आपण ऐकलं. हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे. श्रोतेहो ऐकणार आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मंगेश पाडगावकर यांची रचना. संगीतबद्ध केली आहे पु ल देशपांडे यांनी आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
4: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास.
5: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
4: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
5: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
4: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत. स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा, 84 84 86 1900,
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या

0: हॉलमार्किंग सह मग अधिक मासात अधिक फायदा। तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये। अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।

अतिशय स्किनच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

0: श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स, हेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क: 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: 1 नंबर आर्थिक नियोजनासाठी 73-87-88-12-79, 73-87-88-12-79.
4: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
3: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
3: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
2: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज।
3: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
2: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार। स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची

0: पांचवी विंग शुरू
1: एट 64 एवेन्यू 1BHK 2BHK फ्लैट्स, मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72 94 94 64 64।
0: बुकिंग सुरू।
2: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय। मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा।
3: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव।
4: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध। प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99।
5: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325।
6: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे। डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा, 90 21 28 45 70।
7: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून, 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग।
8: आदेशवर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा, अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ सातारा।
9: सुगम संगीताच्या कार्यक्रमाची सांगता करूया श्रोते हो खेबुडकर यांच्या रचनेनं। संगीतकार प्रभाकर जोग आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा।

जगदीश खेबुडकर यांची रचना श्रोते आपण ऐकलीत अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात. संगीतकार होते प्रभाकर जोग. या रचनेबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 11:05 झाली आहेत. आता आनंद घेणार आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमातली सुरुवातीची रचना मधुकर ठाकूर यांची. स्वर आहे सहकाऱ्यांसमवेत अनंत चिपळेकर यांचा आणि संगीतकार मधुकर पाठक.

0: अहो चला झालं सगळं घेऊन.
1: तू पुढे हो, मी आलो.
0: आता काय शोधताय?
1: अगं आपल्या बबड्यासाठी खाऊ.
0: खाऊ?
1: हो, राजपुरोहितची अंजीर ड्रायफ्रूट बर्फी,
2: बदाम, काजू, पिस्ते, अक्रोड, खजूर आणि अंजीर युक्त. आणि एवढे सगळे ड्रायफ्रूट असून सुद्धा एकदम मऊ, दात नसले तरी खाता येईल अशी.
0: हीच ना अंजीर ड्रायफ्रूट बर्फी?
1: तू घेतली होतीस?
0: मग एवढे वर्ष तुम्ही त्यांना कच्चा माल सप्लाय करताय, त्याची क्वालिटी काय आहे हे आपल्याला माहिती आहे, अनुभव आहे ना. आणि बबड्याच्या नावाखाली बर्फी कोण खात तेही मला चांगलं ठाऊक आहे. हा, म्हणूनच माझ्या बबड्यासाठी आधीच बर्फी घेतलीये.
3: अशा गोड नात्यांसाठी मिठाई पण हवी तितकीच गोड. राजपुरोहितची अंजीर, काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड आणि खजूर युक्त अंजीर ड्रायफ्रूट बर्फी. राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे. आमच्या शाखा, राजपथ, कन्या शाळेसमोर, पोवई नाका, IDBI.

0: बँकेसमोर विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा इथे।
1: काय ग, बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
2: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही।
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक।
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे वरिये मध्ये।
3: अगं, उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
4: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी। अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले, तुमच्यासारखं नाही फक्त आठवण करायची।
3: आणि कपडे?
4: अगं बाई, ते राहिलेच की हो।
3: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी। जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ।
4: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली।
3: हा, तुमच्यासारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो।
4: चला। अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
5: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर, ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या।
6: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
5: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा।
7: रोज रोज हवे हवे,
8: ताजी ताजी, नवी नवी,
7: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया।
9: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
10: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आडी, भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
11: पोटी रुजावा, आपल्या घरी पाळणा झुलावा।
12: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
13: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई। तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा, 84 84 86 1900।
12: 8484861900। लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा। तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
14: लोकसंगीताचा कार्यक्रम श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। आता ऐकणार आहोत कवी नाद हो महानोर यांची रचना, श्रीकांत नारायण यांच्या स्वरात, संगीतकार हर्षित अभिराज।

0: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
1: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
0: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
2: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
3: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
2: खरंच?
3: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
2: आणि पारंपरिक कोर्सेस?
3: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.

0: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.
1: 20 दिवसात सेंद्रिय भाजी स्वतः कुंडीत पिकवा. निवासी प्रशिक्षण 30 व 31 मे रोजी. प्रशिक्षणासाठी NIPHT.org वेबसाइट पहा. लक्षात ठेवा, NIPHT.
2: आदेशवर ज्वेलर्स सुवर्ण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
4: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
3: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
4: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
3: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
4: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
3: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
4: डिजिटल क्लासरूम,
3: साइट विजिट,
4: ST पास,
3: हॉस्टेलची सोय.
4: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
3: मोबाइल 99 60 13 59 15,
4: 01 62 22 45 45.
5: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
6: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
5: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
6: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई, तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा 84 84 86 1900.
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा 9021 28 45 70.
3: लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूया विठ्ठल उमप यांची रचना. संगीतकार मधुकर पाठक आणि गायक कलाकार आहेत सहकाऱ्यांसमवेत विठ्ठल उमप.

0: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे।
1: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा।
2: मंदार ट्रेडर्स, ड्रील्स, रीमर्स, एंड मिल्स, टैप्स, टूल बिट्स, एनसी टूल होल्डर्स, रिवॉल्विंग सेंटर्स, ऑल टाइप्स ऑफ कैलिपर्स, माइक्रोमीटर्स, प्रेशर गेजेस, इलेक्ट्रिक मल्टीमीटर्स, स्कैनर्स, टेस्टर्स, थर्मोमीटर्स, असे बरेच काही।
3: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षे इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804।
2: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
4: ट्रूली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी।
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू।
4: संपर्क 83 29 72 94 98।
5: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
6: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
5: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
6: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
5: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
7: रोज रोज हवे हवे,
8: ताजे ताजे, नवे नवे,
7: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया।
9: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
10: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
11: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
10: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
11: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
10: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
11: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
10: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
11: स्मार्ट क्लासरूम,
10: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
11: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी।
10: आजच प्रवेश निश्चित करा।
11: 30 वर्षांची यशस्वी परंपरा।
10: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर सातारा।
11: मोबाईल 99 60 13 59 15,
10: 021 62 22 45 45।
12: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
13: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू। NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
14: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल।

0: इंजिनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड मशीन लर्निंग, ऑटोमेशन एंड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनियरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
0: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37. जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून,
2: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हौद राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
3: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
2: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यांपिढ्यांचे.
4: लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेले लोकगीत.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे लोकगीत श्रोते हो आपण ऐकलं. या गीताबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: येणं थांबलेली अशी व्यक्ती आपल्याला दिसून आल्यास त्वरित 108 किंवा 102 या क्रमांकावर संपर्क साधावा. उष्माघाताचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला मदत करत असताना
1: संबंधित व्यक्तीला तातडीनं थंड ठिकाणी हलवा. शरीरावर किंवा कपड्यावर थंड पाण्याचा मारा करा. शक्य तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घाला.
0: या गोष्टींचा अवलंब करा आणि उष्माघातापासून बचाव करा.
2: निवेदन आपण ऐकलत. हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे ठीक 11:30:05 झालेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत खेल खेल में या चित्रपटातलं. आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरातलं हे गीत आहे गुलशन बाबरा यांचं. संगीतकार आर डी बर्मन.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, आता ऐकूया एक निवेदन.
1: श्रोतेहो, उष्णतेच्या वाढत्या तापमानात स्वतःबरोबरच इतरांचीही काळजी घेऊया आणि एकमेकांना सहकार्य करूया.
2: शरीराचं वाढलेलं तापमान बेशुद्ध, गोंधळलेली

0: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
1: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
0: खरंच?
1: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
0: आणि पारंपरिक कोर्सेस?
1: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
2: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका सातारा. संपर्क 9895594464.
3: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
4: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
3: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
4: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
6: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC सहज सुलभ सोने तारण कर्ज,
7: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
6: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
7: तेव्हा करा संपर्क, व्हा निश्चिंत.
6: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.

0: शाहू धर्मादा नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73-87-88-12-79, 73-87-88-12-79.
2: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
1: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
3: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
5: संपर्क: 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
4: नियम आणि अटी लागू.
6: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या युगुलस्वरातलं आनंद बक्षी.

0: निवला सा अंकुर पोटी रुजावा आपल्या घरी पाळणा झुलावा.
1: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
2: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ शेतकरी बहुउद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा 84 84 86 1900.
1: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
3: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
4: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
3: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
4: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
3: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
6: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
7: ऍट 64 Avenue, 1 BHK, 2 BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
6: बुकिंग सुरू

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा, 84 84 86 1900,
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
3: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट।

0: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या।
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
1: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा।
3: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
4: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई। तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा, 84 84 86 1900।
3: 8484861900। लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा। तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
1: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे।
2: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा।
5: मंदार ट्रेडर्स, ड्रिल्स, रीमर्स, एंडमिल्स, टॅप्स, टूल बिट्स, NC टूल होल्डर्स, रिव्हॉल्विंग सेंटर्स, ऑल टाइप्स ऑफ कॅलिपर्स, मायक्रोमीटर्स, प्रेशर गेजेस, इलेक्ट्रिक मल्टीमीटर्स, स्कॅनर्स, टेस्टर्स, थर्मोमीटर्स, असे बरेच काही।
1: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षे इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804।
5: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
6: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी।
5: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ॲट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू।
6: संपर्क 83 29 72 94 98।
7: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
8: श्रोतेहो, आता ऐकूया लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातलं शंतनू मोइत्रा यांनी संगीतबद्ध केलेलं गीत। गीतकार आहेत स्वानंद किरकिरे आणि गायक कलाकार सोनू निगम आणि श्रेया घोषाल।

या गीताबरोबरच श्रोते हो आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो आता ऐकूया एक निवेदन. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. यासंदर्भातील सूचना अशा: विजांचा गडगडाट होत असताना नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये, तसेच जनावरांनाही झाडाखाली आश्रय देऊ नये. इलेक्ट्रिक पोलपासून शक्यतो दूर राहावे. पाण्यात असाल तर तात्काळ पाण्याच्या बाहेर पडा. इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा आणि प्लग बाहेर काढून ठेवा. वादळी वारे वाहत असताना शक्यतो मोबाईलचा वापर टाळा. अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी घरातच थांबावे. निवेदन आपण ऐकलं. हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि स्वागत करते तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता मे महिना संपत आला आणि जून महिन्याची सुरुवात होईल. जून महिना म्हणजे पावसाचा महिना, त्यामुळे आता चातकाप्रमाणे आपण सारेच पावसाची वाट पाहत आहोत. सरता उन्हाळा हा निसर्गाच्या चक्रातील एक अत्यंत मोहक आणि परिवर्तनाचा काळ आहे. सध्या नवतपाच्या झळांनी सारेच गर्मीने त्रस्त आहोत. मध्येच कडक ऊन, पण मध्येच येणाऱ्या सावलीमुळे जरा वातावरणात बदल झालेला वाटतो. अशा या वातावरणात संध्याकाळच्या वेळी सुखद्वाऱ्याची झुळूक मनाला शांत करून जाते. दिवसभर उन्हाची प्रखरता जरी असली तरी संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर दिसणारे सोनेरी नारंगी रंग मात्र मनाला भुरळ पाडतात. घरात असलेल्या बागेतील झाडांच्या सानिध्यात रममाण होताना दिवसभराच्या झालेल्या गर्मीचा काही काळ विसर पडतो. मैत्रिणींनो, हा जो सरता उन्हाळा आहे ना, हा काळ संयम आणि प्रतीक्षेचा असतो. निसर्गाच्या बदलांचा स्वीकार करायला आपल्याला शिकवतो. थोडक्यात काय तर सरता उन्हाळा म्हणजे केवळ असह्य उष्णतेचा अंत नाही, तर तो चैतन्यमय पावसाच्या आगमनाची नांदी आहे. तेव्हा उन्हाच्या दाहकतेकडून पावसाच्या शीतलतेकडे जाण्याचा हा प्रवास लवकरच सुरू होईल अशी आशा करूया. आणि कार्यक्रमात ऐकूया निसर्गावर आधारित हे सुंदर गीत.

मैत्रिणींनो, गीत संगीत ऐकलं की मन कसं प्रसन्न होतं, त्यामुळे छान छान गाणी ऐकायला आपल्याला आवडतंच आणि यातून आपण आनंद मिळवत असतो. मैत्रिणींनो, आपल्याला आयुष्यात निखळ आनंद केव्हा मिळतो? जेव्हा आपण स्वतःतील कलागुण ओळखून त्याला बहरू देतो, त्यातून जेव्हा यश मिळतं ना, तेव्हा आयुष्यात निखळ आनंद मिळतो. मैत्रिणींनो, प्रत्येकातच काही ना काही कलागुण असतात. जसं कोणाकडे विनोद बुद्धी असते, अशा व्यक्ती अगदी सहजतेने प्रत्येक वाक्यात विनोद निर्मिती करून आजूबाजूचं वातावरण हास्यमय करतात. अलीकडच्या काही वर्षात स्टँडअप कॉमेडी हा कला प्रकार वेगाने विकसित होत आहे. युवा पिढी त्यात करिअरही करत आहे आणि या क्षेत्रात मुलींनीही छान गगनभरारी घेतलेली आहे. याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे आज याच क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्टँडअप कॉमेडी प्रकारात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या नेहा ठोंबरे यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत. मालिका आहे हितगुज, ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत स्टँड अप कॉमेडी प्रकारामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या, खास वैदर्भीय भाषेत हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या, ठोंबरेबाई या नावाने परिचित असलेल्या स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे. मैत्रिणींनो, गावातून शहराकडे येऊन शिक्षण घेत स्टँड अप कॉमेडी या कलेच्या प्रवासात त्यांनी अनेक काही गोष्टी मिळवलेल्या आहेत. हा प्रवास थेट लंडनपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. एका वैदर्भीय कन्येचा हा प्रवास छान आता गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार नेहाताई.
1: नमस्कार राखीताई.
0: आणि कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. मला आज तुम्ही इथे बोलवलं, आकाशवाणी म्हणजे माझ्या जीवाजवळचा विषय आहे, तर मला खूप छान वाटत आहे इथे आज येऊन.
0: इतरांना हसवणाऱ्या नेहाताई, कशा आहात?
1: मी एकदम मजेत आहे.
0: आणि इतक्या कमी वयामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली, तेही ठसकेबाज भाषेतून. एक वैदर्भीय भाषेचा तडखा तुम्ही त्याला लावलेला आहे की बहारदार व्हिडिओज आम्ही बघतो आणि मोठा चाहता वर्ग आहे तुमचा. आणि सोपं नाही आहे, हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अप अँड डाऊन्स असतील, तर हा प्रवास छान गप्पांमधून जाणून घ्यायचा आहे. पण सुरुवात तुमच्या छान वऱ्हाडी भाषेतील एका मजेदार सादरीकरणाने करूया ना.
1: येस. इंजिनिअरिंग केलं आणि मला मुंबईत नोकरी लागली. सो मुंबईत गेली आणि गेल्या गेल्या मला भेटली नाईट शिफ्ट. आता आपण गावाकडचे लोक रात्री 8 वाजले का आपल्या माना लागतात डोलाले. तर मी विचार केला का आजकाल कोणी काही पायऱ्याचा वापर करत नाही, सगळेजण लिफ्ट न ऑफिसमध्ये वर जातात खाली येतात. तर मी गेली आणि पायऱ्यावर जाऊन पसरली. तिकडून एक पोरगी आली, मला म्हणते एक्सक्यूज मी व्हेअर इज रेस्ट रूम. मी म्हटलं भाई मी तर इथंच रेस्ट करून राहिली. बाकीच्या पोरी टेबलावर करून राहिल्या आणि उरल्या सुरल्या गाडीत करून राहिल्या. तुला बसायचं असं तर बस इथं. ते म्हणे आय मीन बाथरूम. मी म्हटलं सरकी जाणं तिकडे होय काय माहिती, तिला भेटलं का नाही भेटलं.
0: खूप छान, खूप छान स्टाईल असते वेगळी सांगण्याची. शब्द साठाही आहे वेगळा, किंवा संवाद फेक जी म्हणतात ती तुमच्यात अगदी हे गुण अगदी पुरेपूर भरलेले आहेत. आणखीन एक महत्वाचं, तुमच्या या कलेच्या प्रवासाने तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिलेली आहे आणि कोणत्याही कलाकारासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. स्टँड अप कॉमेडी या प्रकारामध्ये फारशा मुली जात नाहीत, पण आता हळूहळू हाही प्रकार आता छान विकसित होत चाललेला आहे, वेगाने पसरतोय, लोक त्यामध्ये करिअरही करतायत. तुम्ही लंडनमध्ये गेलात, लंडनच्या रंगभूमीवर तुम्ही हे सगळं प्रकार सादर केलात, तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
1: लंडनचा प्रवास हा अतिशय धक्कादायक आणि अकस्मातरित्या माझ्यापर्यंत पोहोचला. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी विदर्भातून पुलगावजवळ विटाळा म्हणून एक छोटा खेडा आहे, 1000-1500 पॉप्युलेशनचं

0: इथली मी आहे तर माझी काहीच ओळख नाही आहे इतक्या लांब लांबपर्यंत तर बिलकुलच नाही. तर ह्या आपल्या छोट्या रील्सच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्याच माध्यमातून व्हिडिओज माझे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आणि तिथनं मग एका इंटरेस्टेड काही लोकांचा मला मेसेज आला. मला आता पहिले खोटंच वाटलं, म्हटलं माझ्यासारख्या गाखेड्या पाड्यातल्या पोरीला आणि आपल्याला कोण एवढा दूर लंडनला बोलवलं. मी तर विचार म्हणजे मी भावच नाही दिला त्यांना सुरुवातीला. मला असं वाटलं की फ्रॉड असेल, पण म्हटलं की नाही हे थोडे सिरियस वाटतात कारण ते परस्यू करत होते रेग्युलरली, ईमेल करत होते. आणि ज्या दिवशी आमचं ठरलं की आपण व्हिडिओ कॉलवर एकदा बोलूया तर एक दादा आणि ताई असे नवरा बायको समोर दिसले आणि ते विदर्भातले होते, मुलमुले म्हणून त्यांचं सरनेम आहे. तर मग मला थोडं त्यांच्याकडे पाहून वाटलं की हे लोकच जेन्युइन वाटत आहेत म्हणून तर म्हटलं आपण रिस्क घ्यावी. तेव्हाही माझ्या मनात खूप प्रश्न आला की जाऊ की नको, जेन्युइन लोक आहे की नाही आहे, काय करू मी एकटी लंडन मध्ये जाऊन काय करीन. जे आपल्या छोट्या गावातल्या लोकांच्या मनात अपॉर्च्युनिटी पेक्षा भीतीच जास्त असते, कारण कोणीच नाही राहत आपलं तिथे. तर मी म्हटलं जाऊ दे, जे होईन ते पाहून घेऊ, आपल्या जीवनामध्ये काही अशी संधी परत परत चालून येणार नाही. त्यामुळे मग मी त्यांना हो म्हटलं आणि त्यांनी तेव्हा मला विचारलं की तुझ्याकडे एक तासाचा स्टँडअपचा परफॉर्मन्स रेडी आहे का. माझ्याकडे 10 मिनिटाचा होता. मी हो म्हटलं आणि मग मी त्याची तयारी केली. सो हो म्हटल्यापासून तर लंडनला जाईपर्यंत माझ्याकडे फक्त 3 महिने होते. त्या 3 महिन्यात मी एक तासाचा परफॉर्मन्स बनवला, त्याचे महाराष्ट्रात 20-25 शो केले ऍज अ रिहर्सल म्हणून, आणि मग लंडनला जाऊन मी तिथे 3 शोज केले. तर कधी कधी असं असते की आपण रेडी असो नसो अपॉर्च्युनिटीला हो म्हटल्यावर मग आपण स्वतःला तयार करतो. तर असा एक रिव्हर्स प्रवास माझा लंडनचा राहिला आहे.
1: आणि लंडन मधल्या रंगभूमीवर तुम्ही उभे राहिल्या, हो तिथल्या मराठी प्रेक्षकांची मनं जिंकले.
0: येस, खूप मस्त. बापरे, तिथे लंडन मध्ये आपले लोक आहेत महाराष्ट्रीयन म्हणा, खूप प्रेमळ आणि त्यांना खूप मजा येते की अरे भारतातून आलाय कोणीतरी, तर ते आपल्याला खूप छान ट्रीट करतात. मला तर रोजचे पाहुणचार असायचे लोकांच्या घरी आणि खूप मजा आली तिथे. माझ्या कार्यक्रमाला खूप दिग्गज लोक होते, माधुरी दीक्षितची मावशी काय आणि भरपूर असे लोक होते आणि ते खूप आवडीने आपले मराठी प्रोग्राम्स बघतात. आणि मला सांगायला आवडेल की मी पहिली मुलगी आहे की जिने मराठीमध्ये तिथे स्टँडअप कॉमेडी प्रकार हा सादर केला पूर्ण महाराष्ट्रातूनच. तर हे जाणून पण मला खूप मजा आली आणि माझी जी ऑर्गनायझर होती ती पण महिलाच होती. तर मला ते त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे की एका महिलेने एका महिलेसाठी प्रयत्न केला आणि आम्ही मुलींनी मिळून तिथे परफॉर्मन्स केलं.
1: छान, म्हणजे अगदी छोट्याशा गावातून शहराकडे, शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणं हा प्रवास नक्कीच सोपा नसा. हो, तर थोडी उत्सुकता आहे नेहाते की कसं होतं तुमचं बालपण, कुठे शिक्षण घेतलं आणि काही अशा तिथल्या खास आठवणी.
0: तर जसं मी सांगितलं की मी पुलगाव, वर्धेनंतर जे पुलगाव आहे तिथे विटाळा म्हणून ते आमचं गाव आहे. सो माझं बालपण तिथे गेलं आणि 12वीपर्यंत तिथे शिक्षण झालं. माझ्या घरी 2-3 एकर शेती आहे आणि ती काही जेव्हा आम्ही शाळेत जायची तेव्हा ते वाळू शेती होती. तिथं इरिगेशन किंवा पाण्याचा स्रोत नव्हता, त्यामुळे खूप काही शेतकरी कुटुंब असून पण खूप सधन बा आणि खूप चांगली शेती असा काही बॅकग्राऊंड नव्हता. सो खूप हालाकीचंच बॅकग्राऊंड राहिलेलं आहे. कधी हे भेटायचं तर कधी ते नाही भेटायचं, जसं आपलं विदर्भातल्या गावातल्या मुलांचं असतं तसं. आणि जे काही शाळा जसं काही लेवल ऑफ एज्युकेशन होतं ते होतं. आवर्जून सांगायला आवडेल की मी इथे आज एक आर्टिस्ट म्हणून बसली आहे तुमच्या समोर, पण आर्टिस्टचं अही आजूबाजूला काहीच नव्हतं. सो टीव्ही घरात नव्हता, सिनेमा गृह आजूबाजूचे माहीत नव्हते. तिथं एंटरटेनमेंटचं एकमेव साधन म्हणजे आपलं आकाशवाणी.
1: बरं,
0: तर आमच्या घरी त्यावेळी रेडिओ होता. आजोबांना शौक होता रेडिओचा, तर ते 24 तास रेडिओ चालूच राहायचा. तर जे काही ऐकलं म्हणजे जे पण काही ऐकलं माझ्या कानावर, मला सर्वात जास्त शास्त्रीय संगीत आवडतं आणि माझ्यासारख्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत माहीत असणे म्हणजे फक्त रेडिओमुळे ते शक्य झालं.
1: बरं,
0: तर मी आकाशवाणीची खूप मोठी काय म्हणू आपण त्याला, श्रोता, फॅन आणि एक गुरु सारखं पण मी त्याला बघते. कारण नाटकं फक्त ऐकली तर आकाशवाणीवर ऐकली, कधी पाहिलीच नाही. माझ्या इंजिनिअरिंग किंवा माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत मी नाटक पाहिलं नाही. गाणी ऐकली तर फक्त आकाशवाणीवरच ऐकली, मुलाखती ऐकल्या तर आकाशवाणीवरच ऐकल्या. तर माझ्यासाठी आकाशवाणी एक प्रकारचं म्हणू आपण मेंटर असल्यासारखं पण आहे, कारण ऐकून ऐकून पण माणूस किती काही शिकू शकतो. त्याचं एक्झाम्पल मी आहे. सो आजही मी रेडिओ ऐकते, आकाशवाणीच ऐकते.
1: मग शिक्षण कुठे झालं?
0: येस, तर 12वीपर्यंत पुलगावला झालं. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी मी पुण्याला गेली, तिथं इंजिनिअरिंग केलं आणि एमटेक मी मुंबईहून केलं.
1: बरं,
0: तर लहानपणीच पासूनच नाटकांमध्ये गाण्यांमध्ये आवड होती. मी दाखवतही होती चिन्ह स्कूल्समध्ये म्हणा किंवा अशा कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे, पण माझा नंबर यायचा. पण तेच आहे की

0: आपण रोल मॉडेल कधी पाहिलेलं नसतं. आपल्या आजूबाजू तसे मॉडेल्सच नसतात, एक्झाम्पलच नसतात की कोणी आर्टिस्ट होऊन त्याने जीवनात काहीतरी चांगलं केलंय. घरच्यांना नेहमी भीती असायची की ह्या क्षेत्रात पैसा आहे की नाही, कसे खाणार पिणार. तसं तर शेतीतही पैसा नव्हता, तेही बेकारच चालू होतं, पण तरी सावलीतली नोकरी व्हा म्हणून शिक्षण घ्या असं होतं त्यांचं. आणि मी शिक्षणात पण चांगली होती, सो मग ते मला करावंच लागलं इंजिनिअरिंग आणि एमटेक हे सगळं सोबत सोबत. मग मी माझा जे कलेचं माझा जो इंटरेस्ट होता तो मग मी पुण्या मुंबईत जाऊन पण जपला. दिवसभर कॉलेज करून मग रात्री नाटक पाहिले किंवा नाटकांच्या ग्रुप्समध्ये जाऊन ऑब्झर्व केलं. किंवा नोकरी पण जेव्हा मी करायला लागली तेव्हा दिवसभर नोकरी करून मग रात्री इकडे तिकडे आपले हातपाय मारून कसं तरी कलेसोबत कनेक्ट राहण्याचा मी प्रयत्न करत गेली.
1: खूप छान, म्हणजे जिद्द होती ना तुम्हाला शिक्षणही पूर्ण करायचंय आणि कुठेतरी नाटकाची आवड कलेबद्दलचा थोडासा तो जिव्हाळा होता आणि ही कला भरून आलीच. थोडं बहुत खतपाणी तुम्ही घातलं तर स्टँडअप कॉमेडी या क्षेत्राकडे कसं वळणं झालं? मग कशा वळलात?
0: तर स्टँडअप तर हा फार रिसेंट फॉर्म आहे. मी जेव्हा प्रयत्न करत होती तेव्हा नाटक आणि सिनेमा तर आपल्या अवकाशाबाहेरचाच आर्ट फॉर्म आहे असं होतं. नाटक वगैरे थोडंसं खूप असं मस्त वाटायचं, बघायला वाटायचं किंवा कधी आजूबाजूला कुठले परफॉर्मन्सेस असले पुण्या मुंबईत तर मी जायची पाहायला. पण स्टँडअपचं असं झालं की मध्यकाळी नागपूरमध्ये कधीतरी अशीच एक कॉम्पिटिशन होती आणि मी खूप रॅन्डमली भाग घेतला. माझं सवय आहे मी कुठेही जाऊन भाग घेते, म्हणजे मल्टिपल आर्ट फॉर्म्समध्ये. असं मी स्वतःला रिस्ट्रिक्ट करून नाही ठेवलं की इथे शास्त्रीय संगीताचं काहीतरी तर जायचं नाही. मी तेही पाहते, मी नाटकही पाहते, म्हणजे लाईव्ह आर्ट फॉर्म पाहायला मला आवडतं. तर मी तिथं अशीच पोचली आणि तिथे चालू होतं ओपन माईक आजचा जो प्रकार असतो. अनेक कलाकार येऊन तिथे आपली सादरीकरण करत होते. कोणी डान्स करून दाखवलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी रॅप केलं, कोणी कविता म्हटल्या. तर तिथं मी वराडी भाषेमध्ये एक 5-7 मिनिटाचं सादर केलं काहीतरी आपलं एक पात्री टाईप. तर ते खूप छान वाटलं लोकांनी, खूप डोक्यावर घेतलं आणि मी ते कॉम्पिटिशन जिंकली. तर म्हटलं यार हे आपल्यालाही आवडत आहे, लोकांनाही आवडत आहे, त्याच्यात आपण बघाव काय होते. आणि स्टँडअप प्रकार असा आहे की हा एक पात्री नाटकातला सगळ्यात लो कॉस्ट फॉर्म म्हणावा आपण, की ज्याच्यामध्ये लाइटिंग नाही लागत, ज्याच्यात सेट नाही लागत, ज्याच्यामध्ये खूप काही टीम नाही लागत. तर तुम्ही तुमच्याजवळ जर काहीच नाही आहे तर तुम्ही फक्त तुमच्या बोलण्याच्या कलेनी आणि तुमच्या कॉन्टेंटनी लोकांना खिळवून ठेवू शकता. हा आहे तो स्टँडअप फॉर्म आणि आपल्याला सुटेबल आहे. कारण मग आपल्याला एवढी मोठी टीम वागवून इकडे तिकडे फिरावं नाही लागत. कारण आपल्याला खास करून जेव्हा विदर्भातून आपण कुठे परफॉर्म करायला जातो तर त्याचा एक मोठा खर्च असतो. सो म्हटलं आपण याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. सो मग मी त्याच्यात थोडं गुंतवलं स्वतःला, काय आहे कसं आहे त्याचा आर्ट अँड क्राफ्ट थोडं समजून घेतलं. मग हळूहळू पुण्याच्या एका कंपनीपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला, त्यांनी इन्व्हाइट केलं. मग त्यांनी त्यांच्या टीम बरोबर वर्षभर मला महाराष्ट्रात परफॉर्म करायला लावलं. सो हळूहळू वन थिंग आफ्टर द अदर असं लिंक जुळत गेली.
1: म्हणजे एक एक पायरी पुढे पुढे जात होतात आणि प्रत्येक पायरीला 100% देत होतात आणि ती सक्सेसफुल.
0: आणि मला माहित नव्हतं की याचं फ्युचर काय होणार आहे. मला तेव्हा ते करावं असं वाटलं म्हणून केलं. माहित नव्हतं हा की याचं हे होईल का ते होईल. म्हणजे आधीच खूप बा याचं असं झालं पाहिजे म्हणून मी असं करते असं नव्हतं.
1: पण आता तुम्ही जसं म्हणाला की आपलं लिखाणही दमदार हवं, पुढचा प्रेक्षक खेळून राहिला पाहिजे आणि वाक्यगणित हसू पण त्या व्यक्तीला आलं पाहिजे. तर मग लिखाणही तुम्ही स्वतःच करत होता का?
0: हो, स्टँडअपचं लिखाण हा तो परफॉर्मर स्वतःच करतो. आणि येस, लिखाण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की लिखाण आपल्याला जर चांगलं आलं आणि आपली स्टोरी जर आपल्याला पॉवरफुल मांडता आली तर त्याचं खूप काही काही होऊ शकतं. म्हणजे त्याचं स्टँडअप होऊ शकतं, त्याचं नाटक होऊ शकतं, त्याचा सिनेमा होऊ शकतो. सो लिखाण जे आहे ना, मला असं वाटतं ते कोणत्याही आर्ट फॉर्मचं सगळ्यात इम्पॉर्टंट ढाचा आहे. ते एकदा बेस बढिया बनला लिखाणामध्ये की मग त्याच्यावर आपल्याला चढवता येते. आणि लिखाणावर मला असं वाटतं खूप लक्ष दिलं पाहिजे. लिखाणच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
1: मी कमी वेळेमध्ये
0: हो
1: आणि भरपूर असं त्याच्यामध्ये संदेश म्हणा किंवा असं हसवण्याचे कंटेंट आले पाहिजे. तर कुठले विषय तुम्ही खास करून निवडले हसवण्याचे?
0: येस, तर माझं नेहमीच असं राहिले आहे किंवा मे बी ते जगण्यातून आलेलं आहे की विषय हे नेहमी सामाजिक आणि माझ्या मी जे जीवनात ऑब्झर्व केलेलं आहे किंवा मी ज्याच्या थ्रू गेली आहे त्याचे जास्त राहिलेले आहे. जसं गावातून आपण शहरात शिकायला जातो त्या गमती किंवा खेड्यातल्या आपल्या गमती, विदर्भातल्या आपल्या गमती किंवा आपल्या म्हणजे सटायर आपल्या दैनंदिन जीवनातला किंवा महिला म्हणून सटायर. सो मी किंवा शेतकरी म्हणून सटायर किंवा गावातली बाई म्हणून सटायर. सो विषय हे नेहमी माझ्या नॅचरलीच सामाजिक विषय मला आवडतात. तर सामाजिक आणि त्यात ट्विस्ट असा माझा स्टाईल राहिलेला आहे.
1: तर सुरुवातीला कसा रिस्पॉन्स होता लोकांचा या भाषेबद्दलचा?
0: आता मी जे बोलत आहे ते मी जे ऐकलं तेच मी बोलत आहे. आता मी जसं म्हटलं की खेड्यात वाढल्यानंतर हेच लोकल भाषा होती किंवा हेच डायलेक्ट होतं लोकांचं बोलण्याचं.

0: मी वेगळा प्रयत्न नव्हती करत, मी हेच ऐकलं होतं तर मी हेच बोलत होती आणि मला वावगं वाटत नव्हतं. पण मी जेव्हा नवीन नवीन पुण्या मुंबईत गेली होती आणि तिथले थिएट्रिकल ग्रुप्सला जाऊन बसत होती, त्यांना माझा खूप हसायला यायचं. त्यांना वाटत होतं की हे जाणून बोलते का, हे असं कोण बोलते, अरे असेच बोलतो आम्ही, म्हणजे आपली भाषा तशीच आहे ना. इच्छी वाटायचं लोकांना, जे वाटायचं ते वाटायचं, पण मी तेच ऐकत होती त्याच्यामुळे मला काही वावगं वाटत नव्हतं. माझ्या आजूबाजूत पण लोक तसेच बोलत होते, तर माझं पहिलेपासूनच वऱ्हाडी भाषेवर विशेष प्रेम होतं. कारण आपल्या इकडे जरा वेगळंच लहेजा आहे, मलाही लोक बोलतात तर मजा वाटते ह्या भाषेची. तर माझं स्वतःचं पण प्रेम आहे ह्या भाषेवर आणि नॅचरली येतं, तर मग मी तसंच केलं. आणि मी जबरदस्ती केलीच नाही, जसं आलं तोंडून तसं बोलली आणि ते लोकांना भिडलं, तर ते भाषेने सगळे कनेक्ट झाले असं मला वाटतं.
1: म्हणून तर इतकं प्रेम तुम्हाला भरभरून मिळालेलं आहे चाहत्या वर्गाचं, श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं.
0: इव्हन लंडनमध्ये गेल्यावर ते लोक वऱ्हाडीत माझ्याशी बोलायचे.
1: हा,
0: तर मला मजा वाटते की लोकांना मजा येते, लोकांना आवडते आपल्या इकडचं बोलायला. आणि मग ते ना आपण मग एकदम पूर्ण अक्रॉस द बॉर्डर कनेक्ट होतो. मला वाटतं भाषा जर आपण त्या माणसाची बोलायला लागलो ना, मग आपण कनेक्ट होऊन जातो.
1: कारण भाषा आपल्याला समृद्ध करते आणि बालपणापासून जी भाषा आपण बोलत आलेलो आहोत तर ती आपल्या डोक्यामध्ये एवढी फिट बसलेली असते. त्या भाषेचा तुम्ही इतका छान वापर करून घेतला आणि इतकी छान प्रसिद्धी तुम्ही मिळवलेली आहे. बरं, आता या स्टँडअप कॉमेडीमध्ये पंच प्रकार हा खूप जरुरी आहे, जसं तुमची पण एक लाईन आहे, तर काय महत्व आहे आणि कुठली लाईन आहे ती?
0: येस, पंच प्रकार म्हणजे मला असं वाटतं आता कुठलाही एक मुद्दा असला तर त्याला सांगण्याचे खूप प्रकार आहे ना, पण त्याला असं आपल्याला सांगता आलं पाहिजे की म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह वाटेल ऐकायला पण, आणि ते स्टँडअपच्या फॉर्मॅटमध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे कसं पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल, माझ्या केसमध्ये मी असं म्हणते की माझ्या शाळेचं नाव आहे सेंट जॉन कॉन्व्हेंट मराठी माध्यमिक शाळा, तर त्याच्यामध्ये तो एक पंच आहे की सेंट जॉन कॉन्व्हेंट आणि मराठी माध्यमिक शाळा. इंग्लिश तर आहे शाळेचं नाव, पण शिकवते मराठीतूनच, तर असं याला आपण म्हणू शकतो की फर्स्ट पायरी असते की त्याला आपण साधं लिहितो आणि मग साधं लिहिल्याच्या नंतर आपण त्याला अजून शार्प बनवण्याचा प्रयत्न करतो, ताकी ते इफेक्टिव्ह वाटलं पाहिजे. मग हाच एक भाषणातला आणि स्टँडअप कॉमेडीमधला फरक आहे ना, की ते रिफाईंड असतं आणि कमी वेळात ते जास्त पोचतं. पंचलाईन तर अलग अलग आहेत माझ्या. जशा पहिले तर माझं एक गाणं होतं ठोंबरेबाईची इंट्रो लाईन होती की पाहायचं असेल ठोंबरेबाईले अजून तर लाल बटणीवर तर क्लिक मारा, हे माझी पंच लाईन होती आधी युट्यूबची. सो विथ टाइम चेंज होत राहिलेली आहे.
1: बरोबर. आणि ठोंबरीनबाई म्हटलं की सगळे व्हिडिओ डोळ्यापुढे आम्हाला येतात आणि आपसूक हसू सुद्धा येतं. बरं, आता या स्टँडअप कॉमेडी हा प्रकार सुरू असताना तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवले तुमच्या वऱ्हाडी भाषेतले होते आणि खूप प्रसिद्ध झाले आणि त्यानंतरच तुम्ही घराघरात जाऊन पोहोचल्यात. चाहता वर्ग सगळ्याच प्रकारमध्ये येतो, म्हणजे यंग जनरेशन, सिनियर सिटीझन सुद्धा आवडीने हे व्हिडिओ बघतात. हे व्हिडिओ बनवण्याचं कसं सुचलं?
0: एक्सपेरिमेंटलीच झालं ते पण, की लॉकडाऊन लागलं होतं आणि असं वाटलं की काय करावं काय करावं. आता फिजिकल शो स्टँडअपचे बंद होते आणि बिईंग अ क्रिएटिव्ह पर्सन आपण हातपाय मारतच असतो काय करावं, तर फार नॅचरली असंच मी शूट करून पाहिलं. आणि स्टँडअप लिहत होती त्याच्यामुळे थोडंसं लिहिण्याचं थोडंसं येत होतं थोडंसं, तर म्हटलं बनवला असाच सहज व्हिडिओ. तो शेताच्या वाटण्याचा पहिला व्हिडिओ होता, त्याची आताही लोक आठवण करून देतात. पायजो मर्जो गिरजो नको शेताच्या वाटण्या झाल्याशिवाय, असं तो व्हिडिओ बनवला. एकदम माझ्या खराब फोनमधनं, त्याचा कॅमेरा बरोबर नव्हता, ऐकू येत नव्हतं, काही नव्हतं, कशी साडी काही काही काही विचार नाही केला, बनवला आणि टाकला युट्यूबवर. आणि तो टाकल्याबरोबर तो एवढा व्हायरल झाला की 500 वरून फॉलोअर्स माझ्या युट्यूबचे डायरेक्ट 2 दिवसांमध्ये 25,000 झाले होते. आणि तो त्या 3 दिवसात इतका व्हायरल झाला की मला एकाच दिवशी IAS IPS ऑफिसर्सच्या ग्रुप्सचेही स्क्रीनशॉट आले आणि एक आजीबाई बघती आहे त्याचेही स्क्रीनशॉट्स आले, लहान मुलं बघतायत त्याचेही स्क्रीनशॉट आले. मग लोकांनी त्याला इमिटेट करून बनवलं आणि हे सगळं एवढं नवीन होतं त्यावेळी की हे समजलंच नाही काय झालं म्हणून आम्हाला घरी. आणि माझ्या वडिलांना फोन यायला लागले की अरे वहिनी मस्त व्हिडिओ बनवून राहिली. माझे पप्पा म्हणे वहिनी वहिनी तर इथंच बसली आहे, वहिनी तर कोणते व्हिडिओ नाही बनवून राहिली. तर न्याय वाटणे ते, म्हणजे लोकांना असं वाटतं की मी जे महिला कॅरेक्टर प्ले करते ते माझी आई आहे म्हणून.
1: बरं,
0: पण त्यांना असं लक्षात नाही की हीच वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करते आहे असं.
1: पण ते कठीण केलं असेल ते रेकॉर्ड करणं, ते लिखाण करणं.
0: हा, म्हणजे ते सुरुवातीला तर व्हायचं कठीण, पण तेव्हा लॉकडाऊन होतं, दुसरं कोणतं काम नव्हतं, तर तेच एक काम दिवसभर चालायचं, ऑफिस पण बंद होते. तर पण मग केलं, म्हणजे करायचं होतंच आपल्याला तर केलं.
1: बरोबर. सगळ्यांच्या लाडक्या ठुंबरीनबाई, इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: तर आशाताईंचं कुठलंही गाणं.

0: नेहाताई, सामाजिक विषय तुम्ही या बाबतीतनं खूप छान पद्धतीने हाताळलेले आहेत, तर कुठले कुठले विषय होते ते?
1: अनेक विषयांवर मी व्हिडिओज बनवले, त्यानंतर पण अनेक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन माझ्याशी जुळल्या, जसं महाराष्ट्र इलेक्शन कमिशन आहे, त्यांच्या लोकसभा इलेक्शनच्या वेळी मी त्यांची ब्रँड अँबेसेडर होती, आणि ज्याच्यामध्ये मी इलेक्शन कसं आपण त्याला आपल्या स्वतंत्र मताने केलं पाहिजे, कुठल्याही इन्फ्लुएन्समध्ये न येता, याबद्दलचे व्हिडिओज बनवले. रिसेंटली पाणी फाउंडेशन जे आहे आमिर खानचं, त्यांनी मला बोलवलं होतं विदर्भातनं, आणि पाण्याचं जे त्यांचं वॉटर कप आहे शेतकऱ्यांचं, त्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला. त्यानंतर आपलं जे नायलॉन मांजेचे जे होतात प्रकार, ज्याच्यामध्ये पशूंचे डेथ होते, त्यानंतर मुलांचे होतात त्या पतंगीच्या याच्यात, त्याबद्दल मी कोलॅबरेट केलेला आहे गव्हर्नमेंट सोबत आणि बाकीच्या एनजीओ सोबत सुद्धा. सो अनेक आता असं झालेलं आहे की कोणाला काही सामाजिक विषयाचे व्हिडिओ बनवायचे असेल तर ते हमखास माझ्यापर्यंत येतात, आणि मग मला मी त्याच्यावरती काही विचार करून आपल्या हिशोबाने व्हिडिओ बनवून मी त्यांना देते.
0: बरोबर, म्हणजे हसण्याचंही काम होतंय, सामाजिक संदेशही लोकांपर्यंत पोहोचतोय, आणि तुम्ही इतक्या प्रसिद्ध आहात की जेव्हा लोक असे व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच तुमचे हे विचार आत्मसात करायला पुढे येतील. खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे या कलेच्या माध्यमातून किती चांगल्या गोष्टी घडतायत. नेहाताई, नेहाताई, तर हा प्रवास जेव्हा सुरू झाला तर आजतागायत काय अडचणी आल्या तुम्हाला?
1: अडचणी तर खूप आल्या आणि त्या येणारच. म्हणजे असं समजू की आपण मार्जिनल विद इन मार्जिनल आहोत, म्हणजे शहर खेड्याच्या रेसमधलेही खेड्यातल्याही छोट्या खेड्यातले आपण आहोत. मग अशा परिस्थितीतनं आपण येतो तर मगाशी मी जसं सांगितलं की आपल्याकडे एकतर संसाधनं काहीच नसतात, आपल्या आजूबाजूला कोणी असे कॉन्व्हर्सेशनमध्येही ही सगळ्या गोष्टी येत नाही. जसं मी आता पुणे मुंबईमध्ये येत जात राहते तर लहान लहान मुलं शाळा कॉलेजची सहज बोलून जातात की मी हे नाटक लिहिलं, की आम्ही सिनेमा लिहिला, की मी हे लिहिलं, की ते बनवलं, त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये सहज येतं. आपल्याला हे म्हणणं की मी नाटक लिहिलं, सिनेमा लिहिला, म्हणजे असं वाटतं की हे आपलं कामच नाही आहे, कधी पाहिलंच ना, ऐकलंच नाही ना, आपले तर खाण्यापिण्याचेच प्रश्न नाही सुटले. तर मी म्हणेन की प्रत्येक टप्प्यात अडचणी आल्या, राईट फ्रॉम द सायकोलॉजिकल, की मी हे करू शकते का, खरंच मी करू शकते का, म्हणजे माझ्यात आहे का ती कॅपॅसिटी. तर इथून लढाई सुरू झाली की स्वतःच मध्ये कॉन्फिडन्स की नाही आपण करू शकतो, आपणही एक आर्टिस्ट बनू शकतो, किंवा आपला जर का आपल्यामध्ये काही कलागुण असेल तर त्याला एक चान्स आपण देऊ शकतो. सो इथून सुरुवात झाली. मग ते करू शकतो काच्या नंतर मग संसाधनं काहीच नाही, मेंटरशिप काहीच नाही.

0: आज जर पुण्या मुंबईच्या मुलाची इच्छा झाली तर त्याच्याजवळ अनेक मेंटर्स उपलब्ध आहेत, किंवा असंच एखाद्या तो दादा ताई जवळ जाऊन विचारू शकतो की असं मी इथे अडलो कसं करू काय करू. सो मेंटर नसल्यानंतर मग स्वतःलाच स्वतःचं मेंटर बनायचं आहे, त्यातनं आपल्याला शिकायचं आहे, पुढे यायचं आहे. सो स्वतःलाच स्वतः मोटिवेट करून आपणच आपले दुश्मन आहोत की आपण करू शकतो की नाही, आपल्यातलीच निगेटिव्हिटीला फाईट करून आपल्याला पुढे जायचं असते. आणि याच्यात अनेक आपल्याला प्रॉब्लेम्स येतात आणि येणारच, पण तरीही आपण ते करायचं आहे.
1: म्हणजे किती पॉझिटिव्हली त्याकडे बघायचं
0: हो
1: ते आपण ठरवायला पाहिजे.
0: येस
1: बरोबर. बरं, आता जेव्हा तुम्ही या कला क्षेत्रात येण्याचं ठरवलं तर घरच्यांचा कसा सपोर्ट होता, काय समाजाची प्रतिक्रिया होती?
0: घरच्यांना तर काही माहितच नव्हतं की मी काय करत आहे, कारण दुपार व्हायची लॉकडाऊन असायचं, म्हणजे व्हिडिओज तर सांगते, तर मी त्यांना ते झोपून जायचे दुपारी आणि मी आपलं काहीतरी करत राहायची. त्यांना माहितच नव्हतं, मलाच माहित नव्हतं मी काय करत आहे, तर मी त्यांना काय सांगू. मग जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाले, मग त्यांना जेव्हा फोन यायचे, तर त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नव्हता, त्यामुळे त्यांना अनेक दिवस काही माहितच नव्हतं. त्यांना खूप उशिरा माहित झालं आणि त्यांनी काही माइंड नाही केलं. ठीक आहे बनवत आहे ठीक आहे, म्हणजे काही भावही नाही दिला आणि माइंडही नाही केलं. पण आता म्हणजे 2-3 वर्षापासून जेव्हा जेव्हा माझ्यासोबत बाहेर जातात, लोक फोटोज घेतात, भेटायला येतात, त्यांनाही लोक विचारतात की तुम्ही नेहा ठोंबरेचे मम्मी पप्पा का, मग त्यांना वाटते का अरे हिनं काहीतरी केलं म्हणते. तर आता जरा नाही तर त्यांनी नव्हतं म्हटलं सुरुवातीलाच, फक्त जेव्हा मी म्हणजे लहान होती, 11वी 12वीत होती, करिअर निवडायचा प्रश्न आला होता तेव्हाच त्यांचं असं होतं की. पण आता जेव्हा मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या, म्हणजे त्यांच्या हिशोबाचं इंजिनिअरिंग केलं, नोकरीवर लागली, आता कर म्हणतात जे करायचं.
1: छान, म्हणजे आवडीने तुमच्याही व्हिडिओमध्ये सहभाग असतो.
0: हो, आता मी माझ्या वडिलांचे मम्मीचे प्रतिक्रिया घेते आणि ते पण माझ्यासारखेच कॉमेडी आहेत, तर त्यांचे स्वतःचं फॅनबेस आहे. मला लोक विचारतात की अरे तुझे मम्मी पप्पा खूप दिवस झाले घरी आले नाही.
1: बरं,
0: चाहत्यांच्याही लक्षात राहतात आता ते. समाजाची प्रतिक्रिया असं होतं की खूप वेळ लोकांना असं वाटायचं की ती माझी मम्मी आहे, म्हणजे ते एक माझ्या ऍक्टिंगसाठी दाद पण म्हणू शकतो आपण, की जे मी बाईचं कॅरेक्टर प्ले करते, ठोंबरे बाई आणि मुलगी असं खूपदा व्हिडिओज मध्ये आलंय, तर लोकांना वाटायचं की ती बाई म्हणजे हिची आई आहे आणि दुसरी मुलगी म्हणजे मी आहे. मी त्यांना सांगितलं मीच आहे आई, मीच आहे पोरगी. मग ते एकदम आश्चर्याने बघतात की अरे कसं. सो असं ते झालं. आणि इन जनरल पण समाजाकडून मला खूप प्रतिसाद मिळाला, प्रेम मिळालं. विदर्भातले लोक तर मी जिथं गेली तिथं डोक्यावर घेतात, खूप प्रेम करतात. लंडन म्हणा, विदर्भ म्हणा, कुठेही. आता कालच मी एका ठिकाणी कूलर घ्यायसाठी गेली होती, त्यांना माहित पडलं की मी आहे, तर त्यांचा पूर्ण अॅटिट्यूड चेंज होतो. म्हणजे ते काही पाहत नाही, आपली पोरगी आहे, विदर्भातली आहे आणि हे पुढे गेली पाहिजे. आपला जे कल्चर आहे याच्यासाठी एवढी झटपट करते आहे, तर आपण पण हिच्या कार्यामध्ये कुठेतरी हेल्प केली पाहिजे म्हणूनच सगळ्यांची भावना असते.
1: खूप छान. आणि हे मिळणारं प्रेम आहे ना.
0: हो
1: छान. बरं, आता इतके वर्ष झाले तुम्ही हा स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये आहात, व्हिडिओ बनवून वेगवेगळे गेटअप बनवून तुम्ही समोर येता, पण यामध्ये आता काही असं वेगळेपणा नवीनपणा आणायचं ठरवलंय का? कारण कलाकाराला एक काहीतरी नवनवीन द्यायचं असतं प्रेक्षकांना.
0: हो, तर आता मी त्या दिवशी पाहिलं, मी स्वतःच मोजले की मी 1000 व्हिडिओ तरी आतापर्यंत बनवले असतील. पण मलाही वाटलं की आपण आता काहीतरी अपग्रेड केलं पाहिजे, तर मी 2024 एक डॉक्युमेंटरी शूट केली. आपलं दीक्षाभूमीवरती जे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असतो, तर तो पूर्ण मी शूट केला आणि तो शूट करून मी त्याला एक फिल्म बनवली 30 मिनिटाची. तर आता ह्या 14 एप्रिलला IIT दिल्लीमध्ये त्याचं स्क्रीनिंग झालं पहिलं.
1: बरं.
0: आणि खूप छान प्रतिसाद मला तिथे मिळाला आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं स्क्रीनिंग होतं. सो हे माझी प्लस वन स्टेप आहे की रील्स नंतर मी फिल्मकडे ऍज अ फिल्म मेकर मी प्रयत्न केला आणि ते झालं. आणि त्याच्यावरच बेस्ड एक माझं नाटक पण मी बनवलं, जे की सोलो डॉक्युमेंटरी परफॉर्मन्स आहे. त्याचं मी पुण्यामध्ये सादरीकरण केलं, तिथं मी एक ब्रॉन्झ मेडल जिंकली, त्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स आला की लोकांना हे आवडत आहे. आणि पुण्यामध्ये 11 तारखेला म्हणजे ज्योतिराव फुले जयंतीच्या दिवशी भरतनाट्य मंदिरमध्ये तिथं मी एक पहिला शो केला. प्लस वन म्हणेन की नाटक आणि फिल्म्स याच्याकडे मी वळली आहे.
1: हो, पण नोकरी आणि हे सगळं तारेवरची कसरत होत असेल. ठोंबरेनबाईला सगळं शक्य आहे.
0: नाही, असं काही नाही.
1: जिद्दी आहेत ठोंबरेनबाई आणि जिद्द चिकाटी हे गुण असल्यामुळे पुढे तर जात असेल. बरं नेहा ताई, आता गप्पा तर इतक्या भरपूर मारायच्या आहेत, पण वेळाभावी आपल्याला थोडेसे आता कमी प्रश्न घ्यावे लागतील. या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना खास करून तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय सल्ला द्याल?
0: येस, मला म्हणायचं आहे सर्वात आधी की जे पण मला ऐकत आहेत आता, की प्रॉब्लेम येणार, प्रॉब्लेम आहेच, अनेक लेवलवर प्रॉब्लेम आहे. तुमच्या सोशियोलॉजिकल प्रॉब्लेम

राहतील, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम राहतील, तुमचे जेंडर प्रॉब्लेम राहतील, तुमचा ज्योग्राफीचा प्रॉब्लेम राहील, तुमचा संसाधनांचा प्रॉब्लेम राहील. पण हे इट इज व्हॉट इट इज, म्हणजे आहे हे असंच आहे. पण तरीही आपल्याला करायचं आहे. आणि तुम्ही काही विचार नका करू का माझ्याकडे मेंटर नाही आहे तर मला कोणी माझ्या जीवनात मेंटर येईल तर मी बनवीन. तुम्ही ज्या लेवलवर आहात तुम्ही त्या लेवलवर सुरू करा. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण कॉन्व्हर्सेशन मधून एखादी लाईन घेऊन जायची असेल तर मी हेच म्हणेन की तुम्ही ज्या लेवलवर आहात तिथनं तुम्हाला जे आवडत असेल, तुम्ही लेखक असाल तुम्ही लिहिणं सुरू करा, तुम्ही नाटककार असाल तुम्ही डायरेक्ट नाटक बनवा, सिनेमाची आवड असेल

0: करा. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण कॉन्व्हर्सेशन मधून एखादी लाईन घेऊन जायची असेल तर मी हेच म्हणेन की तुम्ही ज्या लेवलवर आहात तिथनं तुम्हाला जे आवडत असेल, तुम्ही लेखक असाल तुम्ही लिहिणं सुरू करा, तुम्ही नाटककार असाल तुम्ही डायरेक्ट नाटक बनवा, सिनेमाची आवड असेल डायरेक्ट बनवा, तुम्ही गाणं म्हणत असाल डायरेक्ट म्हणायला सुरुवात करा. ज्या लेवलवर आहे त्या लेवलपासून डायरेक्ट सुरू करा आणि कोणी येऊन आपलं कल्याण करेल असं होणारच नाही. आपल्यालाच आपलं कल्याण करायचं असतं आणि खास करून आपल्याला विदर्भातल्या लोकांना आणि मार्जिनल लोकांना एक कन्झ्युमर कम्युनिटी पासून क्रिएटर कम्युनिटी बनायचं आहे. हा मात्र मी तुम्हाला एक टॅग लाईन आधी ते सांगून जाते की आपल्याला आता हळूहळू कन्झ्युमर पासून क्रिएटर कम्युनिटीकडे वळायचं आणि आपल्याला आता आपल्या भागातले क्रिएटर्स आणायचे आहेत.
1: बरोबर. आणि एका वैदर्भीय कन्येनी इतका छान आपल्या या कलेच्या माध्यमातून ठसा उमटवलेला आहे या कलेच्या क्षेत्रामध्ये आणि खूप छान संदेश दिला, मैत्रिणींना खूप छान पद्धतीने सांगितलं, छान मस्त हसवलं, छान मग मनमोकळ्या गप्पा झाल्यात. सुंदर गप्पांमधून तुमचा हा कलेचा प्रवास तुम्ही उलगडून दाखवलात. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला आकाशवाणी नागपूरतर्फे भरपूर शुभेच्छा आहे, भरभरून शुभेच्छा आहे. अशीच वाटचाल तुमची चढत्या क्रमाने होत राहो ही सदिच्छा. तर नेहा ठोंबरे इथे आल्यात आणि मनमोकळ्या गप्पा केल्यात. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू सो मच राखीताई. आणि आकाशवाणी नागपूरला सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी मला आज इथे बोलवलं. माझं लहानपणीचं चाइल्डहूड ड्रीम पूर्ण झालं आज. सो थँक्यू सो मच.
1: धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आताच आपण हितगुज या मालिकेअंतर्गत स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत ऐकलीत. मुलाखत घेतली होती राखी पाटील यांनी. मैत्रिणींनो, आता आपण ही मुलाखत ऐकलीत. खरंच व्यक्तीतील कलागुणांचं किती कौतुक करावं. प्रत्येकातच कोणती ना कोणती कला असते. आपल्या अनेक मैत्रिणी सुंदर लिखाण करतात, सहजपणे आपल्याला कथेच्या कधी कवितेच्या विश्वात नेतात, कधी शब्दातून निसर्गाच्या सानिध्यात तर कथेतून स्त्री मनाचा ठाव घेतात. खरंच शब्द म्हणजे वेदना, शब्द म्हणजे संवेदना, शब्द म्हणजे अबोल मनाचा बोलका आरसाच जणू. अशा लिखाण करणाऱ्या मैत्रिणींचं आपल्याला नेहमीच कौतुक वाटतं. तिच्या शब्दातील लिखाण आपल्या कार्यक्रमातून ऐकत असतो. आज सुरेखा देवघरे यांचं मनोगत ऐकूया. मालिका आहे तिच्या शब्दातून.
1: मनाची गुंती, मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे रावळ, मनाच्या अशा गुंग करणाऱ्या अवस्थेचा थांग अशक्यच. मन गोचर नाही तरी त्याचे अधिपत्य शब्दात सांगणं कठीणच. तरी सहजच शब्द ओठी येतात. मनाचा मनाशी संवाद, आपुलाचा वाद आपण अशी, हे अंगीकारणे म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग अनुभवण्याचा व जगण्याचा राजमार्ग. आनंदाचे झाड बहरण्याचा, आनंद भावना आपपर भेदाच्या पार वैश्विक होण्याचा निरलस प्रेम मार्ग होय. जणू तमसो मा ज्योतिर्गमयचा साक्षात्कारच. मनाचा स्वतःच्या मनाशी संवाद साधणे म्हणजे विवेक बुद्धी, तार्किक न्याय यांचा उहापोह करणे. जे जे उत्तम उदात्त ते ये हृदयीचे ते हृदयी घालण्या, मनाचा मनाशी संवाद हवा. समतोल साधला की समानतेची वाटचाल सुकर आणि सुसह्य होते. कारण मी माझे हा अहमपणा विषमता आवडे मज या मार्गाने जाणारा.

परदुःखात माझे सुख, परदुःख शीतलतेचा प्रभाव, त्यामुळेच राखावी बहुतांची अंतरे या विधानाला दूर सारले जाते हे असे होऊ नये. समानता स्वीकारण्या व ती सह्य होण्यासाठी आपुलाची वादा आपणाशी मनाशी संवादाची अत्यंतिक गरज आहे.

माझिया मना जरा थांबना पाऊली तुझा माझिया खुणा हा काव्यभाव असो की अचपळ मन माझे नावरे आवरीता हे शब्दांकन असो. मनाची तरलता चंचलता गतिशीलता झरझर मनात साठते. तर मुद्दा आहे अशा चंचल वढाय वढाय मनाशी संवाद वाद कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. मन चंगा तर कठोती मे गंगा. मनाचं स्वास्थ्य धैर्याचं काम करतं. जीवनाच्या नौकेला भल्या बुऱ्या अनुभवांच्या वादळ वाऱ्यातही स्थैर्य जरा विसाऊ या वळणावर सारखे अल्पकालिक का असेना मिळतं. आपलं मन अशांत असेल आजारी असेल तर कोणत्याही बाह्य उपचारांनी शांतता समाधान मिळणं शक्यच नाही. म्हणूनच तर मन चंगा सारखी म्हण अगदी सार्थ वाटते.

मन के हारे हार है, मन के जीते जीत, यासाठी मनाला सतत क्रियाशील ठेवायला हवे, अर्थात मनाशी संवाद साधायलाच हवा, चिंतनाची जोड हवी, सुसंस्काराचे प्राबल्य हवे, थांबला तो संपला, मनाची चिंतनशीलता थांबली, आळस सोकावला की बेचैनी वाढते, म्हणजेच निष्क्रियता वाढते, सर्जन संपते, आणि असे मन घेऊन जगणारे फक्त चालते बोलते शरीर उरते, जे निष्प्राण कलेवरासारखेच असे म्हणणे वावगे वाटत नाही. आपले काम निष्ठेने करणे, मनाची साद ऐकून सावधतेने काळाची पावले ओळखणे व कर्तव्य तत्परतेने वागणे हाच जीवनातील राम आहे. यासाठीच मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी करत राहणे जीवन जगण्याची कला आहे. कर्मात मन लागण्यासाठी कार्य मनात असावे लागते. म्हणजेच काय तर काम यंत्रवत शरीराने करणे बिगारच भरण्यासारखे आहे. वर्क इज वर्शिप, मनापासून काम हीच ईश्वर पूजा. त्यासाठी मनाशी संवाद एक सच्चा साधकाची साधना आहे, हे मर्म समजण्याची गरज आहे. पण अशी साधना, असे साधक विरळच दिसतात. चित्र काय तर मनाला झापडबंदपणाच्या प्रदूषणाची ग्रहण लागलेले आहे. उदाहरण द्यायचे तर अंधश्रद्धेचे प्रदूषण, अविवेकाचे, घातक रूढींचे ढोल बडवत त्या पुन्हा पुनर्जीवित करत स्वतःचे प्रस्त वाढवण्याचे, अशा अनेक प्रदूषकांच्या विळख्याने मनस्वास्थ्य अस्थिर झालेले आहे. त्यामुळे तर्कबुद्धीची, विवेकाची फारकत होऊन केल्या जाणाऱ्या वेड्यागत वर्तनालाच खरं मानण्यात गैर वाटेनासे होते. त्यामुळे खऱ्या पथप्रदर्शकांचे बोल खरे वाटत नाहीत. बुद्धी गहाण ठेवून वागताना मनाशी सुसंवाद हरवून जातो. सत्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची पडतं. सत्याचा विजय निश्चित असला तरी फार उशीर झालेला असतो. मनाचे सुद्धा अनेक ऋतू असतात असं म्हणणं चमत्कारिक वाटू शकतं, परंतु हे खरे आहे. मूड बदलतात ना हो. तर हे ऋतू सोबतीला असले तरी ऋतुमर्म कळणे व त्यानुसार सजगतेने वळणे सहजी शक्य होत नाही. सावध ऐका मनाच्या हाका हे विधान

बोलणे सोपे व शुद्ध लेखन, सुवाच्य अक्षरात लिहिणे वगैरे सब ठीक है, लेकिन ओळखू कशा मना तुझा भावना, तुझे ऋतू इथे पाऊलडले असेच होऊन जाते. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. मनाची प्रसन्नता शब्दातीत आहे, ती अनुभूती आहे. आपला एकटेपणा दूर करणारा सखा प्रसन्न असे मनच असते. एकटेन वाटे मज सोबतीला मन सखा, हे वळले तर सुखाच्या संकल्पनाच बदलतील. समाधान, संतोष ही फार मोठी संपदा आहे. मनाला ओळखा, पारखा, त्याच्यासारखा मित्र दुसरा नाही. मनातले व्यक्त करण्याची नभोवाणीची ही संधी म्हणजे भक्तिपंथच म्हणायला हवा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, अर्थात मनाला प्रगल्भ बनवण्याची पायवाटच. चिंता करतो विश्वाची या भावनेने तत्परता. कळणे वळणे याचे भान ठेवून जागणारा जगणारा उपासक होण्याचेच कार्य होय. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा मानवधर्म आहे. वृक्षवल्ली, आम्हा सोयरे, वनचरे यासाठीही हाच धर्म, आणि यासाठी शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीराला श्रमाने झिजवावे, मनाला स्वस्थ ठेवावे, धरणीच्या कुशीत सुखे निजवावे या तनुला, परंतु मन मात्र जागेच ठेवावे. अनेक प्रसंगी मन विचारत, हे असच का नि ते तसच का, तेव्हा एकतर अशा प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जातं, पलायनवादी वृत्ती उफाळते, किंवा थातूर मातूर उत्तरांनी जखम डोक्याला नि पट्टी पायाला पूर्णविरामाचे नाल ठोकली जाते, विचार शक्तीला खीळ बसते. असे नाही करता आले तर अपौरुषेय, अमानवीय वगैरे ठेवणीतले शब्द किंवा वर आकाशाकडे निर्देश करून त्याची लीला अपरंपार अशा वाक्यांचा प्रहार. परंतु बुद्धिनिष्ठांना हे जेव्हा पटतच नाही आणि आपले मन आपली बुद्धी गहाण ठेवण्यापासून जे वाचवू शकतात ते बंडखोर ठरतात, कारण ते मनाच्या सच्चा हाका ऐकतात. समतेचे पुरस्कर्ते, लोकहितवादी, समाज धुरीणांचे विचार समाजाला विषमतेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्यासाठी मार्गदर्शक. परंतु असे विचार, हितोपदेश जाणून बुजून दुर्लक्षित करत, मनाचा सत्याकडे झुकणारा कल न मानता वर्तन म्हणजे शेख चिल्लीच्या झेरॉक्स नाही का? संतांनी कळवळून म्हटले आहे, बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. या कळवळ्याचे मोल जाणून मनाला तर्कनिष्ठ बनवून स्वहितासोबतच लोककल्याणही साधता येते. त्यासाठीच तर मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी या सातत्य असले पाहिजे.

मध्यंतरी फार सुरेख निरूपण ऐकण्याचा योग आला. निरूपणकारांनी सुख आणि सौख्य यातील उकल फार सुंदर सांगितली. बाह्य उपचारांनी अल्पकालिक आनंद म्हणजे सुख, परंतु जे उपचार अंतर्यामी तरल अनुभूतीचा आनंद देतात ते सौख्य. हे सौख्यच जीवीचे जीवन असते जे सकारात्मकतेची ऊर्जा देते. अशा सौख्याच्या देवाणघेवाणीसाठी मन केले ग्वाही आणि नंतरच शक्य होईल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने नंतरचा काव्यभाव घेता घेता घेणाऱ्याचे हात व्हावे घेणाऱ्याचे हात घ्यावे. अर्थात आपणासारखे करीन सकळाशी सौख्यानुभूतीच्या घागरी रित्या करण्यात कद्रुपणा करणार नाही हाच मनाचा मोठेपणा. असले मनाचे मोठेपण ललामभूतच आहे नाही का. नादातूनी

मर्यादा निर्मिती अगदी तसंच विचारांना चालना देण्याचं ठरवलं की इतकं सुचत जातं की काय लिहू नी किती लिहू असं होऊन जातं. आता हेच बघा ना, तिच्या मनातले किंवा सहज सुचलं म्हणून सारख्या सदरांसाठी लिहिताना माझं अगदी असंच होतंय. हातातली झरणी शब्द स्त्रवण्यासाठी जणू उतावी असल्यागत. मनाचे वारू तारू मध्ये सैरभैर, तर कधी स्थितप्रज्ञासारखे स्थिर, स्वतःशी संवाद करण्यात गुंग, असे लेखन करताना सहजच मनात येतं, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, सारे रोजचेच तरीही नवा सुवास सुवास. मनातील मळब दूर होऊन नवविचारांचा प्रकाश दिसू लागतो तेव्हा विसंवाद दूर होऊन अनेक उदाहरणांची मालिका नव्या रूपाने समोर ठाकते. गाणी जुनीच परंतु नव्याने विचार प्रवृत्त करतात.

मनातले बोल लोक कल्याणासाठी प्रकट व्हावेत, परंतु असे होताना दिसत नाही. वर्तमानाचा विचार करता घडणाऱ्या घटनांनी हादरायला होतो. भयावह लूट, लैंगिक आर्थिक शोषणांनी जीवन उद्ध्वस्त होत आहेत. मानसिक कोंडीने जीवन नकोसे करण्यापर्यंत दहशत निर्माण होते. व्यसन, भूकबळी, भूलथापांना पडलेले बळी, विषमता, आहेरे आणि नाहिरेची प्रचंड दरी, त्यामुळे थोतांडाच्या मागे लागणे, दांभिकता, या सगळ्यांमुळे भय इथले संपत नाही. संतापाचा उद्रेक होतो, तरी बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसेच होत जाते. अशा दलदलीत फसलेले तशाच कृत्यांचे वाहक बनतात. अशांचा पोतराज कधी बनला त्यांची त्यांनाही कळत नाही. कृष्णविवरात खोल खोल काळा मिट्ट अंधार, आर्तता विरून जाते, भय मात्र कायमच राहते. या भयाची गडद छाया दूर सारण्याचा मार्ग मनाला ओळखा. तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा भुललाशी, हे खरे आहे. मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तेरे पास में, ना मंदिर में, ना मस्जिद में, ना काबे कैलाश में. खऱ्या संतांच्या विवेक वचनांचा तौलनिक विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी. अंतर्मनाच्या सावध करणाऱ्या हाका ऐकल्या पाहिजेत. मनाला विकलांग करू नका. आत्मसंयम व समाज हितैषी विचारांना समाजाभिमुख बनवण्याचा निर्धार, समानता, सन्मान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकसंगत न्याय यासाठी कटिबद्ध. उत्तमोत्तमाला प्रवाही करणे, मला काय घेणे देणे या विचारांनी झापडबंद होऊन मैं और मेरी दुनिया असे वर्तन मानवतेला कलंकच. यासाठी अर्थात या कलंकापासून वाचण्यासाठी मनाचा मनाशी संवाद श्वासा इतकाच आवश्यक आहे. तोरा मन दर्पण कहलाये असे असले तरी असेही आहे की चेहरा मोहरा याचा कुणी कधी पाहिला नाही. धनी अस्तित्वाचा तरीही याच्या विण दुसरा नाही. मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ, या तेजासाठी, या ऊर्जेसाठीच करावा अट्टाहास, अर्थात मनाचा मनाशी संवाद व्हावा. संवाद ही एक चिकित्साच आहे, थेरपी आहे. दासबोधाचा दाखला बघा. मन चिंती ते वैरी न चिंती, आपुलीच सावली भिववती हृदया, आपुलेच पदरव अनामिक भीतीचे भूत, या सर्वांची उपज कुठे तर मनातच होते. म्हणून हा दाखला. तिच्या मनातले हे सदर इतके व्यापकतेकडे नेणारे की विचारांचे वारू लगाम लावण्यापलीकडे. परंतु कुठे थांबायचे हे जसे जीवनात महत्वाचे तसेच लेखनातही महत्वाचे आहे. ते कळणे व तसे वळणे, समजले की जीवन याला कळले हो सहजच म्हणावेसे वाटावे. तद्वतच शब्दांकनही थांबवता आले

खरंच मनातल्या भावभावनांचे लेखन प्रकटीकरण मनभावन होण्याची आशा पल्लवित होऊ शकेल नाही का? वाद नको, संवाद हवा, विसंवाद नकोच नको. म्हणतात ना, मन उजियारा जब जब फैले जग उजियारा होय. या तमसोमा ज्योतिर्गमयच्या मार्गक्रमणासाठी सुसंवादी पथिक होऊया. मनाची ये गुंती गुंफियला शेला, तिच्या म्हणजेच माझ्या मनातल्या शब्दांची कशिदाकारी सकळाशी आवडावी. या संवादी सुपंथाची यात्रिक मी नेहमीच संवाद साधण्यास आतुरलेली असेन. माझी लढीवाळ आशा पल्लवित होईलच या खात्रीसह मनाचा मनांना सुसंवादी नमस्कार.

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत सुरेखा देवघरे यांचं मनोगत आपण आताच ऐकलं. मैत्रिणींनो, उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे छान छान थंडगार पदार्थ बनवून आपण खातो. थंडगार पेय काहीतरी वेगळी चव, लवकर झटपट बनणारं असं काय बनवावं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतो. थोडं पौष्टिकही हवं आणि घरातील मंडळींना आवडायलाही हवं. अशावेळी आपण नेहमीच ऍपल बनाना स्मूदी बनवू शकतो. आता बनाना काजू स्मूदी कशी बनवायची याची रेसिपी मी सांगते. लागणारं साहित्य आहे 10-12 काजू, अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीला विलायची, 2 चमचे मध, 2 केळी, 1 चमचा चिया सीड्स. हे झालं साहित्य. आता हे बनवायचं कसं? चिया सीड्स पाण्यात साधारण 1 तास भिजत ठेवायची. काजू कढईत हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे. इकडे मिक्सरमध्ये दही, पाणी, केळ्याचे तुकडे आणि मध हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. ग्लासमध्ये हे मिश्रण टाकल्यावर त्यामध्ये चिया सीड्स आणि काजूचे बारीक तुकडे करून टाकायचे. छान मिक्स करून या बनाना काजू स्मूदीचा आस्वाद घ्यायचा. झाली ना झटपट तयार? मैत्रिणींनो, तुम्ही हे नक्की करून बघा. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा आणि स्वतःची नक्की काळजी घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दरानं वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दरानं तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दरानं वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरात आज ईद अल अदा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अदा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. यानिमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती, आनंद आणि सद्भावना घेऊन येवो अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईदनिमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत हो, सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त हो अशी शुभकामना व्यक्त केली आहे. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आली असून ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील तसंच

त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा

0: त्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती, त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं. सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि डी के शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील, असंही ते म्हणाले. आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे. पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.25% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत, तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून माल वाहतूक सुरळीत सुरू होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या, मात्र अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यांगी यांनी केलं. कुवेतवर होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला कुवेतच्या सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. नागरिकांना सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही लष्करानं दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ऍपवर केले जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, डीडी न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मालिनी पर फिल्माया गया है. श्रोताओं, आपने क्या इस गांव को देखा है? क्या ये गांव जिसका जिक्र हो रहा है वो सचमुच है हमारे देश में? अगर आप गए हैं या फिर अगर है तो आप हमें जरूर बताएं. और हमने आपसे पूछा था कि क्या आपको ऐसी जगहों पर फोटोग्राफी करना अच्छा लगता है, तो ये भी आप हमें बता सकते हैं. लेकिन फोटोग्राफी में बहुत सारी सावधानियां भी होनी चाहिए. और एक श्रोता ने लिखा है, आज की इबारत में ऊंचे ऊंचे पहाड़ों पर बर्फीली चादरों में सिमटी बर्फ की चादरें और हसीन वादियों पर फिल्माए गए गीतों को सुनकर इस तपती हुई गर्मी में मन को ठंडक पहुंचेगी. बर्फीले पहाड़ों में छिपी प्राकृतिक सुंदरता निश्चित रूप से मन को गहरा सुकून और शांति देती है. श्वेत बर्फ, साफ नीले आसमान और पहाड़ों के ऊपर से बहते झरनों का दृश्य और ठंडी हवाओं का

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशात अन्नसाठ्याची कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधली भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी या सणाची सुरुवात केली. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साह

0: साजरा केला. सोलापूर शहरातही बकरी ईदचा सण उत्साहात साजरा झाला. सोलापूर शहरातल्या शाही आलमगीर ईदगाह, अहले हदीस आलमगीर, जुना आदिलशाही तसंच असार मैदान ईदगाह या पाचही प्रमुख ठिकाणी आज सकाळी ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या पठणात सहभागी झाले होते. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगतीसंदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनकी हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं. राज्यातल्या 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारताने आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दराने वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दराने तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दराने वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाजसुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेत आज सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय महिला आयोगाने भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत शिफारशी करणारा सविस्तर अहवाल गृहमंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय

0: न्यायालयाला सादर केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. ताज्या कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क दृढ झाले असले तरी कायद्याबाबत जागरुकता आणि पीडितांपर्यंत न्यायाची पोहोच सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या अहवालात विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यांसारखे मुद्दे हाताळले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो 5 या महत्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 34 किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून ती या क्षेत्रातली सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठरली आहे. या समाविष्ट होणाऱ्या मेट्रो 5A विस्तार आता ठाणे, भिवंडी, उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. या विस्तारानंतर मेट्रो 5 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 18,130 कोटी इतका झाला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रो 5 ठाणे ते धामणकर नाका हा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूने जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मेपर्यंत पूर्ण कराव्यात अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. शांततापूर्ण आंदोलनानंतरही सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही असा आरोप त्यांनी केला. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिटअंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने मैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंताचा अवैध वापर करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: गरीबों और जरूरतमंदों को दान या जकात देना इस त्योहार का एक अनिवार्य हिस्सा माना जाता है.
2: तो सारे हम सखियों को, श्रोताओं को ईद की बहुत सारी बधाइयां और शुभकामनाएं.
1: जी,

हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन गेली 9 दशकं अवघ्या भारताच्या मनावर अधिराज्य गाजवणारे 2 शब्द म्हणजे हे आकाशवाणी आहे. होय मित्रांनो, काळ बदलला, माध्यम बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण आकाशवाणीच्या आवाजाची जादू आणि तिची विश्वासार्हता आजही तशीच अढळ आहे. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नामांतरण ऑल इंडिया रेडिओ असं झालं. त्या काळापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या रेडिओ नेटवर्क पैकी एक बनला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा असो, फाळणीचे अश्रू असो किंवा सीमेवरील युद्धाचे प्रसंग, प्रत्येक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार हे ऑल इंडिया रेडिओचं केंद्र राहिलेलं आहे. जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा याच मायक्रोफोनवरून देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला धीर दिला आणि देशवासियांना एकत्र आणलं. ऑल इंडिया रेडिओची खरी ताकद कशात असेल तर ती तिच्या वैविध्यात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज देणारे, शेतीची नवी तंत्रज्ञान सांगणारे अनेक कार्यक्रम, आमची माती आमची माणसं म्हणत शेतकऱ्यांच्या जगण्याला ऑल इंडिया रेडिओने आधार दिला आहे. तर दुसरीकडे घरच्यांपासून शेकडो मैल दूर असलेल्या जवानाला जेव्हा रेडिओवर त्याचं आवडतं गाणं ऐकायला मिळायचं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर येणारं हसू हीच आकाशवाणीची खरी कमाई आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीताचा वारसा घराघरात पोहोचवण्याचं फार मोठं श्रेय ऑल इंडिया रेडिओला जातं. पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून ते आजच्या नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत प्रत्येकाला आकाशवाणीने व्यासपीठ दिलाय. हवा महल मधील ती नाटकं ऐकायला अख्खं कुटुंब रेडिओ भोवती जमायचं. तो काळ रेडिओ ऐकण्याचा नव्हता तर रेडिओ जगण्याचा होता. आणि हो, आपल्या युववाणीला आपण कसं विसरू शकतो? तरुणाईच्या उमेदीला, त्याच्या कलेला आणि विचारांना हक्काचं आकाश देण्याचं काम युववाणीने पिढ्यान पिढ्या केलं आहे. आजच्या गजबजलेल्या डिजिटल युगात जिथे सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुसाट आहे, तिथे आजही ऑल

इंडिया रेडिओच्या म्हणजेच आपल्या आकाशवाणीच्या बातम्यांवर लोकांचा डोळे मिटून विश्वास असतो. बातम्या वाचतात हा धीर गंभीर आवाज ऐकल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. माध्यम खूप आली आहेत आणि गेली सुद्धा, पण वादळातही पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या वटवृक्षासारखी आकाशवाणी आजही ताठ मानेने उभी आहे. मित्रांनो, 90 वर्ष पूर्ण झाली तरीही ऑल इंडिया रेडिओ अजूनही तरुण आणि आधुनिक झालेली आहे. आज आकाशवाणी थेट FM, न्यूज ऑन एअर ऍप आणि डिजिटल पॉडकास्ट पर्यंत पोहोचली आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आता आपण आपल्या मातृभाषेतील आकाशवाणी केंद्र ऐकू शकतो. काय जरी बदलला तरी श्रोते आणि आकाशवाणी यांचं नातं आजही तितकंच रेशमी आणि घट्ट आहे. मित्रांनो, 9 दशकांचा हा प्रवास म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा विकास नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या सुख दुःखाचा, त्यांच्या आशा आकांक्षाचा हा एक सुरेल प्रवास आहे. पिढ्या बदलल्या तरी या आवाजाची जादू कायमच राहणार आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रम वेद विश्वाचा आपला मित्र समर बोबडे याच्या आवाजात ऐकण्याची.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेद विश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेद विश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या वेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान, चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळण्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शन वर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्समुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज उपलब्ध

0: करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकलं वेद विश्वाचा आपला मित्र समर बोबडे ह्याच्या आवाजात. आणि आता आपण ऐकणार आहोत करिअर मंत्र या मालेत डॉक्टर दिनेश पडोळे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या करिअर मंत्र या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आपण विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून जाणून घेत असतो. आजही आपण अशाच एका तज्ज्ञांशी बातचीत करणार आहोत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश पडोळे सर आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश सर यांना या क्षेत्रातील 23 वर्षांचा अनुभव असून सध्या ते GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रोफेसर आणि डीन या पदावर कार्यरत आहेत. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: थँक्यू मॅडम.
2: आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेच विचारायचंय की इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय?
3: नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा आजच्या आधुनिक जगात आणि डिजिटल युगाच्या कणा मानला जातो. आपण रोज वापरत असलेला मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, इंटरनेट ते अगदी अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या सॅटेलाइट पर्यंत सर्व गोष्टी या क्षेत्रावर अवलंबून असतात. यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे म्हणजे हार्डवेअरचे डिझाईन, माहिती आणि डेटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने आणि सुरक्षितपणे कसा पोहोचवता येईल याचा अभ्यास केला जातो. आजच्या जगात तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्यामुळे प्रत्येक नवीन शोधात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे याची व्याप्ती पण अमर्याद आहे. यामध्ये येणारा विद्यार्थी हा 10वीनंतर डिप्लोमाला, 12वीनंतर इंजिनिअरिंगला किंवा एमटेक आणि PhD करून पण येऊ शकतो. त्या कोणत्याही लेवलवर असेल तर तो या इलेक्ट्रॉनिक्समध्ये एंटर करू शकतो.
2: ओके ओके. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?
3: नक्कीच, या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत मॅडम. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्सला प्रामुख्याने टेलिकॉम कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT क्षेत्रात मोठी मागणी आहे. सरकारी क्षेत्राचा विचार केला तर BSNL, इस्रो, DRDO आणि भारतीय रेल्वेमध्ये उत्तम दर्जाच्या नोकऱ्या मिळवता येतील. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी हा असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, संगणक प्रणाली म्हणजे IT, प्रोग्रामिंग याचा समावेश असतो. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासोबतच सॉफ्टवेअर आणि IT क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. ही शाखा विद्यार्थ्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात करिअरची लवचिकता देते आणि त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतात. याशिवाय आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रिकल व्हेकल यामध्ये पण इलेक्ट्रॉनिकचा खूप वापर वाढला, तिथेही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात.
2: अच्छा, म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही सेक्टर्स मध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत विद्यार्थ्यांना.
3: प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट यामध्ये तर असतातच असतात, पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरला दोन्ही क्षेत्रात जाण्याची मुभा असते. जसं की हार्डवेअर मध्ये पण जाऊ शकतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे IT इंडस्ट्रीत मध्ये पण जाऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची मागणी मोठी आहे.
2: या क्षेत्रातील इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अशा काही आहेत का की ज्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे?
3: हो नक्कीच, तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. सध्या 5G टेक्नॉलॉजी, 6G टेक्नॉलॉजी हे कम्युनिकेशन मध्ये, नेटवर्क, इंटरनेट ऑफ थिंग्स जिथे उपक्रम एकमेकाशी इंटरनेटद्वारे जोडले जातात, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स यामध्ये मोठे ट्रेंड्स आहे. याशिवाय VLSI म्हणजे मायक्रोचिप डिझायनिंग, एम्बेडेड सिस्टम यामध्ये पण खूप क्रांती होत आहे. आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स या क्षेत्रांच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीसोबत अत्यंत जवळचा संबंध आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियंते हे केवळ सर्किट आणि कम्युनिकेशन सिस्टम पुरते मर्यादित नाही, तर ते स्मार्ट आणि AI विकसित करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता या नवीन नवीन टेक्नॉलॉजीशी स्वतःला जोडून घेणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांचे नवीन स्किल पण त्यात डेव्हलप होतील आणि ते त्यांना कामातच पडतील.
2: बरोबर बरोबर. येत्या काळामध्ये या क्षेत्रात अशा कुठल्या

0: डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे का?
1: नक्कीच, सरकारची इलेक्ट्रॉनिक्स बद्दल खूप सकारात्मक भूमिका आहे. जसे त्याचे उद्दिष्ट पण खूप व्यापक आहेत, जागतिक पातळीवर एक मोठे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणं, इनोव्हेशन हब बनवणे, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, प्रोडक्ट लिंक इनिशिएटिव्ह स्कीम आणि सेमीकंडक्टर मिशन, इंडिया सेमीकंडक्टर मिशन याच्यासारखे महत्वाचे उपक्रम भारत सरकार राबवत आहे. या योजनांमुळे भारतात मोबाईल उत्पादन, सेमीकंडक्टर चिप, टेलिकम्युनिकेशन उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उत्पन्न याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढत आहे. त्यासोबत संशोधन, स्टार्टअप, कुशल अभियंत्याकरता रोज नवीन संधी उपलब्ध होत आहे. याकरता यातला सर्वात मोठा उपक्रम म्हणजे इंडिया सेमीकंडक्टर चिप. तुम्हाला माहितीच असेल आता भारताने 3 सेमीकंडक्टर फाउंड्रीज आता लॉन्च केलेल्या आहेत. त्यामध्ये याद्वारे भारत मायक्रोचिप मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. त्यामुळे येत्या काळात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची खूप शक्यता आहे. भारत सरकार कोट्यवधी रुपये यामध्ये प्रोत्साहन आणि गुंतवणूक करत आहे. ज्यामुळे थोडक्यात सांगायचं असलं तर सरकारची दृष्टी भारताला फक्त इलेक्ट्रॉनिक्स वापर करता न बनवता डिझाईन, उत्पादन आणि तंत्रज्ञान मध्ये या जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता डेव्हलप करणं हे आपला उद्देश सुरू आहे.
0: अच्छा अच्छा सर, आता आपण बोलता बोलता मेक इन इंडियाचा उल्लेख केला, तर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कडे आल्यानंतर नोकऱ्या तर ते करतातच, पण ज्या वेळेला स्टार्टअप हा विषय येतो तर त्यावेळेला त्यांच्या कॉलेज पिरियड मध्येच त्यांना स्टार्टअप साठी पण ट्रेनिंग मिळतं का?
1: हो, आजकाल मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया या मुळे भारत सरकारनी किंवा आजकाल जो नवीन ट्रेंड आलेला आहे, मुलं आता इंजिनिअरिंग नंतर फक्त नोकऱ्यांकरता न जाता स्वतःचे उद्योग सुरू करणं, स्वतःचे स्टार्टअप सुरू करणं यामध्ये खूप जास्त त्यांच्या ओढ आहे आणि आता सक्सेस पण मिळत आहे. याकरता खूप साऱ्या फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आणि त्याच्याकरता मार्गदर्शन पण अवेलेबल आहे. मला वाटतं यामध्ये आपले युनिकॉर्न खूप सारे तयार होतात आणि यामध्ये मुलं आता नोकऱ्या घेणारे न करून नोकऱ्या देणारे आता बनतात. तर यामध्ये आपले स्टार्टअप पण वाढतात आणि नवीन हे रोजगार यामध्ये डेव्हलप होत आहेत.
0: ओके, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातल्या संधींबद्दल तर आपण बोलूच, पण तत्पूर्वी मला हे विचारायचंय की समजा या क्षेत्राचं शिक्षणच घ्यायचं असेल विद्यार्थ्यांना, तर ते कशा पद्धतीने घेता येईल, काय प्रोसेस आहे त्या सगळ्याची?
1: याकरता आता समजा आपण तिथे दोन वेगवेगळे आहे, तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल पॉलिटेक्निक तर 10वीच्या नंतर आपण पॉलिटेक्निकला जाऊ शकतो, आणि इंजिनिअरिंग करायचं असेल ग्रॅज्युएशन तर आपण 12वीच्या नंतर जाऊ शकतो किंवा पॉलिटेक्निकच्या नंतर डायरेक्ट सेकंडरीला जाऊ शकतो. यामध्ये मुलांनी काय करायचं, सर्वात आधी मुलांनी आपला उद्देश आणि आपला इंटरेस्ट कशात आहे हे सगळं हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या आहे की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सला जायचं असेल किंवा आयटी सेक्टरमध्ये जायचं असेल, तर सर्वात आधी त्यांचे जे प्रोसेस आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे कॅप म्हणून प्रोसेस असते, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, त्यामध्ये डीटीई राबवत असते. त्यामध्ये मुलांना आता 12वीची एक्झाम देणं गरजेचं आहे, समजा आपण ग्रॅज्युएशन लाव करतोय तर त्यानंतर त्यांनी 12वीच्या पर्सेंटेजच्या सोबत आता सीईटीची एक प्रोसेस आहे, सीईटीची एक्झाम असते आणि जेडब्ल्यूची एक्झाम, तर या बेसवर सीईटीचे मार्क आणि जेडब्ल्यूच्या मार्कच्या भरोशावर त्यांची ऍडमिशन असते. तर त्यांनी सीईटी आणि जेडब्ल्यूची एक्झाम चांगली द्यावी, कारण त्याच्या भरोशावर त्याच्या याच्यावरच त्यांची रँकिंग लागेल. रँकिंग लागल्यानंतर एक साधारणतः जून पासून सीईटीची कॅपची प्रोसेस सुरू असते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, त्यात मुलांनी अप्लाय करायचे. अप्लाय केल्यानंतर आपले डॉक्युमेंट रेडी ठेवायचे, जे आपली मार्कशीट, टीसी, समजा कोणी कॅटेगरीचे स्टुडंट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डोमेसाईल सर्टिफिकेट, हे सारी मुलांनी रेडी ठेवायचे असते. आणि कास्ट व्हॅलिडिटी पण, कारण आमचा असा अनुभव आहे की मुलांकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे खूप वेळेवर धावपळ असते, तर मुलांनी ही तयारी, पूर्व तयारी आपण म्हणता येईल ही करून घ्यावी. आपल्याला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे, तिथलं रेप्युटेशन, त्याच्या कट ऑफ काय, हे एकदा बघून घ्यावं त्यांनी, म्हणजे आपली एक प्रायोरिटी लिस्ट तयार होईल की मला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे ही, नाही तर मग दुसरं की तिसरं, आपली प्रायोरिटी लिस्ट तयार होईल. आणि यानंतर या मुलांनी मग मेरिट लिस्ट लागेल, मेरिट लिस्ट नंतर कॉलेजचे ऑप्शन द्यायचे असतात आणि त्या थ्रू मग कॉलेज अलॉट होतात. कॉलेज अलॉट झाल्यानंतर तिथे ऍडमिशन घ्यायची असते. तर मुलांनी समजा आपली पूर्व तयारी केली डॉक्युमेंटेशनची आणि आपल्या प्रायोरिटीची, तर मला वाटतं यामध्ये मुलं चांगले करू शकतील. बट आपल्याला जे हवं असलेलं कॉलेज नाही मिळालं तर प्लॅन बी, प्लॅन सी मुलांनी तयार ठेवावं, म्हणजे ड्रॉप न घेता आपण या कॉलेजला नाही तर दुसऱ्या कॉलेजला आपण जाऊ, तर आपल्या आपल्या पर्सेंटेजनुसार, आपल्या फायनान्शियल रिक्वायरमेंटनुसार आणि आपल्या स्कोपनुसार कॉलेजची त्यांनी प्रायोरिटी लिस्ट तयार ठेवावी आणि मार्क पण चांगले मिळाले तर चांगल्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकाल.
0: अच्छा, कुठल्याही क्षेत्रात ज्या वेळेला आपल्याला करिअर करायचं असतं तर काही बेसिक स्किल सेट्स असतात, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा ओव्हरऑलच इंजिनिअरिंग परसिव्ह करणाऱ्या विद्यार्थ्यांचं असं काही स्पेसिफिक स्किल सेट आहे का?
1: हो, इंजिनियर

0: की आपल्या डोक्यात येतं की त्याला त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग असायला पाहिजे आणि अनालिसिस पॉवर पाहिजे. ह्या दोन गोष्टी त्याच्याकडे पाहिजेच पाहिजे आणि सपोर्टिव्ह टू त्याचे एक नॉलेज. तर इंजिनिअरिंग मध्ये आम्ही ते शिकवत असतो की त्या मुलांनी एखाद्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याला त्या प्रॉब्लेमला समजण्याचा दृष्टिकोन, ही कॅपेबिलिटी त्याच्याकडे डेव्हलप व्हायला पाहिजे. तर याच्याकरता ज्यांच्याकडे क्रिएटिव्ह पॉवर आहे, थोडं अनालिटिकल पॉवर आहे, त्या मुलांनी इंजिनिअरिंगला बिलकुल जायला पाहिजे. सोबत सोबत त्याच्या मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचं नॉलेज याची गरज चांगलं नाही, पण ऍटलिस्ट त्याची आवड कमीत कमी पाहिजे. तर त्यामध्ये तो मुलगा इंजिनिअरला मला वाटतं खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. आणि इंजिनिअरिंग मध्ये जे शिकवतात त्यामध्ये त्याची स्किल, अनालिटिक पॉवर, कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे त्याची डेव्हलप होतच होतं. कारण आज हे विषय जे शिकणार आहेत, भविष्यात यातले 10% 20% 30% विषय नाहीशी होणार, पण जी त्याच्यात कॅपेबिलिटी ऑफ लर्निंग ऑफ न्यू थिंग, नवीन गोष्ट शिकण्याची जी प्रोसेस जी तयार होऊन येणार, हे त्याच्याकरता लाईफ लॉंग नेहमी करता त्याच्या लक्षात.
1: बरोबर. आपण आता बोलता असं नोकरी संदर्भात बोलत होतो, तर तुम्ही एक म्हणालात की आजकाल विद्यार्थी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याकडे जास्त त्यांचा कल आहे. पण आपण जेव्हा ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टमचा म्हणू किंवा एक असा विचार करतो की पेरेंट्सचं माइंडसेट की शिक्षण घ्या, इंजिनिअरिंग कर, चांगली पॅकेजची नोकरी घे आणि सेटल हो, पण तुम्हाला असा काही अनुभव आहे का की विद्यार्थी ज्या वेळेला नोकरीच्या ऐवजी स्टार्टअप कडे वळले त्यावेळेला पेरेंट्सनी असा काही वेगळा स्टँड घेतला?
0: नक्कीच, खूप अनुभव आहे या साऱ्या गोष्टीत. याला आम्ही फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप म्हणतो. जसं आपलं कल्चर आजच्या घडीला असं आहे की कोणतेही पॅरेंट विचार करतो की तो मुलगा, माझा मुलगा आता इंजिनियर झाल्यानंतर तो नोकरी करेल आणि जॉब मध्ये जाईल. पण समजा मुलांनी वेगळा विचार केला की मला स्टार्टअप करायचं आहे, तर पॅरेंट हा विचार करतात की त्याला तो कधी सक्सेस होईल आणि कधी तो त्या गोष्टीत जाईल. याला फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप मध्ये किंवा फर्स्ट जनरेशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप मध्ये याला मुलांना फॅमिली प्रेशर आणि फॅमिली रेजिस्टन्स खूप जास्त असतं. पण आजकाल काही पॅरेंट, मला वाटतं पॅरेंटलाही असं आहे की मुलांना ऍटलिस्ट 3 ते 4 वर्ष त्यांना द्यावं. समजा तो सक्सेस झाला त्या गोष्टीत तर ठीक आहे, अदरवाइज तो त्याला जॉब मध्ये, तर आपण त्याला एवढे वर्ष त्याला ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही त्याला सपोर्ट केलं, आणखी 3-4 वर्ष त्याला द्या. समजा तो सक्सेस झाला तर एखाद वेळी त्याच्याकडेच 10 ते 12 ग्रॅज्युएट किंवा जॉब तो लोकांना देऊ शकतो आणि खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. तर हा मला पॅरेंटला एक म्हणणं आहे. आणि आजकाल खूप साऱ्या सिस्टम याच्याकरता काम करतात आहे, कॉलेजेस याकरता देतात आहे आणि मेंटर्स पण अव्हेलेबल आहेत यासारखे, आणि सक्सेस स्टोरी आहेत यावेळी. तर मला वाटते पॅरेंटनी याची दखल घेतली तर छान होईल.
1: एखादं उदाहरण देऊ शकलात सक्सेस स्टोरी पैकी? तर
0: मी नाव कोणाचे घेणं ठीक राहणार नाही, पण आमच्या कॉलेजला असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या पॅरेंटनी खूप त्यांना अपोज केलं होतं की त्यांना सांगितलं की तू बेटर आहे की तू जॉबला जा. पण त्या मुलाची जीव होती की मला माझ्या स्वतः स्टार्टअप सुरू केलं होतं. त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये पण खूप सारे छान विनर, प्राईज विनर होते ते. त्यानंतर त्यांनी स्वतः स्टार्टअप सुरू केलं. आता मी परवा जेव्हा त्याच्याशी बोललो तर त्याला इंजिनिअरिंग व्हायला 4 वर्ष झाले. आज सुरुवातीला त्याचं स्टार्टअप खूप छोटं होतं, म्हणजे तो फक्त 3 लोक काम करायचे, ते मित्र होते. आजच्या घडीला त्याच्याकडे 22 लोक वर्किंग आहेत. तर मला वाटते याच्यापेक्षा सक्सेस स्टोरी आणि 4 वर्ष त्याचे स्टार्टअप आहेत. तर मला वाटते नवीन विजन आहे, नवीन एनर्जी आहे मुलांची, आपण त्यांना सपोर्ट केलं तर मला वाटतं खूप चांगलं करतील ते.
1: अगदीच. जाता जाता आमच्या युवा मित्रांना आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याल?
0: माझ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा सल्ला असेल की इंजिनिअरिंग करताना फक्त मार्क्स मिळवण्यापुरते मर्यादित राहू नका. प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर द्या. कॉलेजमध्ये असताना छोटे छोटे प्रोजेक्ट स्वतः हाताळणे सुरू करा. इलेक्ट्रॉनिक्स सोबत आजकाल प्रोग्रामिंगची लँग्वेजेस यांनाही खूप फायद्याचे ठरते. क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि IoT हे नवीन नवीन दालनं त्यांनी एक्सप्लोर करायला पाहिजे. इंडस्ट्रीला काय हवे हे ओळखून इंटर्नशिप नक्की करा. तुमची आवड आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला या क्षेत्रात नक्कीच यशा शिखरावर नेऊन ठेवेल.
1: नक्कीच नक्कीच. सर आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्या युवा विद्यार्थ्यांना केलं, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण ऐकली आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने डॉक्टर दिनेश पडोळे यांची करिअर मंत्र या मालेत घेतलेली मुलाखत. आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते

श्रोते हो, आता तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना. सध्या राज्यात आणि देशभरात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येत आहेत. यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी शरीरात पुरेसे पाणी ठेवण्याची काळजी घ्यायची आहे. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेय प्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, लेट्यूस अशा जास्त पाण्याचे प्रमाण असलेल्या भाज्या आणि फळं खा. शरीर झाकून ठेवा. सैल व हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. आपत्कालीन मदत. जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले तर तात्काळ 112 कॉल करा. सूचना संपली. सायंकाळचे 7 वाजत आहेत. थोड्याच वेळात

0: प्रादेशिक बातम्या लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार.
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे, त्यानुसार ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुती अंतर्गत तणाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपाबद्दल विचारलं असता महायुती एकसंध असून आपण महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे असं शिंदे म्हणाले.
1: आम्ही एकच सांगतो की महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करतोय. एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे. पचनी पडत नाही त्यांच्या. म्हणून हे अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही.
0: महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली. मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं ते म्हणाले.
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया. उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभर

माध्यमातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. मासळी साठा संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित तसंच वित्त रक्षणाच्या उद्देशानं राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागानं आदेश जारी केला असून येत्या 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक तसंच यंत्रचालित मासेमारी नौकांना सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारी करायला बंदी घातली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौकांवर सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव नौका मालक तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आस कुलियते बशीर बद्र अहमद आहत आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली. मिरतमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरु केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्री पदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यात 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे. तसंच प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या मालामध्ये फरसाण तूप नूडल्स ताडी शरबत यांचा समावेश आहे. तर अटक केलेल्या आरोपींकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यात कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं येत्या 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू केलं आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगण तमिळनाडू झारखंड बिहार उत्तर प्रदेश राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 छत्रपती संभाजीनगर ते कोरोडी या मार्गांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज दरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मे पर्यंत पूर्ण कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. हवामान गेल्या 24

0: तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 46.6° सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151429 आणि 45151430. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
4: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
3: वाह.
4: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
3: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान, याविषयी एक विशेष रूपक, लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
3: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
4: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोध

0: असताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
1: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: चला उलगडू आज ही विस्मय गाथा.
4: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, उन्हाळा म्हटला की सुट्ट्या, कैरीचं पन्ह, गारेगार सरबत आणि रसाळ आंबे आठवतात. पण सोबतीला येतो तो अंगाची लाही लाही करणारा उकाडा, डिहायड्रेशन आणि थकवा. गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांनाच प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस मध्य आणि ईशान्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. मध्य प्रदेश आणि विदर्भासाठी अतितीव्र उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. उष्णतेची तीव्र लाट येण्याची कारणं नेमकी काय आहेत आणि देशात ही परिस्थिती कधीपर्यंत राहील याविषयी मार्गदर्शन करत आहेत मुंबई हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉ सुषमा नायर आणि भारतीय हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे माजी उपमहासंचालक सुनील कांबळे.
1: विदर्भात गेल्या 17 दिवसापासून अतितीव्र उष्णतेची लाट कायम असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले जात आहे. नागपूरमध्ये सलग 10 दिवस कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. आजही चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटाचे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आणखी 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यापासून या परिस्थितीत काहीशी सुधारण होण्याची शक्यता असून विदर्भातील विविध भागांमध्ये मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांमध्ये आज उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना, पावसाची हलकी सरी आणि विजांच्या कडकडाटासह शक्यता वर्तवण्यात आला आहे.
2: सध्या ज्या उष्णतेच्या लाटा येतात त्या डिक्लेअर करण्यासाठी कमीत कमी 40 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये असतं, तर 40 पेक्षा जास्त टेम्परेचर किती दिवस राहण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे हवामान खातं त्या त्या डिस्ट्रिक्ट वाईज उष्णतेच्या लाटेची घोषणा करते. आणि हे पण दिलं जातं की हे किती दिवस ही लाट चालेल आणि ही लाटांना आपल्याला काय काळजी घ्यायला हवेत आणि हे कशामुळे येतात आणि त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी काय काय करायला हवं ही सगळी उपयुक्त माहिती हवामान खाते वेळोवेळी ही सर्व पब्लिक साठी माहिती देत असत. आपण बघितलं की लास्ट 10-12 वर्षापासून आपण ऐकत असू की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे पृथ्वीचं जे सामान्य तापमान आहे ते 1.5 to 2 degree अधिक वाढ झालेला आहे. तर त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे टेम्परेचर वाढीचे जे प्रकार दिसतात, तर ह्या ज्या हीट वेव्हच्या ज्या लाटा आहेत, पहिल्या 1 किंवा 2 यायच्या, तर आता त्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. आता 3-4 लाटा प्रत्येक सीझन मध्ये एप्रिल आणि मे मध्ये ह्या हीट वेव्हच्या लाटा येतात. म्हणजे टेम्परेचर साधारण 40 डिग्री पेक्षा जास्त वाढलं जातं आणि मग तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. त्याचप्रमाणे आपण जर मुंबईला जर बघितलं तर मुंबई एक कोस्टल प्लेस असल्यामुळे ज्यावेळेस इथे 37 डिग्री पेक्षा जास्त जर तापमान असेल तर इथे मुंबईमध्ये किंवा कोस्टल रिजनला हीट वेव्ह डिक्लेअर करतात. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान असेल तर तिथे

0: हीट वेव डिक्लेअर केलं जातं आणि ह्या हीट वेवच्या लाटा येण्याचं मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आपली अर्थचं टेम्परेचर मागच्या 150 वर्षामध्ये 1.5 डिग्री सेंटीग्रेडनी वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेच्या लाटाचा प्रभाव जास्त आढळून येत आहे. तर राज्यात हीट वेव करण्यासाठी आपल्याला बघावं लागतं की कुठला प्रदेश हा प्लेन प्रदेश आहे, म्हणजे महाराष्ट्र आहे, मध्य महाराष्ट्र आहे आणि विदर्भ आहे. तिथं जर 40 डिग्रीपेक्षा तापमान जास्त राहणार असेल येणाऱ्या 3-4 दिवसासाठी, तर ही हवामान खात्याला पूर्व सूचना त्याची मिळते. हवामान खातं कंटिन्युअसली मॉनिटरिंग करत असतं आणि विंड पॅटर्न प्रमाणे आपल्याला लक्षात येतं की विदर्भामध्ये पुढच्या 4-5 दिवसामध्ये तापमान हे 40 डिग्रीपेक्षा जास्त राहणार आहे, किंवा कोकणामध्ये तापमान हे 37 डिग्रीपेक्षा जास्त राहणार आहे. तर त्याप्रमाणे त्या त्या एरियासाठी हीट वेव अलर्ट दिला जातो आणि हे हीट वेव अलर्ट येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट, म्हणजे समजा 40 पेक्षा 2-3 डिग्री टेम्परेचर वाढणार असेल तर आपण येलो अलर्ट देतो, 5 डिग्रीनी वाढणार असेल तर ऑरेंज अलर्ट देतो, आणि खूपच 5 डिग्रीपेक्षा जास्त नॉर्मल टेम्परेचर वाढणार आहे तर आपण रेड अलर्ट देतो. आणि हे अलर्ट दिल्यानंतर आपल्याला सर्व पूर्व सूचना मिळाल्यानंतर आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. स्पेशली प्रिकॉशनसाठी आम्ही सजेस्ट करतो की 11 ते 4 दरम्यान आपण ज्या दिवशी हीट वेव डिक्लेअर केलेले आहे कमीत कमी त्या दिवशी तुम्ही बाहेर जाणं टाळावं. जर अगदीच ते टाळता येत नसेल तर भरपूर प्रिकॉशन घ्यायला हवेत, लूज सुती कपडे घालायला हवेत, पाणी प्यायला हवं, शाळेचे टायमिंग बदलायला हवेत आणि आपल्या वयानुसार आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. ग्लोबल वॉर्मिंग होण्यासाठी त्याला जबाबदार आपणच आहोत, कारण आपण जी काही काळजी घ्यायला हवी होती, जे म्हणजे जागतिक तापमान कंट्रोल करण्यासाठी जी काही काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही, पण आता आपण सुरुवात केलेली आहे. आपण आता इलेक्ट्रिकल व्हेकल आणले, एलईडी लॅम्प्स आणलेले आहेत, पेट्रोलच्या ऐवजी आपण सीएनजी वापरतोय, तर ह्यामुळे भरपूर प्रमाणात टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ऑलरेडी 1.5 डिग्रीनी तर ऑलरेडी वाढलेला आहे, त्याच्या पुढे वाढू नये म्हणून आपण भरपूर प्रयत्न करत आहोत. आणि आत्ताच जर फक्त 1.5 डिग्रीनी वाढल्यानंतर आपल्याला आपण बघतो की किती त्रास झाले, वेदर पॅटर्न चेंज होत आहेत, थंडर स्टॉर्म ऍक्टिव्हिटीज होत आहेत, रेन पॅटर्न चेंज होत आहेत, सीझनल पॅटर्न चेंज होत आहेत, हीट वेव्हचे जे नंबर ऑफ डेज वाढत आहेत. सध्या 1.5 डिग्री टेम्परेचर वाढायमुळे आपल्याला जाणवतं, आणि जर असंच जर वाढत गेलं तर आपल्याला जास्त हीट वेव्हच्या घटना आपल्याला सोसाव्या लागतात. एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला अशा हीट वेव्हच्या घटना जास्तीत जास्त नोट केल्या जातात. आणि ज्यावेळेस मान्सून सेट व्हायला लागतो, केरळमध्ये मान्सून येतो आणि तो अडवान्स होऊन महाराष्ट्राकडे मान्सून यायला लागतो, तर मग 2-3 जून नंतर ह्याचं प्रमाण थोडं हीट वेव्हचं, ज्यावेळेस पावसाळा सुरू होण्याची शक्यता चालू होते त्यावेळेस हीट वेव्हचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागतं. तोपर्यंत आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ह्या घटना वारंवार आपल्याला विंड पॅटर्न जसा चेंज होईल त्याप्रमाणे हीट वेव्हच्या घटना वाढत राहतात. तर भारतीय हवामान खातं हे येणाऱ्या अडवान्स मध्ये म्हणजे पुढच्या 2-3 दिवसामध्ये कुठल्या कुठल्या ट्रिक मध्ये हीट वेव्ह येणार आहेत आणि तिथे काय प्रिकॉशन घ्यायला हवेत त्याचे सर्व सल्ला हा स्टेट गव्हर्नमेंट पण देतात, डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स पण देतात आणि हवामान खाते पण देतात. स्पेशली ज्यावेळेस हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये, तर तिथे आपल्याला शक्यतो 11 ते 5 आपल्याला बाहेर जाण्याचं टाळायला हवं, आणि जर शक्यच नसेल बाहेर म्हणजे जायलाच आहे तर भरपूर प्रिकॉशन्स घ्यायला हवेत, म्हणजे वेळोवेळी पाणी प्यायला हवं, जरी तहान नसेल तरी पाणी प्यायला हवं, सुती कपडे वापरायला हवेत, गॉगल घालून बाहेर जायला हवं, आणि मॅक्सिमम प्रिकॉशन हे घ्यायला की आपण शेडमध्ये जास्तीत जास्त करायला हवं. तर ह्या सगळ्या प्रिकॉशन घेऊन आपण थोडस हीट वेव्हचा इम्पॅक्ट थोडासा कमी करू शकतो.
1: श्रोते हो, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे देशभरासह राज्यातील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतच आहे, पण मुंबईकर फक्त ऊन नाही तर दमट हवामानामुळे घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी अतिउष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींबाबत सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल अथवा डोकेदुखीने त्रस्त असेल तर तिला तात्काळ थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवून पाणी आणि ORS उपलब्ध करून देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. तीव्र उष्णतेच्या काळात लहान मुलं, वृद्ध आणि घराबाहेर काम करणारे लोक विशेषतः असुरक्षित असतात असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. त्यांच्या दिसणाऱ्या धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघात होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. श्रोते हो, आला उन्हाळा तब्येत सांभाळा ही म्हण नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिला जाणारा एक महत्वाचा कानमंत्र आहे. तापमान वाढीचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर मुख्यत्वे कसा परिणाम होतो आणि तो होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी

0: अधिक माहिती देत आहेत डॉक्टर दिलीप भोसले.
1: उन्हाळ्यात वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 37 अंश सेल्सिअसच्या आसपास नियंत्रित ठेवले जाते. परंतु बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातला स्वतःला थंड ठेवण्याची अधिक मेहनत करावी लागते. यासाठी शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. घाम येणे ही शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे, पण सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार जसे सोडियम पोटॅशियम कमी होऊ लागतात. जर आपण वेळेवर पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा इतर द्रव पदार्थ घेतले नाहीत तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात. याशिवाय अनेक लोक कामानिमित्ताने दीर्घकाळ उन्हात राहतात. बांधकाम मजूर, ट्रॅफिक पोलीस, शेतकरी, रस्त्यावरचे विक्रेते, डिलिव्हरी कर्मचारी यांना उष्णतेचा जास्त सामना करावा लागतो. अशा वेळी शरीराचे तापमान नियंत्रण बिघडू शकते आणि शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते. ही अवस्था म्हणजे उष्माघात किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात. उष्माघात हे एक वैद्यकीय इमर्जन्सीची अवस्था आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तापमान वाढल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर ताण पडतो. शरीरातील थंड ठेवण्यासाठी हृदय अधिक वेगाने काम करू लागते, त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तभिसरणावर परिणाम होऊ शकतो. जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा, स्नायूमध्ये गोळे येणे, मळमळ, उलट्या अशा तक्रारी सुरू होतात. काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो. उष्णतेचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. व्यक्ती गोंधळल्यासारखे बोलू शकतो, चिडचिड होते, लक्ष केंद्रित होत नाही. गंभीर परिस्थितीत व्यक्ती बेशुद्धही पडू शकतो. तसेच सततच्या डिहायड्रेशनमुळे किडनीवर ताण येतो, लघवीचं प्रमाण कमी होते, गडद रंगाची लघवी होणे ही त्याची लक्षणं दिसू शकतात. मधुमेह, डायबिटीस, हृदयविकार, रक्तदाब, ब्लड प्रेशर, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उष्माघाताची सुरुवातीची लक्षणं ही अशी असतात: शरीराचं तापमान खूप वाढणे, खूप गरम वाटणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, खूप अशक्तपणा आणि थकवा, मळमळ किंवा उलट्या, जास्त ताण लागणे, त्वचा गरम आणि कोरडी होणे, घाम येणे कमी होणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे, गोंधळल्यासारखे बोलणे, चालताना तोल जाणे, काही गंभीर परिस्थितीत बेशुद्ध पण पडायला होतं. अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नये. त्वरित सावलीत नेऊन प्राथमिक उपचार सुरू करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती हे उष्णतेच्या सर्वात संवेदनशील गट मानले जातात. लहान मुलांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता पूर्ण विकसित झालेली नसते. ते खेळण्यात मग्न राहतात आणि ताण लागली तरी वेळेवर पाणी पित नाही, त्यामुळे त्यांना पटकन डिहायड्रेशन होऊ शकतो. म्हाताऱ्या लोकांमध्ये पण शरीराची प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. याशिवाय लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना बाहेरील तापमानातील बदल सहन करण्याची क्षमता तुलनेने कमी असते, त्यामुळे उष्माघाताचा धोका त्यांच्यात अधिक होऊ शकतो. समजा उष्माघात किंवा हीट स्ट्रोक झाल्यास बिलकुल घाबरून जाऊन नाही चालत, तात्काळ त्याचं प्रथमोपचार करणं खूप महत्वाचे असते. सर्वप्रथम त्या व्यक्तीला उन्हातून सावलीत किंवा थंड जागी आणावे, घट्ट कपडे सैल करावेत, व्यक्तीला आरामदायक स्थितीत झोपवावे, शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, शक्य असल्यास पंखा किंवा थंड हवा द्यावी, शुद्धीत असल्यास ORS, पाणी, लिंबू किंवा नारळाचे पाणी द्यावे, शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. जर व्यक्ती गोंधळलेली असेल किंवा बेशुद्ध पडली असेल त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवावे किंवा वैद्यकीय मदत बोलवावी. उष्माघाताकडे कधीही दुर्लक्ष करू नये, कारण वेळेवर उपचार न मिळाल्यास मेंदू, हृदय आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. उन्हाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून भरपूर पाणी प्या, ताण लागण्याची वाट पाहू नका, शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळात कडक उन्हात बाहेर जाणे टाळा, हलके सैल आणि सुती कपडे वापरा, बाहेर जाताना टोपी, छत्री, गॉगलचा वापर करा, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी, फळाचे रस यांचा आहारात समावेश करा, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्या, घराबाहेर काम करणाऱ्यांनी नियमित पाणी पिण्याची सवय लावावी, शरीरात अशक्तपणा, चक्कर किंवा जास्त थकवा जाणवल्यास त्वरित विश्रांती घेणं जरुरी आहे. उष्णतेची लक्षणं दुर्लक्षित करू नका. योग्य काळजी, जागरूकता आणि वेळेवर उपचार यामुळे आपण डिहायड्रेशन आणि उष्माघातासारख्या गंभीर समस्यांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो.
0: श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतोय, पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शरीरातला उत्साह अजिबात कमी होऊ द्यायचा नसेल तर या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा आणि दुपारच्या कडक उन्हात विनाकारण बाहेर पडणं टाळा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच

आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

नमस्कार श्रोते हो, 103.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

0: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 28 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. थेंबन थेंब पाण्याचा आहे आपल्या गरजेचा. सुविचार पुन्हा एकदा. थेंबन थेंब पाण्याचा आहे आपल्या गरजेचा. मंडळी, कार्यक्रमात यानंतर संवादात्मक कार्यक्रम शिवार गप्पा.
1: प्रसारित करीत आहोत रानामाळातल्या गप्पा, अर्थात शिवार गप्पा. याचं लेखन केलं आहे अवॉर्ड संस्था साताऱ्याच्या सचिव ऍडव्होकेट नीलिमा कदम यांनी, आणि यात सहभागी आहेत श्रेया गोलीवडेकर, सुप्रिया मोरे आणि ऍडव्होकेट नीलिमा कदम.
2: रखमा, अग रखमा.
3: अव काय कसाब?
2: अग कामात आहेस का?
3: अव होय, चाललीत आपली सकाळची काम.
2: अग तुला एक सांगायचंय.
3: काय?
2: आपल्या त्या ग्रामपंचायतीच्या फळ्यावर लावलेली सूचना वाचलीस का तू?
3: अव होय की वाचलेली की.
2: हा मग त्या मॅडम येणार आहेत बघ,
3: काहीतरी शेतकरी गट तयार करायचे आपल्या गावामध्ये. होय होय होय.
2: मग आता आपला तर बचत गट आहे, आपल्या शेतकरी आहेत महिला सगळ्या. मला तर हे चांगलं वाटतं की आपला जर बचत गट त्याच्यामध्ये रुपांतरित झाला तर चांगलं होईल का? नाही
3: होईल का वाकसा? कारण माझ्या डोक्यात होतं, पण म्हटलं बचत गट यागळा, शेतकरी गट यागळा, कशाला आपण पुढे जायचं? मी गप्प बसले.
2: अगं आपण काम करतोच आहे, पण शेतकरी महिला बचत गट म्हणजे आणखीन काय वेगळं काम, म्हणजे त्याचं शेतीसाठी आपल्या उपयोगाला येईल असं मला वाटतंय.
3: बर
2: हाय की नाही? म्हणजे आपण व्यवसाय वगैरे करायचं नुसतंच बोलतोय बघ, चर्चा करतोय, किती दिवस झाले, त्याला काहीतरी दिशा मिळेल असं वाटलंय मला. म्हणलं तुला सांगावं आणि जावं त्या मॅडमना भेटायला. आज मॅडम येणार.
3: बर, नाव काय म्हणलं त्यांचं?
2: नीलिमा
3: कदम. बरोबर ना? त्या अवॉर्ड म्हणून संस्था आहे काहीतरी
2: साधारण
3: काम करतात. बरोबर,
2: तुला माहिती आहे की वाटतं?
3: अहो ती वाचलेलं मी सगळं, ग्रामपंचायतीच्या बोर्डावर लिहिलेलं त्यांची माहिती बी.
2: आठवलं तुला म्हणजे?
3: होय होय. पण मी म्हणलं बचत गट आहे, शेतकरी गट कसा करायचा म्हणून आपली मी गप्प बसली. पण बरं झालं आला, चला आपण निघूया, विचारूया तरी नेमकं बचत गट काय आणि शेतकरी गट काय.
2: कळलं आपल्याला बचत गटातनं शेतकरी गटात जाता येते का
3: आणि काय करता येईल पुढं? कारण आपल्या डोक्यात आहे की आपण ते दशपर्णी अर्क करायचं आहे, 10 ड्रम थेरीचं आपण केलंय, आणखी येगळं काय करता येईल का ते पण बघूया. मुळात आपण हे तयार केलंय, त्याचा ब्रँड पण तयार करता येतो ते पण.
2: म्हणजे आता आपलं एवढं आपण दशपर्णी जीवामृत केलंय, आपलं शेतीचं उत्पादन तर चांगलं येणार.
3: बर
2: होय की नाही? मग त्याच्यात काहीतरी वेगळं करता येईल ना आपल्याला, त्यांचे मार्गदर्शन मिळेल आपल्याला.
3: चला जाऊया मग आपण.
2: चला चला, बोलत बसायला नको, परत उशीर होईल.
3: चला चला चल. आकासाब, अहो पंचायतीत लय गर्दी दिसती.
2: हा मग त्यांचं कामच एवढं मोठं आहे ना.
3: मग आपल्याला येळ देतील का? व
2: देतील देतील, मी फोन पण केला होता
3: त्याला. बर बर,
2: म्हणून तर तुझ्याकडे लगबगीनं आले ना.
3: हे झाक केलं बघा.
2: हा
3: चला जाऊया आतमध्ये.
2: चल.
3: नमस्ते मॅडम.
2: नमस्ते मॅडम.
3: मॅडम मी रखमा बर का, याच गावची, आणि ह्या आमच्या आकासाब.
4: नमस्ते. नमस्ते आकासाब.
3: ह्या आमच्या बचत गटासाठी लय मोठं मार्गदर्शन करतात बघा.
2: आम्ही एक बचत गट चालवतो महिलांचा, 11 जणी आम्ही आहोत गावामध्ये, आणि बचत गटाच्या माध्यमातून

0: करत असतो पण आम्हाला खरं आता योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आता तुमचं तर आम्ही वाचलंय की शेतकरी महिला बचत गट अशा बद्दल तुम्ही काहीतरी काम करता, ते कशा पद्धतीनं करताय हे जरा सांगा की आम्हाला.
1: कारण गटातल्या सगळ्या बाया आहेत ना त्या आहेत शेतकरी, आणि आता आम्ही काय केलंय 10 ड्रम थिरी घेतली आणि त्याचं प्रशिक्षण पण घेतलंय आणि जीवामृत तयार केलंय. आपले सोनावले सर आले होते, त्यांनी आमच्याकडनं दशपर्णी अर्क पण तयार करून घेतलंय. तर आम्ही त्यांनी पण बोललो की आम्हाला आता ह्यातच पुढे जायचंय, आमचा ब्रँड तयार करायचा. पण प्रश्न असा आला की पाठीवर दिसलं ग्रामपंचायतीच्या की शेतकरी गट तयार करायचे. आता आमचा आहे बचत गट आणि तुम्ही म्हणताय शेतकरी गट, नेमकं काय हो हे शेतकरी गट म्हणजे नेमकं काय आहे
0: आणि ह्या बचत गटातनं शेतकरी गट तयार करता येईल का याच बायकांचा, हे आम्हाला विचारायचं.
2: हो हो हो, सांगते सगळं, सांगते सविस्तर सांगते. मला पहिल्यांदा खूप आनंद झाला की तुम्ही इतक्या लगबगीनं आणि आवडीनं शेतकरी गटाची माहिती इथं घ्यायला आलाय. तर आता खूप काही अवघड नाहीये, तुमचा आधीच महिला बचत गट तर आहे, म्हणजे तुम्ही सगळ्या महिला तर एकत्र आहे. तुम्हाला गट कसा स्थापन करायचा, गट चालवायचा कसा, बचत कशी करायची सगळं आणि तुम्ही महत्वाचं शेतकरी आहे ते काहीतरी तुम्ही सांगत होता आता की आम्ही 10 ड्रम थेरीचं काम करतोय, दशपर्णी अर्क करतोय, जीवामृत करतोय, म्हणजे तुम्ही अगदी योग्य ट्रॅकवर आहात शेतकरी गट तयार करण्याच्या. त्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काही बी टेन्शन घेऊ नका. तुमचा महिला बचत गट आहे तर आता आपल्याला शेतकरी गट कसा करायचा ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळं सविस्तर माहिती मार्गदर्शन करते. त्यामुळे तुम्ही एकदम निवांत राहा. आपण पहिल्यांदा एक समजून घेऊया की महिला शेतकरी गट म्हणजे काय. आता तुम्ही सगळे तर गावातल्याच महिला आहोत, त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट की ग्रामीण भागातल्या महिलांनी एकत्र येऊन शेतीच्या विकासासाठी, शेतीचं ज्ञान घेण्यासाठी किंवा शेतीमध्ये काही प्रक्रिया उद्योग करण्यासाठी, आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी सगळ्या शेतकरी महिलांनी एकत्र येऊन जो गट तयार करतात तो म्हणजे शेतकरी गट.
0: म्हणजे आमचा उद्देश तोच आहे की
2: बरोबर पहिला जो तुमचा होता तो महिला बचत गट होता. महिला बचत गटाचा मुख्य उद्देश काय की महिलांनी एकत्र यावं, विचारांची देवाणघेवाण करावी, बचत करावी आणि त्याच्यातनं छोटे मोठे व्यवसाय करावी. आता व्यवसाय करायला आपण सगळ्या तर शेतकरीच महिला आहोत, त्यामुळे आपण शेतीपूरक व्यवसाय करायचे आहेत म्हणून आपण शेतकरी बचत गट तयार करूया.
0: म्हणून त्याचं नाव शेतकरी बचत गट,
2: बरोबर ते नावातच आहे. त्यामुळे पहिलं मनातली शंका काढा की हे बचत गट काय वेगळे आणि महिला शेतकरी गट काय वेगळे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा की शेतकरी महिलांचे बचत गट म्हणजे महिला शेतकरी गट.
0: रकमा झाली का शंका दूर.
1: पण मला एक सांगा मॅडम, आता बघा बचत गट तर आहेतच, तरी पण शेतकरी गटाची काव गरज भासली. बचत गट शेतकरी गटाकडे का जायला लागले, म्हणजे गरज काय त्याची.
2: आता बघा गरज काय आहे, तर तुम्ही आता पहिलं बचत गटात आहे, बचत गटात तुम्ही काय करता की येता एकत्र, बचत करता, काही गप्पा मारता, व्यवसायाच्या गप्पा मारता. पण आपल्याला आता आपण सगळ्या शेतकरी आहोत, है की नाही. आपण शेतकरी म्हणजे अख्ख्या जगाचे पोशिंदे आहोत आपण, त्यामुळे आपल्याला शेतकरी म्हणून खूप तसं समाजामध्ये एक महत्व आहे. त्यामुळे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो शेतीमध्ये, तर ह्या शेतीचं ज्ञान मिळालं पाहिजे, आपल्याला कौशल्य मिळालं पाहिजे शेतीचं. आणि हे कुठनं मिळतं, तर शेतकरी गटातून मिळतं. आता प्रत्येकाला आमच्यासारख्या काही सामाजिक संस्था असतात, कृषी विभाग असतं, शासन असतं, ह्यांना प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या बांधावर जाऊन सगळ्या गोष्टी सांगणं, प्रशिक्षण देणं हे शक्य होतं का? नाहीये. मग त्यासाठी जर गावागावामध्ये असे महिलांचे शेतकरी गट असतील, तर आपल्याला हे माहिती देणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना शेतीविषयक ज्ञान देणं, प्रशिक्षण देणं हे सोपं होतं. म्हणून शेतकरी गटाची गावागावामध्ये आता गरज आहे. अजून महत्वाचं काही बघितलं तर शासनाच्या बऱ्याचशा शेतीविषयक योजना आहेत की त्या आपल्या गावापर्यंत घरापर्यंत पोहोचत नाहीयेत. तर त्या पोहोचवण्यासाठी आपल्याला जर शेतकरी गट असेल तर आपल्या शेतकरी गटापर्यंत शासनाच्या कृषी विभागाच्या योजना पोहोचतात. काही कृषी विभागाचे शासनाचे जे शासकीय लाभ असतात तर ते आपल्यापर्यंत पोहोचतात. आपला गट प्रशिक्षणाला लाभार्थी म्हणून किंवा लाभ मिळू शकतो आपल्याला त्या शेतकरी गटाला. म्हणून शेतकरी गट असणं खूप गरजेचं आहे. अजून शेतकरी गटाचा महत्वाचा फायदा किंवा गरज म्हणला तुम्ही, तर काय होतं की आपण सगळेजण आपापल्या शेतामध्ये शेती पिकवतो, उत्पादन काढतो, परंतु जर त्याची विक्री करायची असेल तर आपली एकी पाहिजे. आपण बघितलं सगळीकडे सगळ्यांची एकी असते. आपण बघतो की गावामधल्या अंगणवाडीच्या बायकांची संघटना असते, है की नाही, एकी असते. आशा सेविकांची त्यांची संघटना आहे. आपल्या महिलांचं कधी संघटन असतं का शेतकऱ्यांचं? तर शेतकरी महिलांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, शेतीबद्दलच्या ज्ञानाची विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. म्हणून शेतकरी गट आपल्याला सुरू करायचा आहे.
1: म्हणजे एकट्या एकट्या माणसापर्यंत सगळ्यांना पोहोचणं शक्य नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं
0: आणि गावागावातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचली पाहिजे. याच्यासाठी

0: शेतकरी महिला बचत गट खूप महत्वाचा आहे.
1: अजून एक महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं राहिलं की आपण जे उत्पादन पिकवतोय तर त्याला विकायचं म्हणलं तर काही शेतकऱ्यांना वेळ नसतो, शेतातली कामच असते ती, कुणाला कौशल्य नसतं. तर मग आपण जर गटातून एकत्र उत्पादित केलं तर आपल्याला विक्री व्यवस्था करणं खूप चांगलं पडतं. म्हणजे एक एक शेतकऱ्यांना विकणं, आपल्या मालाचा दर हा आपण शेतकरी गट म्हणून ठरवू शकतो. त्यामुळे शेतकरी गटाच्या माध्यमातून जो उत्पादित झालेला माल आहे तर त्याला चांगली बाजारपेठ आपल्याला मिळू शकतं.
0: म्हणजे रखमा महत्वाचा प्रश्न त्यांनी सोडवलाय बघ, विकायचं कसं.

0: शेतकरी गट म्हणून ठरवू शकतो. त्यामुळे शेतकरी गटाच्या माध्यमातून जो उत्पादित झालेला माल आहे तर त्याला चांगली बाजारपेठ आपल्याला मिळू शकतं.
1: म्हणजे रखमा महत्वाचा प्रश्न त्यांनी सोडवलाय बघ, विकायचं कसं
2: कळत नाही
0: आणि विकायला तुमच्या मालाला मार्केट चांगलं का मिळणार. आता तुम्ही आधीच सांगितलंय की आम्ही जीवामृत वापरणार, दशपर्णी वापरणार, आता तर 10 ड्रम थेरी तुम्ही सुरू करणार आहे, म्हणजे 10 प्रकारचे जे सेंद्रिय निविष्ट आहे त्या तुम्ही वापरून शेती करणार, त्यामुळे तुमचा माल एकदम एक नंबर असणार आणि एक नंबर मालाला आणि त्यातली त्यात शेतकरी गटाचा माल म्हणल्यावर गावामध्ये शहरामध्ये चांगलं त्याला मार्केट येणार, त्यामुळे विक्रीचा प्रश्न त्या शेतकरी गटाच्या माध्यमातून आपल्याला सुटायला मदत होते.
1: अगदी बरोबर आहे. अहो पण एवढं तुम्ही सगळं सांगताय पण आमच्या महिला आहेत 10-11, मग तेवढी संख्या पुरेशी आहे का ह्याला?
0: हा हळूहळू पहिल्यांदा आता मला सांगा की गावामध्ये पहिल्यांदा बचत गट सुरू करायला कोण तयार होतं का? हा मग पहिल्यांदा जसा बचत गट सुरू झाला मग त्या बचत गटातनं बायकांना कळायला लागलं की बायका एकत्र येते ते मनातलं काहीतरी सुख दुःखाचं बोलता येते, पैसे बचत होते, ती हळूहळू आपल्याला काही गरज पडली, घरातल्या गरजा भागवायला कर्ज मिळतं, है की नाही, हे कळालं, बँकेकडनं व्याज मिळतं, कर्ज मिळतं, बँकेत आपली पत तयार होती आणि हे जेव्हा गावातल्या महिलांना कळालं त्यावेळेला हळूहळू जसे बचत गट वाढले तसे गावामध्ये शेतकरी गट सुद्धा वाढू शकते.
2: आम्ही दोघींनी लय कष्ट घेतले, येतच नाहीत किती बोलवलं तरी, म्हणजे अजून पण तीच परिस्थिती आहे पण आता सुधारणा आहे.
1: 10-11 तरी अजून टिकून
0: हळूहळू ना तुम्ही पहिला तुमचा शेतकरी गट गावात सुरू करा, मग तुमचं बघितलं की मग त्यांच्या लक्षात येईल की रिक्मा ही काहीतरी अक्काबाई काहीतरी वेगळं करते ते आणि ह्यांच्या मालाला चांगलं मार्केट मिळते, म्हटलं की तुम्हाला गावातल्या महिला विचारायला येतील अगं कसा शेतकरी गट सुरू केला,
1: आपोआप जोडल्या जातात.
0: त्यामुळे तुम्ही 10-11 च्या 100 कधी होतील हे तुम्हाला कळणार नाहीये.
1: बरोबर.
2: तर मॅडम मला एक सांगा, आता बघा बचत गट काढायचा असेल तर त्याची नोंदणी करायची असते, हाय का नाही, मग शेतकरी गटाची पण नोंदणी करायची असती का, म्हणजे ती
1: वेगळी करायला लागेल का?
2: हा वेगळी पण करायची का ती?
0: हा आता त्याच्यामध्ये कसं की पहिल्यांदा आपण स्थापन कशी करायचं त्याच्याबद्दल करूया, नोंदणी कशी करायची. आता तुम्हाला जास्त कष्ट नाही पडणार किंवा तुम्हाला समजून घ्यायला जास्त त्रास नाही होणार का, तर तुम्ही पहिला बचत गटाच्या महिला, त्यामुळे जसं बचत गटाला सुरू करताना तुम्हाला सगळ्या महिलांची बचत गटासाठी मीटिंग घ्यावी लागेल, तशी आता सगळ्या शेतकरी महिलांना तुम्ही एकत्र करा, त्यांची एकत्रित मीटिंग घ्या, त्या मीटिंग मध्ये आपला विषय सांगा की आपल्याला असा असा शेतकरी गट सुरू करायचा आहे.
1: संख्या जास्त असली तरी चालेल,
0: हो कमीत कमी आपल्याला 10 महिला पाहिजे, जास्तीत जास्त 20 महिला पाहिजे, तर आपला शेतकरी गट चांगल्या पद्धतीनं तयार होऊ शकतो.
2: एकमताच्या पाहिजे,
0: समविचारी पाहिजे, कारण आणि आपला सगळ्यांचा हेतू सगळ्यांचा उद्देश तोच आहे की शेतीचा विकास करायचा, त्यामुळे समविचारी महिला त्याच्यामध्ये तुम्ही घ्या. आता गटाची तुम्ही मीटिंग घेतली की त्याच्यामध्ये तुम्ही निश्चित करा की आम्हाला शेतकरी गट तयार करायचा आणि महिला लगेच तयार होतील का, तर एवढं सगळं त्यांना तुम्ही सांगितलं तर मी जे सांगते ते तुम्ही त्यांना सांगणार, त्यांना ते पटेल, महिला तयार होतील. एकदा तुम्ही गटाची बैठक घेतली की मग त्या गटाला काहीतरी एक नाव ठेवलं पाहिजे, त्यामुळे गटाची बैठक घ्यायची, गटामध्ये काय नाव ठेवायचं ते ठरवायचं. आता गटाचा कारभार नीट सुरळीतपणे चालण्यासाठी आपल्याला जसे बचत गटामध्ये कोणतरी जबाबदार व्यक्ती असतात,
2: अध्यक्ष उपाध्यक्ष
0: तसंच अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव ही पदं आपल्याला त्याच्यामध्ये निर्माण करावी लागतील, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या शेतकरी गटाचा एक ठराव घ्यावा लागेल की शेतकरी गटाचं कामकाज कसं चाललं जाईल, शेतकरी गटाची मीटिंग कधी होईल, किती तारखेला होईल, आपल्याला त्याच्यासाठी एक बचत ठरवायला लागेल. आता तुम्ही म्हणाल की ही बचत आम्ही इकडे पण करतो इकडे पण करायची, डबल डबल पैसे कुठून आणायचे, त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की शेवटी जेवढी आपण बचत पैसे हे काहीतरी एक निमित्त असतं, त्या बचतीमुळे महिला एकत्र
1: एकत्र येतात,
0: पण असं काही आपल्याला कंपल्शन नाहीये की त्याच्यामध्ये बचत तुम्ही शेतकरी गटामध्ये केलीच पाहिजे. हा परंतु बचत हे एक निमित्त असतं, त्यातून महिला एकत्र येतात, बचत भरतात आणि बचत भरलेली वाया कुठं जाणार
1: आहे,
0: जी बचत ती आपली जी बचत आहे शेतकरी गटामधली जी बचत आपण भरतो ती बचत आपल्याला ज्या वेळेला शेतामध्ये काही गरज पडते, खतांना लागतात पैसे, बियाण्याला लागतात, अजून काही मेहनतीला लागतात, त्यावेळेला आपण ते आपल्या गटातून ते घेऊ शकतो. त्यामुळे ती आपल्याला बचत ठरवावी लागेल, कामकाज कसं करायचं त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायला लागेल. त्यानंतर आपल्याला हे सगळं झाल्यानंतर आपलं जे गटाला नाव ठेवलेलं आहे त्या नावावर आपल्याला बँकेमध्ये खातं उघडायला लागणार आहे आपल्या शेतकरी गटाचं. आता ह्याच्या पुढे आपल्याला एक फक्त जादा काय करायचं आहे की आपला शेतकरी गट जो आहे तर तो कृषी विभागाच्या आत्मा विभागाला
1: जोडायचं.
0: आता हे आत्मा विभागाचं कार्यालय जिल्हा स्तरावर प्रत्येक तालुका स्तरावर आत्माचा विभाग आहे. आता आत्माला जोडल्याचा आपल्याला फायदा काय असतो?

0: तर आत्मा विभागाचा मुख्य उद्देश तोच आहे की शेतकऱ्यांचे गटांची बांधणी करणं, त्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना जे काही शेतीबद्दलचं तंत्रज्ञान असतील, बाकीच्या इतर गोष्टी असतील, मार्गदर्शन असेल, तर हे सगळं आत्माच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन मिळून जातं आणि आपल्याला शेतीबद्दलचं काम, बाजारपेठ कशी मिळवायची, त्याच्यानंतर उत्पन्न कसं वाढवायचं, हे सगळं आपल्याला आत्मा मार्गदर्शन करतं. आता आत्माला जोडायचं असेल तर आपल्याला आपल्या गावामध्ये नोंदणी करायला लागेल आणि ह्यासाठी आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये सामाजिक संस्था काम करतात, त्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी असतात, हे आपल्याला सगळं मार्गदर्शन करतात. त्यामुळे तुम्ही शेतकरी गटाची नोंदणी कशी करायची त्याची अजिबात टेन्शन घेऊ नका, अगदी सहज नोंदणी होऊन जाते.
1: पण अहो ही नोंदणी करताना कागदपत्र काय लागतील का?
0: हा लागणार की आता तुम्ही बचत गटाचं खातं उघडताना कागदपत्र तर तसं आपल्याला शेतकरी गटाचं जी नोंदणी आहे, आपण बँकेत खातं उघडताना पण काही कागदपत्र दिली आणि आपल्याला नोंदणी करताना अजून काही कागदपत्र लागतात, पण अशी फार काही नाही, जी आपल्याकडे असतात तीच कागदपत्र लागतात. आता त्याच्यात महत्वाचं काय लागेल पहिल्यांदा, तर आपली जी शेतकरी गटाची मीटिंग झाल्याला जो ठराव असतो की आमचा गट स्थापन करण्याचा जो ठराव आहे, तर त्या ठरावाची एक प्रत लागते. त्याच्यानंतर आपण सगळे शेतकरी आहोत, एक नाही तर ह्या शेतकरी कशावरून आहोत, तर आपल्याकडे सातबाराचा उतारा असला पाहिजे. मग त्या सातबाराच्या उताराची एक प्रत लागते. त्याच्यानंतर पुन्हा काय लागेल की आपल्या सगळ्यांच्याकडे आधार कार्ड असतं, आपल्या सगळ्या सभासदांची आधार कार्ड लागतात, आपले मोबाईल नंबर लागतील. त्याच्यानंतर काय लागेल की आपले जेवढे सदस्य आहेत त्या सगळ्या सदस्यांची एक सह्यांसहित यादी लागेल. एवढं सगळं असेल तर आपल्या शेतकरी गटाची नोंदणी होऊ शकते. त्यामुळे असं काहीच अवघड नाही,
1: तसं सोपं आहे.
0: आता कदाचित लक्षात घ्या की तुम्ही इथली माहिती ऐकली आणि महिलांना सांगायला गेला तर महिला पहिला प्रश्न तुम्हाला विचारतील की आमच्या नावावर कुठं सातबारा आहे. तर हे लक्षात घ्या की असं काही नाही, आपण सगळेजण शेतकरी आहोत, शेतामध्ये काम करतो, शेतामध्ये राबतो, त्यामुळे आपण शेतकरी आहोत. त्यामुळे आपल्या नावावर जरी सातबारा नसेल तरी आपल्या घरातले आपले पती, आपले सासरे, आपले जे नातेवाईक आहेत यांच्या नावावर शेती असेल आणि त्यांनी संमतीपत्र दिलं तरी आपल्या नोंदणीला ते संमतीपत्र चालू शकतं.
1: पण मॅडम हे बघा, आता हे तुम्ही तर सांगितलं की आता बचत गट आणि शेतकरी गट म्हणजे नेमकं काय, काय काय केलं पाहिजे, कागदपत्र तर काही सोपीच आहेत, एक संमतीपत्र तेवढं लागलं आम्हाला. पण मला एक सांगा, ह्यातनं काय फायदा होणार हो आमच्या महिला शेतकऱ्यांना?
2: ते महत्वाचं फायदा बघतीवर करा कुमा,
1: फायदा बघितलाच पाहिजे. आता इथं मी तुमच्या विश्वास ठेवीन, पण त्या बायांनी ठेवला पाहिजे ना माझ्याबरोबर,
2: तिथं तोंड द्यायला लागणार आहे आम्हाला.
0: नाही, फायदा तर आहेच नक्की. आता शेतकरी गटाचं कसं आहे की शेतकरी गट एक आणि फायदे अनेक. एवढं जरी तुम्ही सांगितलं ना तरी बायका एकदम खुश, एका झटक्यात शेतकरी गट तयार करायला तयार होतील. आता सगळ्यात महत्वाचं त्यांना एक सांगायचं की शेतकरी गट आपण सुरू केला की आपल्याला शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो, शासकीय योजनातून जे काही अनुदान मिळतं तर ते अनुदान आपल्याला मिळू शकतं, आणि सगळ्यात महत्वाचं जे प्रशिक्षण आहे की ज्या प्रशिक्षणातून आपल्याला शेतीबद्दलचं ज्ञान, कौशल्य, मार्गदर्शन, हे सगळं प्रशिक्षण आपल्याला मिळू शकतं. म्हणजे आहे की नाही फायदा,
2: शेती अधिक चांगली करता येईल आपल्याला.
1: आणि ते फार्मर कप सारखे काय स्पर्धा आहेत त्याच्यात पण भाग घेता येईल का?
0: आता प्रत्येक गावागावामध्ये जे फार्मर कप आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी गट सुरू करायला लावलाय महिलांना. त्यामुळे तुमचा जर शेतकरी गट त्याच्यामध्ये उतरला तर खूप चांगल्या पद्धतीनं महिलांना काम करता येतं. बक्षीस तर लाखात बक्षीस आहे, लाखात. त्यामुळे तुमचा गट जर त्यात उतरला तर तुम्ही ठरवूनच टाकायचं की बक्षीस आमचाच गट घेणार. त्यामुळे फायदे खूप आहेत. अजून वेगळं काय म्हणाल त्याचा फायदा, तर आता मला सांगा की आपल्या शेतकरी पहिला उठायचं, शेतात जायचं, राब राब राबायचं, पण आता शेतकरी गटात आल्यामुळं आपल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व खूप वाढलंय. महिला अशा नेतृत्व व्हायला लागलेले
2: आहेत.
0: त्यामुळे तुमच्या शेतकरी नुसत्या शेतकरी न राहता नेतृत्वक्षम शेतकरी होणार आहेत. हा आहे की नाही फायदा? अजून दुसरं की आपल्या शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं बँकेनं म्हणलं, मग त्यासाठी आपल्या शेतकरी गटाचं खातं बँकेत आपण उघडलं, आपल्याला बँकेतून कर्जाची जर गरज लागली तर बँक आपल्याला कर्ज देते.
2: म्हणजे काय अवजार वगैरे घ्यायचं,
0: अवजार आहेत,
2: खतांची गरज,
0: किंवा त्याच्या पुढे जाऊन तुमचं जे पुढचं चाललंय है की नाही, की आम्ही सेंद्रिय माल पिकवणार आणि त्याचं आम्हाला मार्केट करायचंय, त्याच्यावर प्रक्रिया उद्योग करायचा आहे, तर प्रक्रिया उद्योग करायला आपल्याला कर्ज लागणार आहे, गरज लागणार आहे बँकेची. तर हे सगळं शेतकरी गटामुळे शक्य होणार आहे.
2: किती फायदे आहेत.
0: आणि सगळ्यात महत्वाचं की सगळ्या गावागावात प्रश्न काय की रोजगार नाही, काम नाही हाताला. ह्या शेतकरी गटांमुळे आपल्या गावामध्ये रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे. तुम्हाला तर रोजगार मिळणारच आहे, पण आपल्या गावातली जी काही अशी पोरं बळ आहेत, पोरांना सुद्धा रोजगार मिळणार आहे. आता तुम्ही

0: कसं? तर आता बघा की तुम्ही साधं, तुमच्या इथं आलं पिकतं है की नाही, हळद पिकती, बाकीचं अजून बरंच मिरच्या पिकत्या, त्या सगळं शेतामध्ये पिकतं. आपण काय करतो, हाई तसं आलं नेऊन बाजारात विकतो, हळद बाजारात विकतो. आता त्याच्यावर जर प्रक्रिया उद्योग केली की हळदीपासून हळद पावडर केली, अजून त्याच्यातलं हळदीचं अर्क ऑइल काढलं, ते बाहेर पाठवलं, है की नाही, आल्यापासूनचे जे काही प्रक्रिया उद्योग केले,
1: फ्लेक्स वगैरे,
0: हा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ते जर केलं तर आपण एकटं सगळं हे करू शकणार आहे का? आपल्याला बाकीच्या लोकांची मदत लागणार आहे, आपल्याला शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय मिळणार आहे, रोजगार मिळणार आहे, आणि गावातल्या आपल्या अनेक बेरोजगार जे तरुण आहेत, तरुणी आहेत, तर त्यांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे फायदे मी आधीच म्हणले की गट एक फायदे
1: आहे, खरंच खरंच भरपूरच फायदे आहेत, म्हणजे आपल्याला करायलाच पाहिजे हा
2: भय.
1: आता फायदे तर तुम्ही इतके सांगितले म्हणल्यानंतर आता करायलाच पाहिजे, खरं तर शेतकरी गटचा आपण करूयाच आपण. पण आपण याच्या मार्फत कुठले कुठले उद्योग सुरू करू शकतो, कुठले कुठले, म्हणजे आता शेतीपूरक व्यवसाय तर तुम्ही म्हणला, पण आम्हाला कुठले कुठले करता येतील,
2: दिशा मिळेल ना, म्हणजे त्या दिशेनं जायला.
0: आता दिशा मिळायला तुम्ही योग्य दिशेनं चाललेला आहात, त्यामुळे आता तुम्ही सगळ्यात महत्वाचं की तुम्ही शेतीला पूरक असा करेल तो व्यवसाय, तुम्हाला वाटेल तो व्यवसाय तुम्ही करू शकते. खूप काही त्या व्यवसायाच्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. आता तुम्ही जे आधी केलंय त्याच्याच निगडीत एक मी व्यवसाय सांगते तुम्हाला. आता मला सांगा की सेंद्रिय शेतीचं सगळीकडे जागृती झाली, आपण महिला म्हणून सगळ्यांच्या आरोग्याची खूप काळजी घेतो, आपण सगळ्यांचे जगाचे, मी मगाशीच म्हटलं की आपण शेतकरी म्हणून जगाचे पोशिंदे आहोत, त्यामुळे आपल्या महिला शेतकऱ्यांना खूप वाटत असतं की आमचे जे ग्राहक आहेत किंवा समाजातली जी लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही विषमुक्त अन्न निर्मिती केली पाहिजे. आणि तुम्ही सेंद्रिय शेती करू शकता आणि सेंद्रिय शेतीतनं जी उत्पादित केलेला माल आहे तो थेट विक्री करू शकता, त्याच्या व्यतिरिक्त प्रक्रिया उद्योग करू शकता. हा व्यवसाय चांगला आहे की नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या शेतकरी गटांनी जर बियाण्यांचं संकलन केलं चांगल्या प्रतीचं किंवा बीजोत्पादन तयार करणारे काही प्लॉट तयार केले तर आपण बीज निर्मितीचा व्यवसाय करू शकतो. त्याच्यानंतर आपण बियाणे बँक करू शकतो. तुमची 11 महिला आहे तुम्ही म्हटलं आमच्या गटामध्ये, तर प्रत्येक इकडे वेगळं जे बियाणं आहे ते एकत्रित करून बियाण्यांची बँक करू शकतो, बियाण्यांची देवाणघेवाण करू शकतो.
1: बरोबर.
0: आणि बियाणे बँकेतनं पण चांगल्या पद्धतीनं विक्री, आपण इतर शेतकऱ्यांना ज्यांना गरज आहे त्यांना बियाणे विक्री करू शकतो, तो पण एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. हा अजून आपला आता शेतीमध्ये आपण बाकीची जी पिकं घेतो त्याच्याबरोबर रोजच्या आपल्या घरामध्ये किचनमध्ये लागणारी काय गोष्ट आहे तर भाजीपाला, त्यामुळे तुम्ही भाजीपाला वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लागवड केली, एकानं समजा तुम्ही 11 जणी आहे, ठरवलं की मी भेंडी करेन, कोण गवारी करेन, कोण मिरच्या करेन, है की नाही, कोण वांगी करेन, असं वेगळ्या वेगळ्या महिलांनी जर वेगळ्या वेगळ्या भाजीपाला तुम्ही केली तर मार्केटमध्ये एक वेगळ्या प्रकारचा भाजीपाला तुम्ही, आणि तुमचा भाजीपाला तर सेंद्रिय असणार आहे, त्यामुळे ग्राहक
1: व्यवस्थित पॅकिंग करून,
0: व्यवस्थित पॅकिंग करून तुमचे ग्राहक फिक्स असणार आहेत, त्यामुळे तुम्ही भाजीपाला लागवड करून त्याची विक्री करू शकता. आपली आता फुलं शेती, आता फुलं रोज लागतात आपल्याला सकाळी उठल्यापासून, त्यामुळे बऱ्याचशा महिला शेतकरी गटांनी फुलं शेतीचा व्यवसाय सुरू केलेला आहे, म्हणजे फुलं उत्पादित करतात त्याच्याच बरोबर फुलांचे हार करणं, बाकीचे त्याच्यापासून इतर काही उत्पादनं करणं, त्यामुळे फुलं शेतीला सुद्धा आता चांगलं मार्केट आहे. बाकीचं आपलं शेतीपूरक आपण शेतकरी म्हणून दूध उत्पादन करतो, दूध व्यवसाय आहेत, पण त्याच्याही पुढे जाऊन आपण नुसतं दूध उत्पादन न करता त्याच्यावर जर प्रक्रिया उद्योग केला, आता पाहुणे रावळे आले तर आपल्याला काय लागतं, पहिल्यांदा बासुंदी लागती, आम्रखंड, त्याशिवाय आपलं पाहुणचारच होत नाही. मग तो बाहेरनं दुकानात आणण्यापेक्षा आपल्या गावामध्ये जर दूध उत्पादित होतं तर हे जे बाय प्रॉडक्ट आहेत एक नाही प्रक्रिया उद्योग दुधावरचे, हे व्यवसाय आपण आपल्या गावामध्ये करू शकतो. कुक्कुटपालनामध्ये सुद्धा की आपल्याला घराची ती गरज आहे, प्रत्येक घराची गरज आहे की कोंबडीची अंडी लागतात, मटण लागतं आपल्याला, त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय करू शकता. माझ्या माहितीतला एक विंगचा शेतकरी गट आहे, महिला शेतकरी गट, तुमच्यासारखाच एक गट आहे, तर तो सामूहिक कुक्कुटपालन करतात आणि चांगल्या पद्धतीनं अंड्याचं उत्पादन करतात आणि ते अंडी वेगवेगळ्या हॉटेलला पुरवतात, चांगला त्यांचा व्यवसाय एकदम सेट झालेला आहे. आता बाकी बघितलं तर आपण व्यवसाय पाहिजे तेवढे आपण करू शकतो. शेतीच्या तिथं आपल्याकडे वेगळी फुलं शेती करायचं म्हणतोय, आपण मधुमक्ष पालन हाही व्यवसाय करू शकतो गटाच्या मार्फत. आपल्याकडे नाचणी खूप पिकते, नाचणीवर प्रक्रिया उद्योग करू शकतो. त्यामुळे तुम्ही सगळे एकदा पहिला गट करा, गटातून एकत्र या, आपल्या भागामध्ये काय पिकतंय आणि काय कच्चा माल आपल्या इथं उपलब्ध आहे त्याच्यावर आपण ठरवूया की काय व्यवसाय करू शकतो.
1: म्हणजे करायला थोडं
2: हे महत्वाचं आहे की कच्चा माल आपल्याकडे असला पाहिजे, असेल तरच तो आपण व्यवसाय केला पाहिजे.
1: पण असं पण होतं ना की कच्चा माल आपल्याकडे भरपूर आहे पण काय करायचं तेच कळत नाही. दिशा मिळाली.

0: अशी तर आपल्याला करता येईल ना काहीतरी.
1: आता म्हणतात की नाही की इच्छा तिथं मार्ग असतो. म्हणजे तुमची इच्छा तर आहे की आम्हाला शेतकरी गट करायचा आहे आणि त्यातनं काहीतरी आम्हाला व्यवसाय करायचा आहे, उत्पन्न वाढवायचंय, त्यामुळे तुम्हाला मार्ग मिळू शकतोय.
2: पण मॅडम मला एक सांगा, आता हे बघा अव ते महिला बचत गट करता करता नाकीनवाल येत नाही, मीटिंगला काय होत नाही, आणि त्यांना एकत्र आणायचं म्हटलं की लय डोक्याला ताप असतो. मग हे जे शेतकरी गट आहे तो कसा चालतो, कसा चालवायचा, याच्याबद्दल काहीतरी सांगा की.
1: म्हणजे थोडक्यात तुम्हाला शेतकरी गटाची कार्यपद्धती समजून घ्यायची आहे,
0: कशा पद्धतीने आम्ही
2: चालवायला पाहिजे.
1: आता तुम्हाला ना, तुम्ही महिलांचा बचत गट चालवता म्हणजे शेतकरी गट चालवायला काहीच अडचण नाही. आता गटाची तुम्ही नियमित बैठक घेता का नाही बचत गटाची? सेम तशीच महिला शेतकरी गटाची सुद्धा नियमित बैठक झाली पाहिजे. एक गटाची मीटिंगची तारीख ठरली पाहिजे, त्या तारखेला तुम्ही सगळ्या महिलांनी आलं पाहिजे. मगाशीच आपण म्हटलं की समविचारी महिला त्याच्यामध्ये पाहिजे. महिला शेतकऱ्यांची उपस्थिती तिथं चांगली पाहिजे, कारण आपला मुख्य उद्देश काय आहे की महिला शेतकऱ्यांनी एकत्र यावं, माहितीची देवाणघेवाण करावी, शेतीबद्दलचं ज्ञान तिथं मिळवावं, त्यामुळे महिलांची उपस्थिती त्याला असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण बचत ठेवलेली आहे, त्या बचतीच्या माध्यमातून आपण एकत्र येतो, त्यामुळे बचत संकलन केली पाहिजे. त्यानंतर आपलं जे शेतकरी गटाच्या मीटिंगमध्ये फक्त यायचं, गप्पा मारायचा असा आपला गट आहे का?
0: नाही.
1: तर आपल्याला, आपण शेतकरी आहोत, त्यामुळे शेतीच्या कामाचं नियोजन आपल्याला ह्या शेतकरी गटाच्या मीटिंगमध्ये झालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये रब्बी हंगामामध्ये काय करायचं, खरीप हंगामामध्ये काय करायचं, सध्या मार्केटचा ट्रेंड काय आहे, म्हणजे बाजारात आता मागणी कशाची आहे, कुठलं बियाणं घेतलं पाहिजे, कुठली खतं वापरली पाहिजे, ती काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या कामाचं नियोजन तुमच्या शेतकरी गटाच्या बैठकीमध्ये झालं पाहिजे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी गटांसाठी प्रशिक्षण असतं. तर तुम्ही ठरवलं पाहिजे की आपल्या शेतकरी गटातून कोणकोण महिला त्या प्रशिक्षणाला जाणार आहेत, हे सगळं नियोजन आपल्याला त्या मीटिंगमध्ये करायचं आहे. हे सगळं झालं, पण आपण जे शेतकरी म्हणून जे उत्पादन करतोय, तर ते उत्पादन काय घ्यायचं, त्याची विक्री कशी करायची, ह्याचं व्यवस्थापनाचं नियोजन आपल्याला या बैठकांमध्ये केलं पाहिजे.
0: म्हणजे या सगळ्याची चर्चा मीटिंगमध्ये झाली.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. कारण तुम्ही महिन्यात न एकदा इथं एकत्र येता, तर एकत्र आला तर हे माहिती इथं चर्चा झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमच्या गटाची कार्यवाही झाली,
0: लिहून पण ठेवलं पाहिजे.
1: तेच महत्वाचं आहे की आपल्या शेतकरी गटाचं रेकॉर्ड, नोंदवही हा आपल्या गटाचा आरसा असतो. रेकॉर्ड व्यवस्थित लिहिलं पाहिजे आणि आपला आर्थिक व्यवहार हा पारदर्शक असला पाहिजे.
2: मॅडम मला वाटतंय काय माहितीये का, ज्या 10 महिला आहेत का नाही आकसाब आपल्या गटात, त्यांचे गुण ओळखून आपण प्रत्येकाला एक जबाबदारी दिली पाहिजे. सगळ्या खुश की आपण गटासाठी काहीतरी काम करतोय,
0: प्रत्येकाला काम,
1: प्रत्येकाला सहभागी करून त्याच्यामध्ये घेता आलं पाहिजे आपल्याला.
2: आकासाब, अव लई झाक माहिती मिळाली व
0: होय ना,
2: हाय का नाही? पण माझ्या डोक्यात लई प्रश्न आहेत बघा, अजून काही
0: खरंच खरंच
2: गरज भागली नाही, प्रश्न काही संपले नाहीत. पण मॅडम आता निघालं पाहिजे बरं का, कारण लई आम्हाला पण लई काम आहेत, माझं माणसं पण लई थटलीत, आम्हाला आता तुमची रजा घेतली पाहिजे.
1: होय, ठीक आहे, आपण सगळी रजा घेऊया. पण त्याच्या अगोदर आता तुम्हाला मी सगळं डिटेल माहिती दिलेली आहे. हा, तर आता तुम्हाला जाण्यापूर्वी सगळ्यांना, तुम्हाला आणि तुमच्या गटाला एक काम देऊन जाते. हा, तर काम म्हणजे फार काय अवघड नाहीये. तर आपल्याला आपल्या गावामध्ये एकूण गरजा किती आहेत, मग त्या गरजा कुठल्या, तर बाबा गावामध्ये एकूण दूध किती लागतं, गावामध्ये फळं किती लागतात, अंडी किती गावामध्ये लागतायत, भाजीपाला किती लागतोय, तर ह्याच्या फक्त तुम्ही नोंदी करून घ्या.
0: सर्वे करायचे,
1: बरोबर, सर्वे करायचा, नोंदी करायच्या, आणि मग त्याचं पुढे काय करायचं हे मी तुम्हाला पुढच्या वेळेला मी तुमच्या गटाला भेट द्यायला येईन, त्यावेळेला मी तुम्हाला सगळं निवांत सांगेन. हा, आता तुम्हाला बी गडबड आहे, मला बी गडबड आहे, त्यामुळे आता आपण थांबूया, पण नोंदी घ्यायचं मात्र विसरायचं नाही.
0: म्हणजे शेतकरी गट स्थापनेच्या दृष्टीने ही वाटचाल आहे थोडक्यात.
2: मॅडम आपल्या हाताला काहीतरी काम देणार आहे, काहीतरी
0: आपला शेतकरी गट स्थापन होणार आहे पुढे.
1: नक्की नक्की, तुमच्या गटाला शुभेच्छा, आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं गट चालवायचा आहे, एक गट नाही तर गावातले अनेक गट चालवायचे.
2: नक्की नक्की मॅडम, आमची साथ असेल बघा तुम्हाला कायम.
0: खरंच
2: आपण चालू,
0: आणि धन्यवाद बर का मॅडम, तुम्ही आम्हाला योग्य दिशा दाखवताय.
1: खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळं एवढं ऐकून घेतलं, एवढ्या कामाच्या गडबडीत रानात जायचंय तरी तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद.
0: अहो तुम्ही चांगलं सांगताय म्हणल्यावर आमच्या फायद्याचं आहे की ते.
2: खरंय खरंय, चला मॅडम,
0: चला येऊ.
1: धन्यवाद
0: धन्यवाद.
3: आपण ऐकत होतात रानामाळातल्या गप्पा, अर्थात शिवार गप्पा. त्याचं लेखन केलं होतं अवर्ड संस्था साताऱ्याच्या सचिव ऍडव्होकेट निलिमा कदम यांनी, आणि यात सहभागी होते श्रेया गोलीवडेकर, सुप्रिया मोरे आणि ऍडव्होकेट निलिमा कदम.
2: शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम आताच

0: आपण ऐकलात.
1: बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथेच संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

आइए सुने कार्यक्रम हवा महल।

0: बादलों की घटाओं से।
1: न झटको जुल्फ से।